श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र. हे शुक्रवार भारतीय सौर दिनांक 17 अश्विन शके 1948 अर्थात 9 ऑक्टोबर 2024. सकाळचे 5:58 आणि 35 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया चारुशीला बेलसरे यांनी गायलेलं सरस्वती स्तोत्र.

चारुशिला बेलसरे यांनी गायलेलं सरस्वती स्तोत्र आताच आपण ऐकलंत. कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेली सुरेश भट यांची भूपाळी ऐकूया. संगीतकार दशरथ पुजारी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार कमलाकर भागवत.

श्रोते हो, भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. अपर्णा केळकर यांनी गायलेली ज्ञानोबा माऊलींची भक्तिरचना ऐकूया. संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सुधीर फडके आणि सहकलाकारांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत, संगीतकार मधुकर पाठक.

समूह स्वरातील्या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा। 6:40 आणि 15 सेकंद झालेले आहेत। कृषीवाणी कार्यक्रमात सुधारित पद्धतीनं हळद काढणी याविषयीची माहिती ऐकूया। या माहितीचं वाचन केलं आहे रुचा गद्रे यांनी।
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, नगदी मसाला पीक म्हणून हळद पीक ओळखलं जातं। हळद लागवडीमध्ये सगळ्यात अवघड बाब म्हणजे हळदीची काढणी। साधारणपणे जातीपरत्वे हळद काढणीला 7 ते 9 महिने लागतात। त्यात प्रामुख्याने हळव्या जातींना तयार व्हायला लागवडीपासून 6 ते 7 महिने लागतात। निमगरव्या जाती 7 ते 8 महिन्यात तयार होतात, तर गरव्या जाती 8 ते 9 महिन्यात काढणीला तयार होतात। त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा पाला कापू नये। पिकाची पानं वाळणं हे हळद पीक परिपक्वतेचं प्रमुख लक्षण मानलं जातं। जमिनीच्या पोताप्रमाणे माळ रानावरील हलक्या जमिनीत 80 ते 90% पानं, तर मध्यम आणि भारी जमिनीमध्ये 60 ते 70% पानं पिकाचा कालावधी पूर्ण होताना वाळलेली असतात। काढणीआधी 15 ते 30 दिवस पिकाला पाणी देणं बंद करावं। पाणी देणं बंद करताना पहिल्यांदा थोडं कमी करून नंतर ते पूर्ण बंद करावं। त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरायला मदत होते। याचा हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी यायला मदत होते। पिकाला शेवटपर्यंत पाणी देणं सुरूच ठेवल्यास हळकुंडांना नवीन फुटवे येण्याची शक्यता असते। परिणामी उत्पादनात घट होते। पाला वाळल्यानंतर जमिनीच्या वर 1 इंच खोड ठेवून धारधार विळ्याच्या साह्याने पाला कापावा। पाला बांधावर गोळा करून ठेवून शेत 4 ते 5 दिवस चांगलं तापू द्यावं। त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते, त्यामुळे हळदीची काढणी सुलभ होते। लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धत अवलंबावी। सरीवरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी, तर गादीवाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा। हळद काढताना जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलकं पाणी द्यावं, ज्यामुळे हळद काढणी सुलभ होईल। खांदणी करून

काढलेले कंद 2 ते 3 दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत, त्यामुळे कंदाला चिकटलेली माती पूर्णपणे निघायला मदत होते. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी कंदाची मोडणी करावी. जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंड, सोरागड्डे आणि कुजलेली सडकी हळकुंड याप्रमाणे कच्च्या मालाची प्रतवारी करावी. प्रतवारीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणतः 15 दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी.

0: क्विंटल होतं. मंडळी, पारंपरिक पद्धतीने हळदीची खांदणी करताना या पद्धतीत पूर्णपणे कंद जमिनीतून निघत नाही. यंत्राद्वारे हळद खांदणी करताना यंत्र कंदाच्या खालून कंद वरती उचलत असल्याने केवळ 1 ते 2% कंदच जमिनीमध्ये राहतात. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने जर हळदीची काढणी केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळायला नक्कीच मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: सुधारित पद्धतीनं हळद काढणी याविषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गदरे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

पुढचे पावणे सात वाजतायत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात। तर दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेजमध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात। आणि या प्रॉब्लेम्सचे कारणं खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो। जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात। आणि कीड लागण्याचे पण पुष्कळ असे कारणं आहेत जे आपण पुढे बोलूयाच।
0: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत, तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते। तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात?
1: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते। आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फीडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्हटला वाढतो। आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडणं चालू होतात।
0: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
1: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे? आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो। ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं।

0: आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात. फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो. जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात, स्पेसिफिकली वरचे दात. आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायचे समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात. तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात.
1: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाची सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर। श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला।

नमस्कार. नुकतीच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्यसेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते, असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरणतज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेल्या नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबाभावे म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी, पुढे सामुदायिक म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या

ज्ञानयुगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया आभान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता रूपरेषा आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमात नवरात्र विशेष उत्सवी पर्यटन यामध्ये सफर रत्नागिरीतील प्रसिद्ध शक्तीस्थानं आणि अष्टमीच्या महालक्ष्मीची हा कार्यक्रम. लेखन सोनाली सावंत यांचं आहे. सहभाग संदीप सावंत, अमृता बापट आणि तेजश्री भावे यांचा आहे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती या विषयावरती डॉक्टर संघमित्रा फुले गावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकाल. 1:05 गीत बहार हा कार्यक्रम. 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:00 कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार हा कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्ष

समर्पित करू. साडेसातला आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना या विषयावरती डॉक्टर सुहास वासावे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:15 वाजता पॉप म्युझिक हा कार्यक्रम, 9:15 वाजता स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्वाचा कार्यक्रम, 9:30 वाजता करंट अफेअर हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 वाजता कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 वाजता नाद ब्रह्म या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात संध्या फडके यांनी सतारवादनात सादर केलेला राग छायानट प्रसारित केला जाईल. त्याचप्रमाणे सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवरती सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या विविध कार्यक्रमांची.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
1: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान,
2: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान।
1: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी।
2: संपर्क 70283807 89।

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची कथा ऐकलेली आहे. त्याचबरोबर ती उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्ही कानपूरला गेलात तर राणी लक्ष्मीबाईंच्या बरोबर ती तुम्हाला झलकारीबाईंचे पुतळे पण दिसते. आता ही झलकारीबाई कोण? तर लक्ष्मीबाईंची एकनिष्ठ सहकारी म्हणजे वीरांगना झलकारीबाई. मेरी झाशी नहीं दुंगी अशी घोषणा प्रथम तिने केली. आपले प्राण त्यासाठी अर्पण करणारी ही खूप मोठी वीरांगना होती. झाशीमधल्या ज्या महिला आहेत त्यांना एकत्र करायचं, त्यांचं लढाऊ संघटन उभं करायचं, ही जबाबदारी लक्ष्मीबाईंनी झलकारीला दिली. झलकारी झाशीतल्या प्रत्येक घरात गेली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेला झाशीवर जे येणारं संकट आहे त्याची तिने जाणीव करून दिली. तिचं बोलणं इतकं प्रभावी असायचं की तिच्या प्रभावामुळे अनेक तरुणी, अनेक युवती तिला सामील झाल्या. अशा युवतींना, स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी, देशसंरक्षणासाठी तलवारबाजी, युद्धकला, धनुष्यबाण चालवायचं, मल्लखांब, दंड बैठका याचं अतिशय शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला या झलकारीबाईनं सुरुवात केली आणि त्यातूनच महिलांचं एक सशस्त्र संघटन मोठ्या दिमाखात बळानं उभं राहिलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे झलकारीचे राणीच्या मनातलं स्थान हे तिच्या आजूबाजूच्या दरबारातल्या सहकाऱ्यांना खटकायला लागलं. या असूयेतूनच वीर अली आणि दुल्लाज हे जे राणीच्या दरबारातले दोन विश्वासू सहकारी होते त्यांनी षडयंत्र रचलं. त्याचवेळी कर्नल ह्यूजच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्य झाशीवरती हल्ला करायला आलं आणि ते किल्ल्याभोवती वेढा घालून बसलं.

0: हा वेढा बरेच दिवस चालला. झाशीचे दोन जे मुख्य दरवाजे होते त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पीर अली आणि दुल्लाच या दोघांवर राणींनी सोपवलेली होती. आणि राणीचा प्रचंड विश्वास असल्यामुळे या दोघांच्या मनामध्ये काय चाललंय त्यातल्या षडयंत्राचा राणीला काही अंदाज आला नाही. या दोघांनी किल्ल्यांची दारं उघडली आणि इंग्रज सैन्याला आत प्रवेश करू दिला. त्यामुळे युद्धाला समोरासमोर तोंड फुटलं, थेट युद्ध सुरू झालं. झलकारीच्या नेतृत्वाखाली दुर्गादल नावाचं सैन्य होतं, म्हणजे महिलांचं, आणि त्या दुर्गादलांनी अतिशय निकडीचा हल्ला ब्रिटिश सैन्यावरती केला. जे सैन्य किल्ल्यामध्ये घुसलं होतं, क्षणभर या महिलांचं वीरांगणांचं अद्भुत शौर्य पाहून इंग्रज सैन्य चाट पडलं. कारण जवळजवळ 400 ते 450 सैन्य ब्रिटिश सैन्य हे या महिलांनी खतम केलं, मारलं. तेव्हा ब्रिटिश सैन्य चाट पडलं की काय या महिला, केवढ्या वीरांगणा, यांना काय शिक्षण दिलंय, केवढी मोठी देशभावना आहे. शेवटी अली आणि दुल्लाज यांच्या विश्वासघातामुळं या झलकारी बाईला पकडलं गेलं. आपल्या राणीचा विश्वासघात करणाऱ्या या दोघांची तिनं इंग्रजांच्या छावणीमध्ये कडक शब्दात निर्भत्सना केली. इंग्रज सेनानी युरोजकडे बघून तिनं आपले बांधलेले हात सोडून दे, जर तुझ्या अंगात ताकद असेल तर माझ्या बांधलेले हात सोड आणि मग बघच भारतीय नारीची काय ताकद असते ते मीच दाखवून देईल. तुला 10 महिलांची पण गरज नाही, मी एकटी पुरे आहे तुला धडा शिकवायला, असं उभं आव्हान दिलं. हे आव्हान अर्थातच युरोजला स्वीकारणं शक्य नव्हतं. जिवंतपणी इंग्रजांच्या हातात सापडण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती, अत्यंत स्वाभिमानी होती. तिने एका वीरबालेकडे कटाक्ष टाकला छावणीमध्ये. त्या वीरबालेला आधीच माहिती होतं, आधीच ठरलं होतं की कोणी आपल्याला पकडलं तर एकमेकांनी एकमेकाला बलिदान करण्यासाठी सहाय्य करायचं. तेव्हा वीरबालेनं क्षणभरातच आपल्या हातातला खंजीर झलकारी बाईच्या पोटात खोपसला आणि नंतर स्वतःच्या पोटातही खोपसला, स्वतःवर वार करून घेतल्या. अशा दोन्ही स्वाभिमानी वीरांगना झाशीच्या रक्षणासाठी इंग्रजांच्या छावणीमध्ये आपल्या प्राण्याचं बलिदान देऊन गेला आणि राणी लक्ष्मीबाई विश्वास या दोघींनी सार्थ ठरवला.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. यानंतर अल्पावधीतच म्हणजे सकाळच्या 7:10 प्रादेशिक बातमी ऐकू.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: रम्य पहाट, सनईचे सूर, भक्ती गीतांची प्राजक्त फुलं.

0: आणि आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वातलं पथक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. 11 ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. तसंच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीचीही प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. राज्य शासनानं दुष्काळाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केलं. लघुपाटबंधारे, तलाव, गावांमधले पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं काल दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहेत. मतदार यादीतून कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि कोणतीही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विशेष उपाययोजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभरातल्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सीईओ कार्यालयानं म्हटलं आहे. तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांचा शोध घेण्यासाठी 10 आणि 11 ऑक्टोबरला सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. आज अर्ज माघारीनंतर सर्व ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालं आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानंही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. या बैठकीत जीएसटी नोंदणी आणि कर निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत शिफारसी करण्यात आल्या.

0: भारताला तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासासह संशोधनाला चालना देणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी केलं. पुण्यात आयोजित तंत्रज्ञान आणि नवकल्पना या 3 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खाणकाम, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तसंच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करणं आवश्यक असल्याचं दुबे यांनी सांगितलं. तागापासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक ठरत असून त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचं राष्ट्रीय ताग मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीभूषण सिंह यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि शिखास कारिगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पुना क्लब इथं येत्या रविवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया एक भारत श्रेष्ठ भारत या अभिनव उपक्रमाविषयी.
1: भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक विविधता आणि त्या विविधतेतून जपली जाणारी एकता हे भारताचं वैशिष्ट्य. देशाच्या विविध राज्यातील याच सांस्कृतिक भाषिक विविधतेचा गौरव करत राज्यांमध्ये एकतेचं मूल्य अधिक घट्ट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक भारत श्रेष्ठ भारत हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना एकमेकांच्या सण उत्सवांची, खाद्य संस्कृतीची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख करून दिली जाते. भावी पिढीचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली माणसं आणि संस्कृती जाणून घेतात. भारताची एकता ही केवळ घटनात्मक तत्व नाही, तर एकतेच्या या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देशातील हजारो नागरिक एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाच्या माध्यमातून घेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या पार्थिव देहावर काल पुण्याजवळच्या डोणजे गावातील त्यांच्या फार्म हाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नानांचं अंत्यदर्शन घेतलं. नानाच्या वाडी इथं आलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. नाना पाटेकर यांचं काल पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नानांच्या कारकिर्दीचा आढावा आमच्या प्रतिनिधी सविता म्हस्कर यांच्याकडून.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरमला चार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा.
3: दमदार आणि भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक ही नानांच्या अभिनयाची खासियत होती. नानांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचा वावर त्या कलाकृतीला वेगळी उंची प्राप्त करून देत असे. अत्यंत वास्तववादी आणि जिवंत अभिनयाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर. नानांचं विश्वनाथ हे नाव क्वचितच कुणाला माहिती असेल. नाना या नावानेच ते विख्यात होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतानाच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. 1978 साली गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 मध्ये आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळवून दिली. नायक, खलनायक, सहनायक, चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता अशा विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी अभिनय क्षेत्रात मनसोक्त मुसाफिरी केली. वेलकम चित्रपटातील उदय शेट्टी जितका आपल्याला हसवतो तितकाच माफीचा साक्षीदार चित्रपटातील राघवेंद्र अंगावर शहारे आणतो. नटसम्राटमधील त्यांच्या भूमिकेनं डोळ्यात पाणी आलं नसेल अशी व्यक्ती विरळाच. आपला माणूस, देऊळ, पक पक पकाक अशा अनेक मराठी चित्रपटातून केलेल्या त्यांच्या भूमिका

0: राहील तितक्याच गाजल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं प्रहार चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपली छाप उमटवली. या चित्रपटासाठी त्यांनी 3 वर्ष लष्करी सेवेचा अनुभव घेतला. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. ते अनेक फिल्मफेअर पुरस्कारांचेही मानकरी होते. आपल्या पूर्वायुष्यात प्रचंड संघर्ष केलेल्या नानांना आयुष्य म्हणजे काय याची खऱ्या अर्थानं जाण होती आणि म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या हृदयाला भिडल्या. त्यातूनच अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीनं त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ते कायम झटत राहिले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना आता आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या अभिनय आणि समाजसेवेच्या माध्यमातून ते आपल्या चिरंतन स्मरणात राहतील.
1: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा T20 क्रिकेट सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळी 7:15 सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता 3.7 रिक्टर स्केल नोंदवली गेली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून काल माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं याआधी 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर. दुष्काळ घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. मतदार नोंदणीसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विशेष उपाययोजना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आज 9 ऑक्टोबर, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज जागतिक टपाल दिवस आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनची 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्थापना झाली होती. 1969 पासून 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंभे यांची आज पुण्यतिथी आहे. ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांचा आज स्मृती दिवस आहे.

मराठीतील बालवाङ्मयाचे जनक विनायक ओक यांची आज पुण्यतिथी आहे. भारतीय नाट्यसृष्टीवरती लेखनाची छाप उमटवणारे नामवंत नाटककार आणि प्रतिभावंत साहित्यिक महेश एलकुंचवार यांचा आज

वाढदिवस आहे? आज प्रबोधनपर निबंध लिहिणारे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा स्मृतिदिन आहे.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत आजचे काही दिनविशेष. आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती या विषयावरती डॉक्टर संघमित्रा फुले गावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक, महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण अनेक योजनांबद्दल सांगितलं की प्रधानमंत्री योजना किंवा आणखीन अनेक योजना आहेत, तर यांचा समन्वय कसा नेमका साधता येईल आणि ह्या योजना ज्या ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी सरकार काय करत आहे?
1: नाही, एक तर असं आहे की या सगळ्या योजनांचं आपण या सगळ्या योजना आहेत यांचा समन्वय कसा करता येईल असा आपण एक प्रयत्न करतोय. जसं आपण मधाचं एक उदाहरण घेऊ की महाराष्ट्रात अनेक शासकीय संस्था या मधनिर्मितीच्या किंवा मधपालन व्यवसाय वाढण्यासाठी करतात, तर आम्ही या सगळ्यांचा समन्वय समिती आम्ही नेमण्याची आमची कल्पना आहे आणि त्याच्यात खादी मंडळाच्या वतीने पुढाकार घेऊन आम्ही सर्व समन्वय साधू, म्हणजे सगळ्यात एक समन्वित धोरण त्यातनं एक निर्माण होईल आणि काही ठिकाणी ज्याला सबसिडी म्हणतो ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे, तर याच्यात एकसूत्रता आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत मधाबद्दलचे. तसंच खादीबद्दलचं म्हणलं की सल्लागार समिती करून त्याचंही एक धोरण आम्ही ठरवलेलं आहे. या सगळ्या विशेष तज्ज्ञांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते करू. आता बाकीच्या ज्या योजना आहेत, या योजना म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात आकांक्षित जिल्हे अशी एक कल्पना आहे, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट. तर महाराष्ट्रात सुद्धा असे काही आकांक्षित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांची कार्यवाही कशी होईल आणि त्याच्यात मधा, आता आमचं मधाचं गाव समजा हे आहे, मधाचं गाव या आकांक्षित जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये आहे, त्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांचा समन्वय आणि ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीत कशा त्या योजना होतील याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर

0: समन्वय समिती अशी आम्ही केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या योजनांची कार्यवाही होईल. आणि प्रत्येक वेळी त्या योजनेचा आपण एक गोषवारा म्हणा किंवा त्याचं एक सिंहावलोकन आपण करत असतो की योजना झाली की कुठे अडचणी आल्या, आपण लक्ष्यांक का नाही पूर्ण केला, की त्याची कारण मीमांसा आम्ही करतो, त्यातनंही मार्ग शोधून काढतो आणि मग त्यावर उपाय आपण करतो. नंतर आणखीन एक महत्वाचं आहे की आमच्या खादी मंडळाच्या अनेक ठिकाणी जागा आहेत, म्हणजे बक्षीस पात्र दिलेले आहेत.
1: बरोबर.
0: त्या खादीच्या त्या स्वदेशीच्या सगळ्या आंदोलनात खादी हा लोकांचा खूप आवडता विषय होता.
1: बरोबर.
0: त्यामुळे आम्हाला काही जणांनी बक्षीस पात्र जमिनी दिलेल्या आहेत, तर या जमिनींचा उपयोग त्या त्या ठिकाणी आपण उद्योगधंदे विकसित करण्यासाठीचा हा जमिनीचा वापर करावा असं अशासाठी लोकांनी दिलेले. त्यामुळे तिथे कॉमन फॅसिलिटी सेंटर, सामायिक केंद्र उद्योगासाठीचं असं उभारण्यासाठी आपण त्या जमिनीचा उपयोग करू, अशी काही ठिकाणी एक दोन चार ठिकाणी मी निर्माण केलेली आहेत आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशी आमची आमच्या जमिनी आहेत. या जमिनीवर ही सामायिक ज्याला आपण म्हणू ही कशी केंद्र उभी करता येतील जी ग्रामीण उद्योजकांना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे अशा प्रकारे आणि मी मगाशी म्हटलं योजनांचा अधिकाधिक प्रचार प्रसार याची माहिती जसं आज आपण आज हे माध्यम वापरतोय अशी अनेक ठिकाणी योजनांची माहिती देणं मुळात लोकांचं प्रबोधन करणं की या योजनेत सहभागी व्हा की जेवढे अधिकाधिक सहभागी होतील तेवढं मग त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
1: या योजनांबद्दल अधिकाधिक लोकांपर्यंत आपण पोहोचवतोच आहोत. त्यातच महिला बचत गट असतील, युवा काही लोक असतील की जी कारीगर आहेत त्यांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सवर आपली उत्पादनं विकणं वगैरे या तंत्रज्ञानाची माहिती आपण कशी पोहोचवतो आणि त्याचा ते उपयोग कसा करू शकतात?
0: नाही आता आता मी म्हटलं की या सगळ्या योजनांच्या जे लाभार्थी आहेत
1: बरोबर
0: या लाभार्थींची ठिकठिकाणी क्लस्टर्स या लाभार्थींची ठिकठिकाणी एकत्रीकरण संघटना असं मी नाही म्हणणार त्यांना पण त्यांना एकत्र करून त्यांना या विषयीचं एक मार्गदर्शन करण्याची आमची कल्पना आहे. अशा अनेक संस्था खासगी आमच्याकडे आलेल्या आहेत की ते करू इच्छित आहेत की उद्योगधंदा सुरू केला पण उद्योगधंद्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा आणायचा हे बऱ्याच जणांना माहिती असतं ग्रामीण भागातल्या. त्यामुळे किंवा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, डिजिटल मार्केटिंग तुम्ही ज्याचा उल्लेख केला की हे कसं करायचं, तर अशा प्रकारचं आम्ही एमएसएमईच्या सहकार्याने आपण हे सगळं करतोय. एक दुसरं असं की आमचा स्वतःचा महाखादी नावाचा एक ब्रँड आहे, म्हणजे आमच्या योजनेत जो लाभार्थी असतो त्याचं जे उत्पादन असतं हे एकदा उत्पादन झालं की आम्ही त्याला महाखादीच्या सांगतो. तेव्हा महाखादी ब्रँड हा आणखीन कसा मोठा करता येईल, विकसित करता येईल हा एक म्हणजे त्याला एका अर्थाने त्याचं मार्केटिंग आपण त्याला म्हणतो. या मार्केटिंगसाठी विपणनासाठी त्याला त्याचा उपयोग होईल. ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं भरवतो. आता जो हा लाभार्थी आहे या लाभार्थीचं जे उत्पादन आहे हे उत्पादन घेऊन आमच्या प्रदर्शनामध्ये तो येतो म्हणजे त्याची विक्री होते. त्यामुळे असं एक एक अशा छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण त्या सर्वांना आपण मदत करतोय. आणि ज्याला ई कॉमर्स किंवा ज्याला ई पोर्टल आपण ज्याला म्हणतो की अशी अनेक खाजगी चालवणारे ई पोर्टल्स आहेत जसं समग्र सुविधा नावाचं आत्ताच आमच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जेवढे उद्योजक आहेत त्या सर्वांची नावं आणि त्यांची उत्पादनं आम्हाला द्या, आमच्या पोर्टलवर आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना एक संधी मिळेल. तसंच आमच्या पोर्टलवर आमचं स्वतःचं महाखादी आमचं मंडळाचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर सुद्धा आम्ही जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना त्यांची उत्पादनं आणि त्यांचे जे दर आहेत दरपत्रक आपण ज्या म्हणू असंही आम्ही ते टाकतो. त्यामुळे सरकारला सुद्धा ज्या गोष्टींचा पुरवठा करायला लागतो अशा उद्योजकांना संधी मिळेल तेव्हा अशा प्रकारे आपण याचा प्रचार करतो.
1: सर आता आपण ई कॉमर्स मार्केटिंग बद्दल बोलतोय पण आपला पारंपरिक ग्रामोद्योग, आपली हस्तकला आणि आधुनिक ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचा नक्की समन्वय किंवा बॅलन्स आपण कसा साधतोय आणि मंडळ त्या दृष्टीने काय पावलं होतं?
0: नाही अगदी चांगला प्रश्न आहे की जो पारंपरिक ज्याला हस्तकला म्हणू किंवा जो कारागीर आहे ह्याचं कौशल्य महत्वाचंच आहे. ते कौशल्य आपण नाकारणार नाही कारण त्याच्यासाठी ती विश्वकर्मा कौशल्य योजना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली आहे, ज्या 4 वर्षांपासून सुरू आहे. मला त्याच्यातही सांगावं वाटतं की आपला महाराष्ट्र संपूर्ण देशात या योजनेत 3रा क्रमांकावर आहे. हे सगळे कारागीर ग्रामीण भागातले आपण बोलतेदार संस्था आपण म्हणतो किंवा आपण लोहारकाम सुतारकाम ह्या सगळ्या कला आहेत तर या सगळ्यांचं आपण समन्वय करतो या योजनांच्या माध्यमातून. त्या त्यांची जी कारागिरी आहे ते कौशल्य आहे ते महत्वाचंच आहे, त्याला नाकारणार नाही. पण एका बाजूला ते असताना आपल्याला नव्या युगाची

0: या जर नव्या साधनांची सुद्धा त्याला जोड कशी देता येईल, नवीन यंत्रसामग्री त्याला कशी देता येईल, हेही आपण आपल्या योजनांच्या माध्यमातून त्याचा आपण विचार करतोय. खादीचा विचार केला तर आज खादीची पारंपरिक वस्त्र आहेत आणि आज आपल्याला यंत्राच्या माध्यमातून झालेली जी वस्त्र आहेत त्या दोघांचं मिलन करून आपल्याला एक ज्याला इंग्रजीत फ्युजन म्हणतात तसं फ्युजन सुद्धा कसं करता येईल, एक नव वस्त्र निर्मिती ज्याला कसं करता येईल असा एक विचार चालू आहे. काही ठिकाणी काही खासगी प्रयत्न झाले आहेत पण हा एक त्याला एक सुधारण्याचा किंवा नव्या युगाकडे बघण्याचा हा एक दृष्टिकोन आहे. किंवा आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आलं की सिल्कचं देता येईल.
1: बरोबर.
0: आज आपल्या आता पुन्हा त्याच्यात मगाशी मी जसं सौर ऊर्जेबद्दल सांगितलं तसं या सिल्क बद्दल सुद्धा वैचारिक मतभेद आहेत. कारण तो रेशमाचा किडा मारल्यानंतर ते रेशीम आपल्याला मिळतं त्यामुळे ती हिंसावाद एक अर्थाने. तर आता एक नवीन एक कल्पना पुढे आलेली आहे की अहिंसाकारी सिल्क अशी एक कल्पना पुढे आली. म्हणजे रेशमाच्या किड्याने तो कोष निर्माण केला तो रेशमाचा किडा बाहेर आला की मग ते उरतं ते आपण वापरतो अशी सिल्कची निर्मिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अहिंसा खादी सुद्धा इथे महाराष्ट्रात निर्माण होते विशेष करून विदर्भात याचा अधिक हे आहे. त्यामुळे मगाशी जो सौर ऊर्जेचा विषय निघाला तो या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळे ज्याला आपण टसर खादी म्हणतो किंवा मलबेरी म्हणतो की अशा या खादी म्हणजे सिल्क या सिल्कची सुद्धा दोन उत्पादनं ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ही होत आहेत. त्यामुळे नवा दृष्टिकोन आहे, नव्या सगळ्या कल्पना आहेत, नवं तंत्रज्ञान आहे, ह्याची ओळख आपल्या सगळ्या कारागिरांना व्हावी असे आपले प्रयत्न आहेत. आत्ता आपण या सगळ्या विश्वकर्मा कौशल्य योजनेत आपण 166,000 जणांना टूलकिट वाटप केलेले आहेत. ही अत्याधुनिक केंद्र अत्याधुनिक साधनच आहेत त्यांना टूलकिट देणं म्हणजे त्यांच्या व्यवसायाला अधिक बळकटी आणण्यासाठी हा एक मार्ग. दुसरा मार्ग असा आहे की आज 12 बलुतेदार संस्था किंवा बलुतेदार संस्था महाराष्ट्रात 311 आहेत ज्या आमच्या मंडळाच्या छायाछत्राखाली एकेकाळी सुरू होत्या की ज्याच्याच माध्यमातून कारागीर रोजगार हमी योजना सुरू होती. आता या बलुतेदार मंडळांना या सगळ्या संस्थांसुद्धा पुनर्जीवित करण्याचं एक आव्हान आमच्या पुढे आम्ही ते प्रयत्न करतोय. सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे याच्यात सहकार खातं सुद्धा महत्वाचं आहे, उद्योग खातंही महत्वाचं आहे आणि खादी मंडळाच्या छायाछत्राखाली हे सगळं बलुतेदार संस्था सुरू होत्या. त्यामुळे ह्या सगळ्या कारागिरांना पुन्हा एकदा संस्थाचं जर ज्याला आपण म्हणू की पुनरुज्जीवन झालं तर सगळ्या कारागिरांना पुन्हा एकत्र आणता येईल आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना एक कमी व्याज कर्जदरात त्यांना कर्ज पुरवून त्यांना कसं आणखीन सबळ करता येईल असाही प्रस्ताव आमच्या डोळ्यापुढे आहे.
2: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी

0: वंदना माते तुला। श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या नऊ गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी।
1: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय। जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते। मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की।
0: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे।

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: सकाळचे 7:40 आणि 25 सेकंद झालेले आहेत। आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद।
5: श्रोते हो नमस्कार। ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारांविषयी मार्गदर्शन करत असतात। डॉक्टर गुजर यांनी आपल्या संशोधनामधून पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा ही आयुर्वेदिक औषधोपचारांनी केली जाणारी चिकित्सा पद्धती विकसित केली असून त्याद्वारे त्यांनी आत्तापर्यंत पोटाच्या आणि पचनाशी संबंधित तक्रारींनी ग्रस्त असलेले 10,000 जास्त रुग्ण पूर्ण बरे केले आहेत। नमस्कार डॉक्टर।
6: नमस्कार
5: डॉक्टर, मला सांगा ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय, काय सांगाल श्रोत्यांना?
6: पोटाच्या विकारांच्या संबंधित ज्या वेळेला आपण विचार करतो, कारण ज्या वेळेला रुग्ण हा दवाखान्यामध्ये येतो आणि त्यावेळेला पोटाशी संबंधित आजार म्हणजे 80% त्यांना ऍसिडिटीज वाटत असते, म्हणजे पोटामध्ये दुखते तरी ते ऍसिडिटीज असते, घशात छातीत जळजळ होते, पोट फुगतंय, छातीवर दाब पडतोय, बेचैनी आहे तरी सुद्धा ते ऍसिडिटीज वाटते। सो रुग्णाच्या दृष्टीने पोटाशी संबंधित असणारे बरेच आजार ऍसिडिटी ह्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात, पण ऍसिडिटी हा कोणताही आजार नाही, तो बोली भाषेतला एक शब्द आहे। शब्दशः त्याचा अर्थ घ्यायचा झाला तर ऍसिडिटी म्हणजे घशात छातीत जळजळ होणं। तर हे घशात छातीत जळजळ वेगवेगळ्या आजारांमध्ये, पोटाशी संबंधित असणाऱ्या आजारांमध्ये लक्षण स्वरूप म्हणून दिसत असतात। म्हणजे तुम्हाला अजीर्ण आहे, त्यातला विदग्ध अजीर्ण आणि विष्टब्ध अजीर्ण नावाचा प्रकार असतो, त्याच्यामध्ये ऍसिडिटी हे लक्षण दिसत असतं। एच पायलोरी पॉझिटिव्ह असेल त्याच्यामध्ये हे लक्षण दिसत असतं। काहींना हायटस हार्नियाचा त्रास असतो, काहींना GERD त्रास असतो, हे जर त्रास असतील तर हे लक्षण दिसत असतं। काहींना गॅस्ट्रायटिसचा त्रास असतो, त्याच्यामध्ये घशात छातीत जळजळ होणं हे लक्षण दिसत असतं। सो रुग्णाला हा त्रास होत असतो, पण बरेच वर्ष ऍसिडिटीने सुद्धा वर्षानुवर्ष सफर असणारे कितीतरी पेशंट दिसत असतात, पण बऱ्याच वेळेला लाक्षणिक तात्पुरती चिकित्सा केली असल्यामुळे वर्षानुवर्ष ती ऍसिडिटी राहते। तर ह्या कोणत्या कारणांमुळे, ह्या कोणत्या आजारांमुळे तुम्हाला ऍसिडिटी होतीये, त्याचा आधी प्रॉपर निदान करून जर तुम्ही चिकित्सा घेतली तर ते ऍसिडिटी पूर्णतः बरे व्हायला मदत होत असते।
1: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता। आमचा संपर्क क्रमांक आहे 83909020 83909020 8390902023।
5: बरं, आता तुम्ही म्हणालात ऍसिडिटी पूर्णतः बरी होऊ शकते, तर मग पण या आम्लपित्तामध्ये नेमकी लक्षणं काय दिसतात आणि आयुर्वेदिक उपचाराने आम्लपित्त नक्की कायमस्वरूपी बरं होतं का?
6: अगदी बरोबर। कसं आहे, जसं आपण म्हणलं की ऍसिडिटी म्हणजे घशात छाती

जळजळ होणं हा प्रामुख्याने दिसणारा कोणता आजार आहे की ज्याच्यात हे लक्षण दिसत असतं, तर तो म्हणजे आम्लपित्त. आयुर्वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे आणि ज्याचे ऊर्ध्वक आम्लपित्त आणि अधोक आम्लपित्त असे प्रकार सांगितलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही काही पेशंटमध्ये भूक खूप जास्त असते तर काहींना अतिशय कमी होते, घशात छातीत सतत जळजळ होते, तोंड आंबट कडू होतं, जेवणानंतर अन्न घशाशी येतं, काहींचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखतं, उलटी झाल्यानंतर रुग्णाला बरं वाटतं. हा त्रास जर खूप वाढत गेला तर त्याच्यामुळे अल्सरचा त्रासही पुढे होऊ शकतो, म्हणजे जठरामध्ये किंवा लहान आतड्यांमध्ये व्रण होतात आणि त्याच्यामुळे पोटामध्ये दुखावा वाढतो, उलट्या वाढतात, ऍसिडिटीचा त्रास

0: की प्रचंड डोकं दुखतं, पिवळं पिवळं पित्त पडतं, प्रचंड चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते, काही सुचत नाही, झोपून राहावं लागतं, एवढा त्रास वाढतो. स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त दिसतं. जनरली पिरियड जवळ आले की ऍसिडिटी वाढणं अशी पण लक्षणं दिसत असतात. काहींना सतत जुलाब होणं, शौचाच्या ठिकाणी आगाग होणं अशी लक्षणं दिसत असतात. सो हे आम्ल पित्तामध्ये मेनली यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचं पित्तच तयार होत नाही, तयार होणाऱ्या पित्ताचे गुणधर्मच बदललेले असतात, त्यामुळे हा त्रास होत असतो. तर त्याच्या दृष्टीने उपचार होणं गरजेचं आहे, पित्तशामक उपचार होणं गरजेचं आहे. वमन विरेचन या पंचकर्म उपचारांचे ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. आणि अल्सर जरी झाले असतील तरी तिथं ऑपरेशनची गरज पडते असं होत नाही. पित्तशामक औषधांबरोबर आपण व्रणरोपक चिकित्सा केली तर हा त्रास बरा होऊ शकतो पूर्णतः.
1: बरोबर. पुढच्या भागातही आपण काही पोटाच्याच विकारांबद्दल बोलणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023, 8390902023, 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओमकार आयुर्वेद.
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:45:40 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: अगरबत्ती धूप कापूर नवरात्री पूजेचा आहे परिपूर्ण सामान.
1: मात्र आयुष्यभर करा स्त्री शक्तीचा सन्मान.
0: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क 70 20 83 07 89.
2: सर, 5000 रुपये गुंतवा आणि 8000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
3: वाव,
2: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
4: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
5: श्रोते हो, दरवर्षी 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या अनुषंगानं इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आणि उद्या दोन नामवंत वक्त्यांच्या मुलाखती आपण ऐकणार आहात. आज सकाळी 9:30 मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती या विषयावरती डॉक्टर संघमित्रा फुले गावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तसंच उद्या सकाळी 9:30 जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर प्रमोद शाक्य, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे.

लता मंगेशकर यांनी गायलेली कवी बी यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होतील खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, आज सकाळी 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमात नवरात्र विशेष उत्सवी पर्यटन यामध्ये सफर रत्नागिरीतील प्रसिद्ध शक्तीस्थानं आणि अष्टमीच्या महालक्ष्मीची हा कार्यक्रम। लेखन सोनाली सावंत यांचं आहे, सहभाग संदीप सावंत, अमृता बापट आणि तेजश्री भावे यांचा आहे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचा आहे। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। जरूर ऐका हा कार्यक्रम आज सकाळी 8:40

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गाणं आताच आपण ऐकलत. या गाण्याला संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. या गाण्याबरोबरच

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या काल नवी दिल्लीत बोलत होत्या. जीएसटी परिषदेनं जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटक करण्याचे अधिकार काढून घेतले असून खटला चालवण्यासाठीची आर्थिक मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिक्षेचं स्वरूप ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडे असेल. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 57व्या बैठकीत करांच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून कररचनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. प्राप्तिकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल अशी प्रणाली सरकार आणणार आहे. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या प्रकरणांसाठी नोटिसा जारी केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभतेच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले असून नव्या जीएसटी प्रणालीची ही सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी सुधारणांच्या नवीन टप्प्याचं स्वागत केलं आहे. जीएसटी परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल असं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे. कर्करोगावरची जी औषधं शेड्यूल यादीत नाहीत अशा औषधांच्या पुरवठा आणि विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे औषधाच्या किमती 70% कमी होतील आणि कर्करोग रुग्णांची वार्षिक 2,500 कोटी रुपयांची बचत होईल अशी अपेक्षा रसायन आणि खत मंत्रालयानं व्यक्त केली आहे. या नवीन मर्यादेमुळे नफेखोरीला आळा बसेल आणि रुग्णांना वाजवी दरात औषधं मिळणं शक्य होईल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विभागाच्या परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत. काल सुरू झालेल्या या 2 दिवसांच्या परिषदेत सर्व राज्यांमधील महिला आणि बालविकास क्षेत्राशी संबंधित नेते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. पोषण शिक्षण बाल संरक्षण महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण या 4 प्रमुख विषयांवर या परिषदेत भर दिला जात असून केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधित घटक एका व्यासपीठावर आल्यानं या क्षेत्रातील प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यात

चांगल्या कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणं शक्य होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केलं. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीत या व्यासपीठानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. दूरसंचार क्षेत्राचा अमर्याद विस्तार ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल उच्चस्तरीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभाग घेतला. देशातील विस्तारणारी डिजिटल परिसंस्था आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि आर्थिक विकास यांच्यासाठी एक मूलभूत आधार म्हणून दूरसंचार क्षेत्राची वाढती भूमिका यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. वेगानं बदलणाऱ्या दूरसंचार मूल्य साखळीवर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड कम्प्युटिंग, प्रगत संपर्क क्षमता आणि दळणवळण तंत्रज्ञान अशा विविध घटकांवर या बैठकीत चर्चा झाली. तामिळनाडू, पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या सर्व ठिकाणी मंगळवारी मतदान झालं. तामिळनाडूतील मदुरांतकम आणि धारापुरम, पुदुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभेच्या जागांसाठी तर आसाममधील नागाव इथं लोकसभेच्या 1 जागेसाठी मतदान झालं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इन्फोसिस, TCS, विप्रो आणि HCL यासारख्या भारतीय कंपन्यांसह कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब अशा 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्म या महत्वाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. या कंपन्या अमेरिकन कामगारांच्या जागी कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पर्म या सुविधेचा गैरवापर करत आहेत असा आरोप उपराष्ट्राध्यक्ष JD वान्स यांनी केला आहे. याबाबत या कंपन्यांची चौकशी सुरू असल्यानं ही स्थगिती देण्यात आल्याचं कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी सांगितलं. मात्र यामुळे विद्यमान H1B व्हिसा किंवा ग्रीन कार्ड आपोआप रद्द होत नाहीत असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. रियादमधल्या अभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर गेल्या काही दिवसात झालेल्या हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये काही नागरिकांचा बळी गेला असून काही जण जखमी झाले आहेत. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. अॅनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं हा पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल पुण्यातील डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डोंजे इथं नागरिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी रंगभूमी तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 क्रिकेट सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल. याआधीचा पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
देशातल्या ग्रामीण भागातल्या क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी काल केली. या लीगचं आयोजन पुढच्या वर्षी फेब्रुवारी

0: मध्ये करण्यात येणार असून सहभागासाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. फिनलंडमधील वांता इथं सुरू असलेल्या आर्टिक खुल्या सुपर 500 स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपानच्या रिको गुंजीचा पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं दुसऱ्या फेरीत गुंजीवर 21-15 असा विजय मिळवला. सिंधूचा पुढील सामना थायलंडची माजी विश्वविजेती रच्चानोक इंथानोन हिच्याशी होईल. हवामान विभागानं महाराष्ट्रासाठी मान्सूननंतरचा पहिला उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. आज मुंबई आणि रायगडमधील काही भागांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवतील असा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय. केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे कर्करोगावरील औषधं स्वस्त होण्याची अपेक्षा. 8 प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांसाठी रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेला अमेरिकेची स्थगिती. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:40 आणि 57 सेकंद झाले आहेत. कोकण दर्शन या कार्यक्रमात नवरात्र विशेष उत्सवी पर्यटन यामध्ये सफर रत्नागिरीतील प्रसिद्ध शक्तीस्थानं आणि अष्टमीच्या महालक्ष्मीची हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. लेखन सोनाली सावंत यांचं आहे. सहभाग संदीप सावंत, अमृता बापट आणि तेजश्री भावे यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं आहे. सादरकर्ते विवेक वानखडे.

0: सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।
1: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, कोकण दर्शन या कार्यक्रमात मी सोनाली सावंत
2: आणि मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो।
1: श्रोते हो, कोकण म्हटलं की समोर येतात त्या इथल्या नागमोडी वाटा। इथल्या निसर्ग सौंदर्या इतकंच समृद्ध आहे ते कोकणातलं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विश्व। गणपती इतकाच इथे शक्तीच्या उपासनेचा उत्सव म्हणजेच नवरात्र देखील उत्साहात साजरं होतं। रत्नागिरीतल्या देवींच्या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी अनेक पर्यटक या काळात आवर्जून देवीचं दर्शन घ्यायला येत असतात।
2: श्रोते हो, आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे हे 9 दिवस घराघरात घटस्थापना होते, अखंड दीप तेवत ठेवला जातो। काही ठिकाणी धान्यांची पेरणी करून त्यातून उगवलेली हिरवीगार रोपं दसऱ्याच्या दिवशी देवीला अर्पण केली जातात।
1: प्रतिपदेपासून नवमीपर्यंत बालिका, कुमारी, त्रिमूर्तिनी, कल्याणी, रोहिणी, काली, चंडिका, शांभवी आणि दुर्गा या देवींच्या 9 रूपांची 9 दिवस अगदी मनोभावे पूजा केली जाते। या काळात तिचं आवाहन केलं जातं।

रत्नदुर्ग किल्ल्यावर वसलेलं श्रीदेवी भगवती मंदिर, राजापूर तालुक्यातली आडिवरेची महाकाली, गुहागरची दुर्गादेवी आणि दापोली तालुक्यातली दाभोळची चंडिकादेवी अशी अनेक श्रद्धास्थानं नवरात्राच्या काळात भक्तांनी अगदी गजबजून जातात. या व्यतिरिक्त गावागावातून अशी अनेक श्रद्धास्थानं आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक देवींची देवळंसुद्धा आहेत. आपल्या मनातला अहंकार, अविवेक, वास

0: शक्ती मिळावी हीच प्रार्थना या काळात देवीकडे केली जाते.
1: धार्मिक किंवा उत्सवी पर्यटनाच्या दृष्टीनेही रत्नागिरी जिल्ह्याला या काळात विशेष महत्व प्राप्त होतं.
0: अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण देवीस्थानाची माहिती आपण आता करून घेणार आहोत. दापोली तालुक्यातल्या दाभोळ इथं असलेलं श्री चंडिका देवी मंदिर. गुहेमध्ये वसलेलं हे मंदिर स्वयंभू देवीची श्रद्धा आणि मंदिराभोवतीचा निसर्गरम्य परिसर यामुळे हे मंदिर भाविकांना नेहमीच आकर्षित करतं. श्रोते हो, दाभोळच्या याच चंडिका देवीविषयी सांगतायत संदीप सावंत.

0: नमस्कार, मी संदीप सावंत, दापोली। आज तुम्हाला मी दाभोळ येथील प्रसिद्ध चंडिका मंदिरच्या संदर्भात काही माहिती देणार आहे। दाभोळ येथील चंडिका मंदिर हे अति प्राचीन असे आहे। याचा इतिहास इ.स. 550 वर्षांपूर्वीचा आहे। हे मंदिर गुहेतील मंदिर म्हणून दाभोळ येथे प्रसिद्ध आहे। स्वयंभू असे हे स्थान काळो किंवा खोल गुहेत आहे। आज जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे। मंदिरात उजेडाकरता फक्त गोडे तलावर जाळणारे दिवेच लावले जातात। असे सांगितले जाते की इतर कोणत्याही प्रकारचे दिवे लावलेले देवीला चालत नाहीत। देवीच्या मूर्तीचा आकार भव्य असून त्याची उंची सुमारे 1 ते 1.5 मीटर अशी आहे। आख्यायिकेप्रमाणे उत्तरेकडील नाथपंथीय गोसाव्याला झालेल्या दृष्टांताप्रमाणे या देवीच्या स्थानाचा शोध लागला व आजही त्या गोसाव्याचे वंशज देवीची व्यवस्था पाहतात। त्यांची आडनावे ही पुरी गिरी अशी आहेत।
1: चंडिका देवीच्या दर्शनाला गेल्यावर आपल्याला जाणवतो तो श्रद्धेचा आणि तिथल्या लोकपरंपरेचा एक सुंदर धागा। पण रत्नागिरीच्या या नवरात्राच्या उत्सवाला आणखीन एक वेगळी सांस्कृतिक ओळख आहे, ती म्हणजे इथली महालक्ष्मीची परंपरा।
2: कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आश्विन शुद्ध अष्टमीला महालक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। विवाहानंतर साधारण 5 वर्ष सुवासिनींकडून ही पूजा केली जाते। श्रोतेहो, रत्नागिरी शहरातल्या टिळकाळीमध्ये अशीच एक परंपरा गेल्या अनेक दशकांपासून जपली जाते। सुमारे 100 वर्षांपूर्वी या परिसरातल्या अन्नपूर्णाताई परांजपे काकूंनी काशी यात्रेला जाण्याचा खर्च आपल्या यजमानांकडून मागून घेतला आणि आपल्या 5 मैत्रिणींसह भगिनी मंडळ सुरू केलं। त्या काळात त्यांनी बालवाडी सुद्धा सुरू केली। परांजपे काकूंनी ज्या भगिनी मंडळाचा दिवा प्रज्वलित केला तो दिवा आजही पुढच्या पिढीतल्या महिला तेवत ठेवताना दिसतायत।
1: श्रोते हो, लोकमान्य टिळक भगिनी मंडळाच्या महालक्ष्मी परंपरेविषयी आणि मंडळाच्या सामाजिक सांस्कृतिक कार्याविषयी आता अधिक जाणून घेऊया अमृता बापट यांच्याकडून।
3: नमस्कार। रत्नागिरीतील टिळकाळी येथील आमच्या भगिनी मंडळाची स्थापना होऊन 105 वर्ष झाली आहेत। त्यापैकी 85 वर्षे नवरात्रातली महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याचं भाग्य आमच्या मंडळाचं आहे। नवरात्रातली महालक्ष्मी उभी करण्याची परंपरा कोकणामध्ये विशेष करून दिसून येते आणि हा सण कोकणस्थांमध्ये साजरा केला जातो। 1940 पासून आतापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत ही परंपरा अखंड अविरत चालू आहे। या महालक्ष्मी उत्सवात मुखवटा बनवणं हा महत्त्वाचा भाग आहे। इथे तांदूळाच्या उकडीचाच मुखवटा बनवतात। माझ्या मते याचं कारण तांदूळ हे कोकणातलं मुख्य पीक आहे आणि तांदुळामध्ये चिकटपणा हा गुणधर्म पण आहे। यामुळे या उत्सवात तांदुळाचा मुखवटा बनवणं हा भाग महत्त्वाचा आहे। आमच्या मंडळात सुरुवातीला काही स्त्रिया म्हणजे भगिनी मुखवटा बनवत असत, पण नंतर यशवंतराव पटवर्धन बरेच वर्ष मुखवटा बनवत असत, तसंच विजया गोखटे गरज असेल तेव्हा गोखले काका, त्याच्यानंतर 35 ते 40 वर्ष श्री अरुण फाटक सर आमच्या इथे मुखवटा बनवत असत। सुरुवातीच्या काळात पूजेला येणाऱ्या वशाळ्यांना पूजेची वर्गणी फक्त 2 रुपये असायची। आता त्याची किंमत कदाचित 2000 झाली असेलही, पण प्रत्येक जणीची श्रद्धा मात्र ती तशीच आहे आणि आम्ही मंडळातल्या भगिनी हे काम आनंदाने आणि समाधानाने करत असतो। धन्यवाद।

श्रोतेहो, टिळकाळीतल्या भगिनी मंडळाची ही परंपरा त्याच सांस्कृतिक जाणीवेचा एक सुंदर भाग म्हणता येईल. माहेरवाशिणी असोत किंवा सासूरवाशिणी, आजच्या पिढीतल्या महिला आनंदाने ही जबाबदारी स्वीकारताना आपल्याला दिसतायत. जुन्या परंपरेला आधुनिक काळाची जोड देत त्या हा सांस्कृतिक वारसा पुढे नेताना दिसतायत.

मी 1985 साली कोकणात रत्नागिरीतली टिळकाळीची सासूरवशीण बनून आले. घराजवळच मंडळ असल्यामुळे सासूबाईंबरोबर मंडळात जाऊही लागले आणि नवरात्रातल्या महालक्ष्मीचा उत्सव बघून माहेरची आठवण आली, कारण मी तुळजापूरची माहेरवशीण आहे आणि भवानी देवी माझं आराध्य दैवत. मी त्याच देवीचं हे अष्टमीचं रूप मंडळात पाहिलं आणि मी भारावून गेले आणि नंतर आजपर्यंत विनाकारण हा उत्सव मी कधीच चुकवला नाही. पुढे नवरात्र सेक्रेटरी आणि नंतर 10 वर्ष मी अध्यक्षही होते. प्रत्येक वेळी जाणवत होती ती आमच्या मंडळातल्या भगिनींची एकजूट. आमच्या काळात उकड बनवणं हे आम्ही शिकलो आमच्या ज्येष्ठ भगिनींकडूनच. हे काम करताना एकच नियम असे, भगिनी कोणीही आणि कितीही असोत प्रत्येकीने शांतपणे काम करताना सतत देवीचा जप करायचा. मुखोटा बनवायला येणारे फाटक सर तर आम्हाला सांगायचे नव्हे, त्यांचा नियमच होता प्रत्येकीने शांतपणे देवीचा जप करायचा आणि मग मुखोटा बनवताना 2 तास कसे निघून जायचे कळतच नसत. सुरेख मुखोटा असलेली देवी हसतमुखाने उभी राहिली की आमच्या मंडळाचा हॉल जणू देवीचं देऊळच बनून जायचा. ते पावित्र्य, ते व्हायब्रेशन्स खूप छान वाटतात आणि आरती सुरू झाली की निर्माण होणारं वातावरण अनुभवायचंच असतं. अशी ही देवी संध्याकाळी 7 उभी राहते ते साधारणपणे रात्री 1 वाजेपर्यंत. या कालावधीत देवीची इतकी रूपं बघायला मिळतात, प्रत्येक भक्त आपली श्रद्धा आपल्या नजरेतून व्यक्त करत असतो. आत्ताच्या काळापेक्षा जो पूर्वीचा काळ होता त्या काळात बाई घराबाहेर पडणं मुश्किलच असे, त्या काळात सार्वजनिकरित्या नवरात्रातली महालक्ष्मी उत्सव करणं ही गोष्ट फार अपूर्वायची होती आणि म्हणून तेव्हा रत्नागिरीच्या आसपास गावागावातून लोक आमच्या इथं दर्शनाला येत असत. आणि आता 100 वर्षानंतर तर त्याला पर्यटनाचं स्वरूप आलंय. वाहनांची सोय सहजपणे होत असल्यामुळे थोडक्यात कोकण पर्यटन या संकल्पनेतून भक्तगण दर्शनासाठी येत असतातच. आता काळ बदलला तरीही आमची 85 वर्षाची परंपरा अजूनही उत्तम रीतीने चालू आहे. आता आमची जवळपास भगिनींची 4थी पिढी पण तयार झाली आहे, तीही कोविडच्या प्रतिकूल परिस्थितीपासून. म्हणावं असं वाटतंय, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमो

0: अमृता बापट यांनी सांगितलेली ही माहिती ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. परंपरा टिकते ती केवळ एखादा विधी दरवर्षी केला जातो म्हणून नाही, तर त्या परंपरेशी जोडलेली माणसं ती परंपरा मनापासून पुढे नेत असतात म्हणून. श्रोते हो, रत्नागिरीमधल्या या महालक्ष्मी परंपरेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही महालक्ष्मी उभी करण्याची पद्धत. तांदळाच्या पिठापासून या महालक्ष्मीचा मुखवटा तयार केला जातो. आजच्या काळात तयार मूर्ती किंवा सजावटीच्या वस्तू सहज उपलब्ध असताना तांदळाच्या पिठापासून स्वतःच्या हाताने मुखवटा तयार करण्याची ही परंपरा खरोखरच म्हणूनच वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
1: आणखी विशेष म्हणजे आज गेली काही वर्ष रत्नागिरीतल्या या मंडळाच्या महिलाच हा मुखवटा तयार करतात आणि महालक्ष्मी उभी करण्याची जबाबदारी सुद्धा स्वतः स्वीकारतात.
0: श्रोते हो, आजच्या पिढीतील महिला ही परंपरा कशी बरं पुढे नेत आहेत ऐकूया तेजश्री भावे यांच्याकडून. प्रसन्न

0: नमस्कार. 100 पेक्षा जास्त वर्षे सक्रिय असलेल्या महाराष्ट्रातील काही मोजक्या महिला मंडळांपैकी एक म्हणजे आमचे स्त्रियांचे लोकमान्य टिळक स्मारक मंदिर भगिनी मंडळ टिळकाळी रत्नागिरी. आमच्या मंडळात स्त्रियांच्या आजा, पणजा, आजे सासू, सासूबाईंपासून नणन, भाऊजया आणि मायलेकी अशा अनेक पिढ्या आजही अतिशय उत्साहाने काम करत आहेत. नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत विविध कार्यक्रम होतात आणि त्यातील अष्टमीचा दिवस म्हणजेच महालक्ष्मी पूजन. या दिवशी चित्पावन ब्राह्मण कुळातील नवविवाहित सुवासिनी अन्नपूर्णेची पंचामृती पूजा करतात. तुळशी पाणी करून मग पूजा, देवीला स्वतःच्या हाताने कणकेचे दागिने अर्पण करणे, महालक्ष्मीची कहाणी वाचणे आणि मग प्रसादाचे जेवण असा हा विधी असतो. संध्याकाळी आरतीनंतर घागरी फुंकून हातातील तातू देवीच्या चरणी अर्पण केला की व्रताची सांगता होते. दुपारपर्यंत प्रसादाचे जेवण आणि इतर तयारी आटोपून मंडळातील काही भगिनी देवीला साडी नेसवणे, दागिने घालणे अशी सजावट करतात आणि संध्याकाळी 5 वाजता आमच्या सर्वात खास कार्यक्रमाला सुरुवात होते, तो म्हणजे महालक्ष्मीचा मुखवटा बनवण्याला. महालक्ष्मीचा तांदळाच्या पिठाच्या उकडीपासून बनवलेला मुखवटा हे ह्या उत्सवाचे खास वैशिष्ट्य. असा मुखवटा बनवणारे कलाकार आता दुर्मिळ होत चाललेत म्हणून आम्ही भगिनींनी हे कौशल्य स्वतःच शिकून घेतलं. श्री अरुण फाटक सर आणि श्री बाबा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ अदिती पटवर्धन, अर्चना जोगळेकर, स्वाती करमरकर, कल्याणी पटवर्धन, सिमंतिनी करमरकर आणि मी तेजश्री भावे अशी आमची 6 जणींची टीम गेली 3 वर्षे हा मुखवटा श्रद्धेने तयार करते. धुतलेल्या तांदळाच्या पिठाची उकड काढणे, ती मळणे, साच्याने चेहऱ्याला आकार देणे आणि त्याची रेखणी म्हणजेच रंगकाम हे सर्व आम्ही देवीचा जप करत शांतपणे करतो आणि त्यात कालसुसंग बदल करत परंपरा पुढे नेण्याचा आमचा यथाशक्ती प्रयत्न आहे. साधारण 7 वाजता हा मुखवटा देवीच्या लाकडी शरीरावर बसवून तिच्या पायाशी उकडीचा शंकर तयार करून प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर आरती होते आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. रात्री 12 वाजता सर्व मंगल मांगल्ये हा जप करत देवीचे विसर्जन केले जाते आणि हे विसर्जन पुरुषांनीच करण्याची प्रथा आहे. या संपूर्ण काळात उकडीचा नाजूक मुखवटा जसाच्या तसा टिकवणे हेही एक आव्हानच असते. पण 7 वाजता उभी राहिलेली महालक्ष्मी पूजा होताच तेजपुंज दिसू लागते आणि विसर्जनापर्यंत तिच्या चेहऱ्यावर स्त्रीच्या वेगवेगळ्या वयातील मनोवस्था जणू अनुभवता येतात. हा खरोखरच एक दैवी अनुभव असतो. अगदी मनापासून सांगते की देवासाठी सेवा करताना मिळणारा आनंद, कार्यपूर्तीचं समाधान आणि या परंपरेचा भाग असल्याची अनुभूती ही शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्यासारखी आहे. अशीच सेवा वर्षानुवर्ष आमच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
1: श्रोते हो, तांदळाच्या साध्या पिठापासून तयार होणाऱ्या या मुखवट्यामागे किती सुंदर कल्पना, कौशल्य आणि श्रद्धा दडलेली आहे ना. खरंच हे सगळं आपल्याला या माहितीतून समजलं आणि म्हणूनच अशा परंपरा केवळ धार्मिक विधी म्हणून पाहता येत नाहीत, तर त्या आपल्या समाजाचा सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवासुद्धा आहेत. नवरात्राच्या निमित्ताने देवीची आराधना करताना स्त्री शक्तीचा आदर करण्याची भावना मनात रुजवणं हीच या उत्सवाची खरी व्यापकता आहे. देवीची पूजा करणाऱ्या आपल्या संस्कृतीने स्त्रीकडे पाहण्याचा निकोप आणि सन्मानाचा दृष्टिकोनही आपल्याला दिलेला आहे.
2: आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलंय

0: श्रोतेहो, नवरात्रीच्या या मंगल पर्वात कोकणात येणाऱ्या भाविकांनी आणि पर्यटकांनी या देवस्थानांना भेट देताना इथला निसर्ग, इथली श्रद्धा आणि इथल्या परंपरांचा अनुभव नक्कीच घ्यायला हवा.
1: श्रोतेहो, कोकण दर्शनच्या आजच्या भागात आपण भेट दिली रत्नागिरीतील नवरात्र उत्सवाच्या परंपरेला, चंडिका देवीच्या श्रद्धास्थानाला आणि टिळकाळीतल्या महालक्ष्मीच्या सुमारे 8 दशकांच्या सांस्कृतिक वारशाला. कोकणच्या या सांस्कृतिक वैभवाचा प्रकाश असाच दूरवर पसरत राहो याच सदिच्छांसह आजच्या कोकण दर्शनच्या या भागात

0: आतून मी सोनाली सावंत
1: आणि मी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेट आहेच एका नव्या सफरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन.
2: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
3: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी.
4: कोकण दर्शन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आणि आता लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

हम है राही प्यार के या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी.

0: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए, रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा देश के तटों की। ज्वाइन इंडियन कोस्ट गार्ड, यांत्रिक, नाविक, जनरल ड्यूटी, नाविक, डोमेस्टिक ब्रांच एवं हाइजीनिस्ट की ऑनलाइन एप्लीकेशन की जानकारी के लिए विजिट करें www.ssc.gov.in।
1: श्रोते हो, दरवर्षी 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाच्या अनुषंगानं इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आणि उद्या दोन नामवंत वक्त्यांच्या मुलाखती आपण ऐकणार आहात। आज सकाळी 9:30 वाजता मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती या विषयावरती डॉक्टर संघमित्रा फुले गावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। तसंच उद्या सकाळी 9:30 वाजता जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर प्रमोद शाक्य, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। सादर करते विवेक वानखडे।

आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं शिवहरी यांनी आणि चित्रपट होता चांदनी.

0: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी।

कोणीच्या रत्नागिरी केंद्रावरून और प्यार हो गया या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं ऐकूया. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे नुसरत फतेह अली खान यांनी.

एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेली असद भोपाली यांची गीतरचना, संगीतकार राम लक्ष्मण आणि चित्रपट आहे मैने प्यार किया।

जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. या गाण्याबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत

आपण ऐकताहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती या विषयावरती डॉक्टर संघमित्रा फुले गावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा सप्ताह आज आपण साजरा करतोय. तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीच्या अधीक्षक डॉक्टर संघमित्रा फुले गावडे यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: 10 ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून आपण साजरा करतो आणि 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा सप्ताह सुद्धा आपण साजरा करतोय. तर या वर्षीची म्हणजेच 2026 जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम नेमकी काय आहे?
1: मानसिक आरोग्य सप्ताह व जागतिक मानसिक आरोग्य दिन 2026 थीम आहे लिव्हड एक्सपिरियन्सेस हर्ट रिअल व्हॉइसेस रिअल चेंज. ह्याचा मराठीत साधा अर्थ असा की मानसिक आरोग्याचा प्रत्यक्ष अनुभवांना आवाज देऊया. खरे अनुभव खरा बदल. म्हणजे रुग्ण किंवा जे लोक कुटुंब ह्या अनुभवातून गेलेले आहेत त्यांची जी काय परिस्थिती आहे त्या समजून घेऊन त्याच्याबद्दल जनजागृती करणे आणि लवकरात लवकर रुग्ण बरं होईल आणि शक्यतो ह्या रुग्ण उपचार घेऊन परत ह्या आजाराला त्रस्त होणार नाही.
0: बरोबर.
1: ह्या मागचा उद्देश
0: आणि तो सर्वसामान्यांसारखा जगू शकेल. बरोबर आहे. मला असं सांगा की या थीमचा नेमका संदेश काय आहे, काय सांगताय तुम्ही लोकांना?
1: ह्या थीम मधून आपण जे रुग्ण आहेत सध्या जे आपल्याकडे उपचार घेत आहेत त्या रुग्णांना आम्ही उपचार देत असताना त्यांची काय परिस्थिती असते, कशामधून ते जात असतात आणि लक्षणं काय, त्यांचे चिन्ह काय ह्या आजाराची आणि उपचार दिल्यानंतर ते कसं बदल होतो, त्यांना काय अनुभव येतो आजाराच्या अगोदर आणि उपचार होऊन बरा झाल्यानंतर काय, हे रुग्णाचे अनुभव आणि कुटुंबाचे अनुभव जाणून घेऊन त्याच्यामध्ये कसं बदल करता येईल, सुधारणा करता येईल आणि अजून चांगलं उपचार देता येईल, ते ह्याचा उद्देश.
0: अगदीच मला असं वाटतं की खूप चांगला संदेश या तुमच्या थीम मधून मिळतोय. आणि आज आपण असं बघितलं तर मानसिक आरोग्य हे जसं आपलं शारीरिक आरोग्य जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मानसिक आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे आणि हे जर दोन्ही असेल तर मला वाटतं आपलं आरोग्य खऱ्या अर्थाने चांगलं असं म्हणता येईल, नाही का? मला आता सुरुवातीला असं सांगा की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय?
1: मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं जेव्हा शारीरिक आजार असतो तेव्हा

0: रुग्ण सांगतो आणि आपल्याला समजतो लक्षणं आणि ह्याच्यावरून. परंतु मानसिक आरोग्यामध्ये रुग्ण बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. जो आनंदात असलेला, जो दैनंदिन काम नियमित करत असताना अचानक त्याच्यामध्ये बदल होतो आणि त्याच्या वागणुकीमध्ये बदल होतो, किंवा तो जेवण करत नाही, जेवणामध्ये रस नाही, लोकांमध्ये रस नाही, परिसरामध्ये त्याचं मन रमत नाही,
1: किंवा जे काही चाललंय त्याच्यामध्ये तो नसतो,
0: जे दैनंदिन असतात त्याच्यामध्ये रुटीनमध्ये तो नसतो आणि तो विचित्र वागायला लागतो, तेव्हा आपण समजायचं की कुठेतरी हे मानसिक आजाराची सुरुवात आहे का.
1: मला असं सांगा की आता तुम्ही म्हणाला तसं की वेगळं काहीतरी दिसतंय की मग आपण तो मानसिक आजारामध्ये चाललाय असं म्हणतो, तर मानसिक आजाराची लक्षणं काय आहेत मॅडम नेमकी?
0: लक्षणं म्हणजे तो जो मानसिक आजाराने त्रस्त असतो, विशेष करून लोक सांगत नाहीत की मला आजार आहे, ते लाजतात किंवा त्याच्याबद्दल एक स्टिग्मा, एक कलंक म्हणून समजला जातो.
1: खरंय,
0: त्यामुळे ते सांगत नाहीत आणि लवकर उपचार घ्यायसाठी येत नाहीत. ते शक्यतो बुवा बाबाकडे जातात किंवा भूत बाधा झाली अशी एक विचारधारणा लोकांमध्ये असते. त्यामुळं ह्या समाजातल्या लोकांना जेव्हा ह्याच्याने ग्रस्त असतात तेव्हा त्यांना भावनावर नियंत्रण ठेवणे, नातेसंबंध टिकवणे आणि नॉर्मल कसं जगता येईल ह्यासाठी त्यांना उपचार घेणं खूप गरजेचं असतो. मग ह्याच्यामध्ये बदल झालं तर तेव्हा आपण समजायचं की मानसिक संतुलन बिघडलंय कुठेतरी आणि सुरुवात आहे. आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या व्यक्तीला आपण जर हेळसांड केलं किंवा त्याला आपण टोमणे मारणे वगैरे, अजून त्याचं मनाचं खच्चीकरण केलं तर हे आजार जास्त होऊ शकतो.
1: बरोबर आहे. आणि जिथे बरा होण्याची शक्यता आहे तिथे ती शक्यता मग कमी व्हायला लागते, नाही का? मला असं वाटतं की ही स्टेप खरंच खूप महत्वाची आहे की ते आजार किंवा ती लक्षणं ओळखून मगाशी जसं मी म्हटलं की लपवणं हा विषय न ठेवता उलट त्याबाबत सजग होऊन डॉक्टरकडे जाणं,
0: योग्य ठिकाणी म्हणजे डॉक्टर मानसोपचार तज्ञकडे
1: जाणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. बरोबर आहे. मला सांगा मॅडम ह्याचं निदान नेमकं कसं करायचं, काय चाचण्या कराव्या लागतात यासाठी?
0: चाचण्याच्या मध्ये काही नाही, जे कुटुंबामधले लोक आहेत तर अशा व्यक्तीच्या आजूबाजू असणारे जे समाज म्हणा किंवा वावरणारे शाळा असो किंवा काम करण्याच्या ठिकाण असो, तेव्हा आपले बरोबर असणारे व्यक्ती अचानक त्याच्यामध्ये मोठा बदल होतो, त्याच्या नॉर्मल वागण्यापासून. सतत उदास राहणे, भूकेबद्दल भूक नाही म्हणून सांगणं, झोप न येणं, विनाकारण चिंता करणे, संशय घेणे, एकटेपणा, कामात रस नाही, काम वेळेवर पूर्ण न करणे, स्वतःला इजा करून घेणे, स्वतःला नुकसान पोहोचणे, हे ह्याच्यातले लक्षणं आहेत.
1: आता ह्याच्या पुढचा प्रश्न असा येतो की एकदम कुठलीच गोष्ट होत नाही, त्याला काहीतरी कारण तर लागतातच. मला असं सांगा की मानसिक स्वास्थ्य आपलं म्हणजे निरोगी राहण्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे?
0: मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी आपले जे छंद आहेत वेळ काढून आपण जोपासायला पाहिजे. सगळ्यात मोठं फायनान्शियल सोर्स व्यवस्थित असणं, एक इन्सेक्युरिटी असते फायनान्शियल, पैसा नसला तर कसं उदरनिर्वाह करायचं, ह्याच्यावर मार्ग काढणे, स्वतःला काहीतरी धंदा नोकरी वगैरे करणे किंवा त्याच्यामध्ये रमणे. आणि प्रॉब्लेम्स जे आयुष्यामध्ये येतात ते कुठूनही येऊ शकतात अडचणी, त्या अडचणीवर मात करण्याची खंबीरपणा मनामध्ये असायला पाहिजे, जे आपण लहान वयामध्ये मुलांना शिकवायला पाहिजे.
1: एक्झॅक्ट.
0: आई वडिलांनी आणि त्यांना संघर्षाने कष्ट करायला शिकवायला पाहिजे. आपण अडचणीमध्ये कसं तोंड द्यायचं, त्याच्यावर मार्गक्रमण कसं करणं. शक्यतो ह्या मुलांना मानसिक आजाराचा प्रश्न येत नाही, परंतु काही आजार अनुवंशिक आहेत, मग ते येऊ शकतात. त्यांना अनुवंशिक असल्यास तिथं जास्त काळजी घेणं
1: बरोबर आहे.
0: आणि काउन्सिलिंग एक खूप चांगलं विषय आहे की योग्य वेळेस क्लिनिकल सायकोलॉजिस्टकडे जाऊन काउन्सिलिंग करून घेणे किंवा मानसोपचार तज्ज्ञकडे जाऊन काउन्सिलिंग करून घेणे. आपल्या मनातले जे अडचणी आहेत, जे काही संशय आहेत, ते आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलणे मोकळेपणाने आणि त्या जवळच्या व्यक्तीने सुद्धा त्या व्यक्तीला समजून घेऊन संधी देणे बोलण्यास. जसं मुलं आपल्या आई वडिलांकडे सांगतात किंवा भावंड एक भावंड दुसऱ्या भावंडाकडे सांगतात, आणि जेव्हा हे असं अडचणी सांगितले जातात त्याचं आपण थट्टा मस्करी करू नये, त्याचं गांभीर्य समजून घ्यायला पाहिजे.
1: बरोबर आहे. थोडक्यात संवाद महत्वाचा,
0: संवाद महत्वाचा
1: आणि तो लहानपणापासून असायला हवा. कारण अचानक तुम्ही म्हणाल की अरे तो माझ्याशी बोलत नाही, म्हणजे मुलगा असेल तर किंवा मुलगी असेल तर ती काहीच सांगत नाहीये, असं न होता लहानपणापासून तुम्ही ती सवय लावली पाहिजे की तुझ्याकडे काय होतंय, तुझ्या शाळेत काय होतंय, तुझ्या मित्रांमध्ये तुमचं काय कॉन्व्हर्सेशन होतंय. यासाठी मला वाटतं संवाद हा खूप महत्वाचा आहे. आणि मग तसं जर असेल तर मग मानसिक स्वास्थ्य आपलं नीट नक्कीच राहील, नाही का मॅडम? मला सांगा असं की कळलं आता आपल्याला, तुम्ही म्हणाला तसं लक्षणं दिसली आणि झालं फायनल, मग उपचार नेमके कसे केले जातात यांचे?
0: ह्या रुग्णांना उपचार दिल्यानंतर बरा होण्याचे चान्सेस 100% आहे.
1: अरे
0: वा.

0: अजिबात नाही म्हणत नाही, परंतु वेळेत हे रुग्ण डॉक्टरकडे येईल. जर काही रिमोट एरियामधून खूप आतमध्ये गाव असतात ते रुग्ण येऊ शकत नाही. आज मोबाईल सगळीकडे आहे. शासनाकडून एक टोल फ्री नंबर आहे 1416, ह्या नंबरवर ते फोन करू शकतात जर ते डॉक्टरकडे येऊ शकत नाहीत एमर्जन्सीमध्ये, अत्यावश्यक बाब राहिल्यास किंवा त्यांना लाज वाटते स्वतःची अडचणी सांगायला, तेव्हा ह्या नंबरवर ते फोन करू शकतात. ह्याला टेलिमानस नंबर हे महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहे आणि 24 तास आहे. तुम्ही ह्या नंबरवर फोन करून स्वतःचे मनातली जी काय चिंता घालमेल, जे काही तुम्हाला वाटतंय ते तुम्ही मोकळेपणाने बोला. इथे कोणीही तुमची मस्करी करणार नाही व तुम्हाला बरोबर सल्ला देईल की तुम्ही काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, काय उपचार घ्यायला पाहिजे,
1: आणि त्यातून बाहेर यायला तुम्हाला नक्कीच
0: मदत कर.
1: आणि मला असं वाटतं की ही खूप महत्वाची पायरी आहे की आपल्याला असं काही जाणवलं तर पहिला उपचारच म्हणेन मी की तुम्ही तिथे डॉक्टरांपर्यंत पोहोचणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. मग ह्याच्यातनं तुम्ही बाहेर नक्कीच पडू शकता. आणि मला असं वाटतं की मॅडम हे तुम्ही पॉझिटिव्ह विचार दिलाय की ह्याच्यातनं आपण बरे होऊ शकतो. मला असं सांगा की आता तुम्ही म्हणालात हा सप्ताह आपण सगळा साजरा करतोय या निमित्ताने, तर मानसिक आरोग्याबद्दल आपल्या समाजामध्ये सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे त्याबद्दल सांगा.
0: मानसिक आरोग्याबद्दल समाजामध्ये जे रुग्ण घरामध्ये किंवा समाजामध्ये दिसतात त्यांच्याबद्दल सहानुभूतिक विचार न करणं, त्यांचे लक्षणांकडे दुर्लक्ष करणं, जे चिन्ह लक्षणं असतात त्यांच्यामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. जेव्हा पेशंट बोलतो की मला काहीतरी दिसतो किंवा मला काहीतरी भास होतो, तेव्हा आपल्याला काय वाटतं की हा काहीतरी वेड्यासारखं बोलतो. तिथं आपण वेडा शब्द वापरतो परंतु त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं असं आपल्याला वाटत नाही. त्यामुळं ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तो नॉर्मलपेक्षा एबनॉर्मल वागतोय. हसणारा मुलगा, हसणारी मुलगी अचानक शांत होते, मिंगल म्हणजे इझिली आपल्याशी बोलत नाही, जेवण करत नाही आपल्या बरोबर, स्वतःला अलिप्त ठेवते, उदास राहते. मग तेव्हा कुठेतरी आपल्या मनामध्ये संशय यायला पाहिजे की उद्या कुठेतरी ही मानसिक आजाराला ग्रस्त तरी नाही, कुठेतरी सुसाईडचं आत्महत्येचा विचार तर करत नाही ना. ते स्वतःला इजा करण्याचं किंवा जीव देण्याचा विषय जेव्हा बोलतात तेव्हा आपण त्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे. एक समाज म्हणून, कुटुंब म्हणून, मैत्रीण किंवा आपले सहकारी जिथं कुठं आपण काम करतो
1: बरोबर,
0: तर तिथं आपण त्या गोष्टीला गंभीरपणे घेऊन त्यांना योग्य ठिकाणी म्हणजे मानसोपचार तज्ञ किंवा काउन्सिलर कडे पोहोचवणं
1: गरजेचं आहे,
0: उपचार घेणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की मग हे लोक आत्महत्येचा रस्ता पकडण्याच्या दिशेने जायला लागतात, तर हा आजार, मानसिक आजार आणि आत्महत्या याविषयी थोडस सांगा.
0: हे आत्महत्या आणि मानसिक आजार खूप जुडलेले आहेत. आयुष्यामध्ये प्रत्येक मुलांचे स्वप्न असतात, त्यांची काय अपेक्षा असते, दुसऱ्याकडे बघून पण आयुष्यामध्ये काहीतरी बनण्याची किंवा मिळवण्याची एक मानसिक इच्छा असते. त्यामुळे जेव्हा त्याच्यामध्ये कमी पडले ते किंवा ते करू शकले नाहीत, केव्हा केव्हा प्रेमभंग हे पण एक विषय आहे मुलांमध्ये तरुण वयामध्ये.
1: बरोबर.
0: आणि लहानपणापासून आई वडील प्रत्येक खट पुरवत असतात आणि ते जर काही आयुष्यामध्ये पुढे जाऊन मनासारखी गोष्टी नाही झाले तर कुठेतरी खच्चीकरण होते की मला आजपर्यंत मी मिळवलेलं आहे आणि आता मला मिळत नाही, मी का मिळवत नाही. त्याच्यासाठी कष्ट करायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे. आयुष्यामध्ये बरेच वेळेस हार आपण मानायला पाहिजे, प्रत्येक वेळेस विजय होत नाही पण हे कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. आणि हे त्यांच्या मनस्थितीच्या पलीकडे जेव्हा जातो किंवा हताश होतात मग तेव्हा ह्या मुलांमध्ये आत्महत्येचा विचार येतो.
1: आणि आज आपण बघतोय म्हणजे आत्ता अगदी 2026 एवढाच विचार जरी आपण केला तरी अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी कुणीही आत्महत्या करतंय, म्हणजे जीव इतका सोप्पा झाल्यासारखं लोक वागतायत. तर हे जेव्हा होतं तेव्हा ते काही अचानक होत नाही, त्याची सुरुवात कुठेतरी आधी झालेली असते,
0: सुरुवात होते याची कुठेतरी. आणि हे एक एक असं एकावर एक ते वार बसत असतो आणि जेव्हा ते सहनशक्तीच्या पलीकडे जातो तेव्हा तो व्यक्ती आत्महत्येचा विचार करतो.
1: बरोबर आहे.
0: आणि हे खूप गंभीर परिस्थिती आजच्या समाजामध्ये आहे, विशेष करून मुलांमध्ये जे करता धरते मुलं आहेत.
1: बरोबर.
0: कमाई करणारे मुलं त्यांच्यामध्ये आहे. फायनान्शियल इनसिक्युरिटी म्हणजे कमाई कुठेतरी त्यांना मिळत नाही जसं अपेक्षित आहे त्यांना, किंवा जीवनशैली ज्यांना ते अपेक्षित आहे ते मिळत नाही, किंवा अपेक्षित प्रेम मिळत नाही, किंवा जवळचा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो ज्याच्यावर खूप प्रेमाया
1: खूप आहे त्याला,
0: ते एक्सेप्ट होत नाही, स्वीकार करायला तयार नसतो मन. मग त्यावेळेस एकच पर्याय असतो की आपण आता जीव द्यायला पाहिजे. परंतु आयुष्याला एक चॅलेंज म्हणून जर स्वीकारलं तर आयुष्य बघण्यासाठी खूप सुंदर आहे. जे चॅलेंज स्वीकारल्यानंतर जेव्हा आपण जिंकतो ते खूप सुंदर असतो.
1: खरंय.
0: ते समजून घेणं गरजेचं असतं.
1: अगदी अगदी. आणि मला असं वाटतं की या सगळ्यासाठी तुमचं अपब्रिंगिंग खूप महत्वाचं आहे.
0: बरोबर
1: जसं तुम्ही म्हणालात की नकार पचवण्याची ताकद ही तुमच्यात आली तर मला असं वाटतं की मग

0: प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठीची धडपड तुम्ही करू शकता.
1: आणि एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग आहे हे विचार करणं खूप गरजेचं.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मॅडम, थोडस पुढे जाऊया की मानसिक आजार, त्याची लक्षणं दिसली, कुटुंबाने नेमकं काय केलं पाहिजे?
1: कुटुंबाची खूप मोठी भूमिका आहे याच्यामध्ये. बरेच पेशंट बरे होतात व्यक्तीला दोष देण्याऐवजी, त्या रुग्णाला दोष देण्याऐवजी किंवा त्याच्याबद्दल लाज बाळगण्याऐवजी तिने जर डॉक्टरकडे केले, उपचार सातत्य ठेवणे.
0: बरोबर.
1: ह्या रुग्णांना एकदा उपचार दिल्यानंतर ते बऱ्याचपैकी नॉर्मल बिहेव्ह करतात, त्यावेळेस त्यांचा विश्वास जपणे.

0: आज बाळगण्या ऐवजी तिने जर डॉक्टरकडे गेले, उपचार सातत्य ठेवणे
1: बरोबर,
0: ह्या रुग्णांना एकदा उपचार दिल्यानंतर ते बऱ्याचपैकी नॉर्मल बिहेव्ह करतात, त्यावेळेस त्यांचा विश्वास जपणे, त्यांच्या इतर आरोग्याकडे काळजी घेणे, औषधे नियमित देणे, गोळ्या जे दिलेले असतात ते नियमित देणे खूप गरजेचं असतो. रुग्णाला बरेच गोष्टीमध्ये प्रोत्साहन देणे, त्याचं मनधरणी करणे रुग्णाचं, आणि समाजापासून पण त्याला अपमान होणार नाही ह्याची काळजी घेणं. घरात आपण स्वतः त्याचा अपमान करायचा नाही.
1: बरोबर.
0: काही लोक वेडा आहे म्हणून समाजापासून दूर ठेवतात, हे चुकीचं आहे. आणि त्याची इच्छा छंद असतात त्याच्यामध्ये त्याला मदत करणे
1: बरोबर,
0: हे खूप गरजेचं आहे कुटुंबाला.
1: असं वाटतं त्याला मोटिवेट करणं,
0: मोटिवेट करणे खूप गरजेचं आहे.
1: कारण बऱ्याचदा असं आपण म्हणतो की माणूस घरात राहतो आणि समाजातही राहतो, पण जर घरातून त्याला तो सपोर्ट मिळाला तर तो समाजातही त्या सपोर्टनी चांगल्या पद्धतीनी अशा परिस्थितीतही बाहेर येऊ शकतो, नाही का?
0: आमच्याकडे रुग्ण आहेत जे उपचार घेऊन जॉब करतात.
1: अरे वा.
0: आणि आता आमच्याकडे एक उमंग म्हणून बॅनियन संस्था आहे, त्यांनी एक हॉटेल चालू केलं छोटस टपरी, तिथे हेच रुग्ण चहा नाश्ता देतात.
1: क्या बात है.
0: त्यांना मॉनिटर केलं जातो बट ते देतात, तर ही खूप चांगली गोष्ट.
1: एक ती सवय लागली ना की आपण काम केल्यावर आपल्याला तुम्ही म्हणताय असं की पैसे मिळतात, तर मग माणूस त्या ह्याने कष्ट करायला लागतो. मॅडम, या वर्षीची जी तुमची सगळी थीम आहे तर त्यामध्ये लाईव्ह एक्सपिरियन्स याच्यावर विशेष भर दिलाय, त्याबद्दल सांगा.
0: कारण मानसिक आजाराच्या प्रत्यक्ष अनुभव घेतलेले जे व्यक्ती आहेत ते त्यांना मानसिक आरोग्य व्यवस्थेतील अडचणी आणि गरज माहीत असते, त्याच्यामधून ते गेलेले असतात, त्यामुळे त्यांचा अनुभव एक ज्ञान स्रोत म्हणून आम्ही घेतो.
1: बर.
0: आमच्या बद्दलचे निर्णय आमच्याशिवाय घेऊ नका असं एक त्यामागचा हेतू आहे रुग्णांचं.
1: बर.
0: आणि ते समजून घेऊन त्या संकल्पनेतून आम्ही हे थीमला घेऊन त्यांना अजून किती चांगलं मदत करता येईल, अजून उपचारामध्ये काय अपेक्षित आहे, फक्त औषधं देणं हे त्याच्या मागचा हेतू नाही.
1: बरोबर.
0: तर त्यांचं ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे ते कोणत्या तरी कामामध्ये एक्सपर्ट आहेत का, जसं पेंटिंग, म्युझिक, सिंगिंग किंवा टेलरिंग, आमच्याकडे हे गोष्टी आम्ही देतो त्यांना ट्रेनिंग थोडंफार. आणि उद्या ते बाहेर जाऊन घरी जाऊन स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील का, हे त्यामागचा उद्देश आहे.
1: बरोबर आहे. मला असं वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण जेव्हा कुठलाही आजार होतो तेव्हा बाकीच्या आजारांमध्ये जसं शारीरिक आजारांमध्ये औषधं आणि या सगळ्या गोष्टी दिल्या जातात, तर इथे या पद्धतीने आपल्याला रुग्णाला उभं करायचं असतं. मॅडम, मला असं सांगा की ही जी तुमची मानसिक आरोग्य सेवा आहे ही फक्त हॉस्पिटल पुरती मर्यादित असते की
0: नाही? हे फक्त हॉस्पिटल पुरते न ठेवता आपण आधुनिक मानसिक आरोग्य सेवेमध्ये हॉस्पिटलच्या उपचाराबरोबर कुटुंब, समुदाय, त्याच्यानंतर पुनर्वसन, त्या रुग्णांचं रोजगार, आणि त्यांना जर गरज असेल तर पुढचं शिक्षण, आणि समाजामध्ये त्याला नॉर्मल व्यक्तीसारखं जगण्यासारखं सोयी करणे त्याच्यासाठी, आणि त्या व्यक्तीला शक्य तितक्या सन्मानाने आणि सुरक्षितपणाने समाजात जगता यावे, हा उपचाराचा महत्वाचा उद्देश आहे.
1: पण मग हे आपण म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेरही तुम्ही याचा
0: म्हणजे एकदा हॉस्पिटलच्या बाहेर गेल्यानंतर कुटुंब किंवा काही खासगी संस्था असतात ते देऊ शकतात, कुटुंब पण हे देऊ शकतात असं आहे. तर ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण जर त्यांना सहकार्य केलं
1: बरोबर आहे
0: तर त्याचं पण मन एक आनंदी होऊन पॉझिटिव्हली काम करेल.
1: बरोबर आहे. म्हणजे फक्त आपल्याला असा रुग्ण आढळला तर फक्त तुमच्या भाषेत आमच्या इथे आणून त्याचे उपचार घ्या असं नाही, तर त्यासाठी कुटुंबाची साथ सुद्धा तितकीच महत्वाची आहे.
0: कुटुंब आणि समाजाची साथ,
1: समाजाची साथही तितकीच महत्वाची आहे. खरंय खरंय. मॅडम, मला असं सांगा की आपले जे तरुण वर्ग आहे आपला आणि आपला विद्यार्थी वर्ग यांच्या मानसिक आरोग्यासाठी नेमकं काय करता येईल, काय वाटतं तुम्हाला?
0: तरुण विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये फक्त शिक्षण न घेता त्याचं महत्व समजून त्यांना आयुष्यामध्ये काय बनायचं आहे, काय अपेक्षित आहे हे ध्येय समोर ठेवून त्यांनी मार्गक्रमण करायला पाहिजे. बरेच वेळेस काय होतं, एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग असतो ह्याचा विचार करायला पाहिजे. समजा नापास झाले तर माझं आयुष्य संपलं असं नाही, दुसऱ्या मुलाकडे भारीचा मोबाईल आहे माझ्याकडे नाही, हे आपण कधीही मनात विचार
1: कंपॅरिझन
0: करू नये. आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो हे ठरवून आपण आपल्याबद्दल इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: दुसऱ्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघा, पॉझिटिव्हली बघा, परंतु त्याच्याबरोबर बरोबरी करू नका. आपली लेवल, आपली कॅपॅसिटी एक वेगळीच असते, कदाचित आपण त्याच्यापेक्षा पण चांगलं करू.
1: नक्कीच.
0: हे कुठेतरी मनामध्ये भावना असायला पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या मनाची जागृती करून आपले जे लेवल आहेत कोणत्या थरापर्यंत आपण जाऊ शकतो हे समजून घ्यायला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: आणि मग तसं करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे जावा, त्याच्यामध्ये पुढील शिक्षण घ्या.

0: आणि त्याच्यामध्ये नोकरी करा.
1: आणि मला असं वाटतं की मॅडम, आजकाल आपण जे म्हणतो रॅटरेस सगळ्याच बाबतीत चालू आहे, की तुम्ही म्हणाला तसं ह्याच्याकडे हे आहे म्हणून मला ते हवं, तर ही एक संकल्पनाच मुळात जर बदलली की मला काय आवडतंय, माझा फोकस काय आहे, अगदी लहानपणी नाहीच ते ठरू शकत. तुम्ही जसजसे शिकून पुढे जाल तसतसंच ते आपल्याला कळत जातं की मला काय आवडतंय. त्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर मला वाटतं ही वेळ येणार नाही का. तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करा, त्याच्यात तुम्ही आनंद माना. आणखीन एक मॅडम असा प्रश्न आहे की सोशल मीडिया हा एक अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यातला, तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर काय होतो त्याबद्दल सांगा.
0: सोशल मीडिया योग्य प्रमाणात वापरला तर माहिती आणि संपर्कासाठी उपयुक्त आहे.
1: बरोबर.
0: मात्र सतत तुलना करणे, नकारात्मक माहितीचा अतिरेक, सायबर बुलिंग किंवा अतिवापर यामुळे पण ताण किंवा चिंता वाढू शकते.
1: बरोबर आहे.
0: आजकाल मुलं रात्री 1-2 वाजेपर्यंत सोशल मीडियावर असतात, त्याच्यामधून आपल्याला काही फायदा होत नाही. मोबाईल एक चांगला गॅजेट, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, परंतु कंटिन्यू सोशल मीडियावर खूप चांगले मेसेजेस येतात. खरं आपल्या आयुष्यामध्ये त्याचा किती वापर होतो, आपण किती त्याला प्रॅक्टिकली अनुभव घेतो त्या गोष्टीचा, ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे, अंतर आहे. त्यामुळे मी परत माझं वाक्य रिपीट करते की आपली लेवल काय, आपली कॅपॅसिटी काय, काय करू शकते पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपल्याला काय हवं आपण ते जाणून घ्यायला पाहिजे, आणि मग सगळ्यात पहिले आपण स्वतःला त्या लेवलला घेऊन जायला पाहिजे. समाजाचा कुटुंबाचा विचार करायला पाहिजे. स्वार्थासाठी आपण दुसऱ्याला तुडून पुढे जाऊ नये, हे माझी मनापासून एक सूचना आहे सगळ्यांना. परंतु कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं, खरं तर हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. स्पर्धा खूप हेल्दी असायला पाहिजे, नकारात्मक असू नये. मग तुम्हाला यश मिळतो आणि त्या यशामध्ये आनंद असतो. दुसऱ्याचं वाईट करून जे यश मिळतो त्याच्यामध्ये आनंद कधीच नसतो. तर हे माझ्या आजच्या पिढीला माझी सूचना आहे की त्यांनी मोबाईलच्या आहारी जाऊ नये,
1: अगदी
0: मोबाईलचे गुलाम होऊ नये, सोशल मीडियाचे गुलाम होऊ नये.
1: मला असं वाटतं की जरुरी पुरेसा मोबाईल वापरा नाही का, आणि त्यातून जे योग्य आहे, जे चांगलं आहे तेवढंच घ्या, आणि बाकी वेळ त्याच्यावर घालवू नका.
0: त्याच्यामध्ये मेंदूचा खूप वापर होतो, शरीराचा वापर होणं गरजेचं आहे. शरीराचा वापर जास्त म्हणजे ऍक्टिव्हिटीज, हेल्दी ऍक्टिव्हिटीज, जसं आउटडोर बाहेर चे जे मैदानी खेळ आहेत त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ घालवायला पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि आता तुम्ही म्हणताय म्हणून मला एक फक्त सुचलं ह्याच्यामध्ये, जे मैदानी खेळ आहेत ना ते आपल्याला खूप काही शिकवून जातात, की तिथे तुमच्या सगळ्या पद्धतीची कपॅसिटी तुम्हाला कळून जाते.
0: शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता कळते आपल्याला.
1: अगदी अगदी. त्यामुळे मैदानी खेळ जर आपण त्याचा अवलंब करत राहिलो तर आपण चांगले बॅलन्स राहू शकतो.
0: शरीराला खूप गरजेचं आहे ते मैदानी खेळ.
1: अगदी अगदी बरोबर आहे.
0: साधं जॉगिंग केलं, वॉकिंग केलं तरी खूप फरक पडतो, आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात.
1: एक्झॅक्टली. मला असं सांगा की आपल्या भारतामध्ये मानसिक आरोग्यासाठी नेमकी कोणकोणती मदत उपलब्ध आहे.
0: सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पण हे उपक्रम मानसिक आजार बद्दल सर्व्हिसेस सेवा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी टेलिमानस हे 24 तास उपलब्ध आहे. 1-4-4-1-6-1-4-4-1-6 टोल फ्री नंबर आहे. तर DMHP डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गत आपण PSC प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रपर्यंत ही सेवा देतो. परंतु अजूनही गोळ्या औषध तिथं मिळत नाहीत, त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय आहेत. शासन आता प्रत्येक 2 जिल्ह्याला 1 मानसिक रुग्णालयाचा प्रयत्न करत आहे. परंतु टेलिमानस हे ज्यांना पोहोचू शकत नाही मोबाईलद्वारे ते ह्याच्यावर संपर्क साधून सल्ला घेऊ शकतात, कुठं जायला पाहिजे मार्गदर्शन मिळतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे बुवा बाबा किंवा भूतबाता झाली असं न समजून ह्या नंबरवर फोन करावे, सल्ला घ्यावे आणि मार्गदर्शन घेऊन पुढील उपचार घ्या.
1: नक्कीच. जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल.
0: मानसिक आरोग्य हे प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. मानसिक त्रास झाला तर तो लपू नका आणि मदत मागण्यासाठी संकोच करू नका. ऐकूया, समजून घेऊया, कलंक दूर करूया आणि मानसिक आजाराचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून त्यांचा अनुभव समजून घेऊया. कारण त्यांचा आवाज ऐकला तर खरा बदल घडेल.
1: बरोबर.
0: शेवटी ते अनुभवातून गेलेले आहेत आणि चांगले झालेले रुग्ण कधी पण दुसरं रुग्ण चांगलं होईल ह्याची अपेक्षा करूनच आपल्याला मार्गदर्शन करतील. शेवटी एक ओळ ठामपणे म्हणावी लागेल, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात आता केवळ रुग्णांसाठी निर्णय घेण्याची वेळ नाही, त्यांच्या अनुभवांना ऐकून त्यांना सोबत घेऊन निर्णय घेण्याची वेळ आहे. ही ओळ 2026 WHOची थीमशी अगदी अचूक जुळते आणि आकाशवाणीच्या मुलाखतीत प्रभावी शेवट होऊ शकतो.
1: याच नोटवर मॅडम आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि मानसिक आरोग्य दिनाविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: धन्यवाद. मी खूप आभारी आहे तुम्ही इथं मला बोलवल्याबद्दल. व लोकांशी संवाद साधण्यासाठी आकाशवाणी ही खूप चांगला दुवा आहे. आणि सगळ्यांना माझे शुभेच्छा. सगळ्यांना चांगलं मानसिक आरोग्य लाभ होते. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती या विषयावरती डॉक्टर संघमित्रा फुले गावडे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त इंद्रधनुष्य या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद शाक्य, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
1: वंदना माते तुला. श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या 9 गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
2: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी 6:30 ते 8:00 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
4: श्रोते हो, दर रविवारी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
5: एका मागून एक वाहन चालवा,
6: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
5: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
6: आपोआप प्रदूषण कमी कराल.
5: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो, खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
6: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
5: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 10:00 श्रोते हो, आता आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा.

0: गुलशन की कोट खाली
1: नहीं समझे ना
0: गए तुम

0: असला नवरा नको ग बाई या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलंत. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: नाही बाई अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
2: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मामा भाचे या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गाणं ऐकूया. जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

0: मावळतीचा रंग,
1: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
0: तर कधी नव्या स्वप्नांचा,
1: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
0: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेली नाधो महानोर यांची गीतरचना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट आहे जैत्रे जैत.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया पारद या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं. वंदना विटणकर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेली राजेश मुजुमदार यांची गीतरचना, संगीतकार वसंत देसाई आणि चित्रपट आहे तूच माझी राणी.

कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गाणं. दादा कोंडके यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: तो हो।
1: कपड सोन्याची हातामध्ये बघ नटली,
0: गहिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कोठली।

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
0: NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 11 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: इश्क या चित्रपटातलं अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, कुमार सानू आणि उदित नारायण यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. राहत इंदौरी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी.
1: वंदना माते तुला. श्रोते हो, नवरात्र उत्सवानिमित्त आदिशक्तीच्या 9 गुणांविषयी आपण ऐकणार आहात प्रवचनकार आणि भागवत कथाकार अंजली बर्वे यांच्याकडून. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
2: ती कल्याण करणारी आहे, तिच्या सत्तेने हे जग चालतंय. जे जे माझ्या बाबतीत घडेल ते तिचं देणं आहे, आणि म्हणून जर ते आनंदानं स्वीकारायला आपण पाहिलं त्या दृष्टीनं तर नक्की शांती मिळते. मी फक्त कर्तव्यात कुठे कमी पडता नाहीये अशी ती भावना हवी, मात्र मग मनशांती मिळते नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: छिछोरे या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: तमाशा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गाणं ऐकूया. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

0: श्रोतेहो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
1: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती, अमित कुमार, उदित नारायण आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी.
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा,
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

नीती मोहन केके बाप्पी लाहिरी आणि विशाल दादलानी यांनी गायलेली इरशाद कामिल यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं सोहेल सेन यांनी आणि चित्रपट होता गुंडे. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया हम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गाणं. कुमार यांच्या या गीताला संगीत दिलं आहे शारिब तोशी यांनी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. अलिशा चिनॉय आणि आतिफ असलम यांनी गायलेलं आशिष पंडित यांचं गीत, संगीतकार प्रीतम आणि चित्रपट आहे अजब प्रेम की गजब कहानी

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: सुनिधी चौहान आणि शंकर महादेवन यांनी गायलेली कुमार यांची गीतरचना, संगीतकार विशाल शेखर आणि चित्रपट दोस्ताना।

आतिफ असलम यांनी गायलेली दिनेश विजन प्रिया सरैया यांची गीतरचना, संगीतकार सचिन जिगर आणि चित्रपट आहे बदलापूर.

बरं तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो. आजच्या या सुंदर दिवसाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
0: .47 अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन,

0: आला गेला पई पाहुणा, सणवार साऱ्यांचीच उस्तवार। रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड। करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक।
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक।
0: हलक फुलक, हलक फुलक।
2: आई आई लवकर ये ना।
3: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
2: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
3: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
2: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे।
3: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला।
2: हक्काने येऊ शकते मी?
3: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा।
2: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं।
3: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
2: इतक्या सकाळी?
3: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो।
4: हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये? का ओरडतीये एवढी आई आई?
5: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली, मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत, आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग।
3: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जातं नाही का?
1: आणि माझ्या मोबाईलवर तर आहे ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे।
5: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या।
1: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
2: छान, तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे। आमच्या काळी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं।
3: सायकलच्या घंटीनं?
5: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
2: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची।
1: म्हणजे व्हॉट्सअप वर मेसेज नाही?
2: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचं एक सुंदर ऍप होत।
3: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप? पुष्पा मावशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
2: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं।
5: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो।
2: हो आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
1: आणि उत्तरही लगेच मिळतं।
2: पण म्हणूनच कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे।
3: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल?
1: आणि आता?
3: आता डबल टिक झालं का एवढीच चिंता।
5: पण आई आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
3: अगर या कारण आज जागतिक टपाल दिनही आहे। दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो बरं का?
1: 9 ऑक्टोबर? पण त्या मागची काही गोष्ट आहे का?
3: हो तर,
1: कोणती?
3: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली। जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो बरं का?
1: बर,
2: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं।
1: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही।
3: अगदी बरोबर, आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे बर का?
2: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा।
5: आजी पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना।
2: सांगते सांगते, आमच्या गावात एक पोस्टमन काका होते। त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं।
1: का बरं?
2: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एकतरी पत्र आलं असेल।
1: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनच्या पिशवीत डोकवायचे?
2: डोकवायचे काय,

0: पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
1: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
0: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव,
1: मग
0: अमुकचं पत्र, आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
2: पण मग आधी तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
0: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का?
1: मग पत्र आलं?
0: 4th दिवशी आलं.
2: आणि तेव्हा
0: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही.
1: का?
0: आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
1: कुणी पाठवलं होतं एवढं काय?
0: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा.
3: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, भाग 19. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग अनुप्रिता भाली, निकिता फफाळ, नयन पवार आणि वैजयंती नांदगावकर.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलकं फुलकं.
4: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
5: आई आई लवकर ये ना.
1: अगं काय झालं रिया, सकाळी सकाळी काय एवढा आरडाओरडा लावलायस तू?
0: अरे काय चाललाय हा ओरडाओरडा सकाळी सकाळी?
1: अगं बाई पुष्पा मावशी, तुम्ही कशा काय आल्या इतके सकाळी सकाळी?
0: का येऊ शकत नाही का? माझ्या बहिणीचं घर आहे.
1: अहो म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला.
0: हक्कानं येऊ शकते मी.
1: अहो या ना, कोण नाही म्हणत, या या बसा बसा.
0: पण असं तसं जाऊ दे, बबी कुठे आहे ते सांग बरं.
1: अहो त्या की नाही, साठे काकूंकडे गेल्यात, आता नवरात्र येत आहे ना, तर भजनी मंडळाची तयारी नको का करायला
0: इतक्या सकाळी?
1: हो साठे काकू म्हणतात सकाळी सकाळी सूर जरा छान लागतो.
5: हा सकाळी सकाळी सूर लागतो म्हणून की काय रिया आई आई आई ओरडतीये? का ओरडतीये एवढी आई आई?
6: अग पुष्पाजी खिडकीतून बाहेर बघ, समोरच्या मंडळाने नवरात्रीची तयारी सुरू केली. मखर उभं राहिलंय, दिव्यांच्या माळा लागल्या आहेत, आणि बाजारात तर सगळीकडे रंगच रंग.
1: हो ग, नवरात्रीची चाहूल लागली की वातावरणच बदलून जात नाही का?
2: आणि माझ्या मोबाईल वर तर ना नवरात्रीच्या ऑफरची चाहूल 2 आठवडे आधीच लागली आहे.
6: तुला देवापेक्षा ऑनलाईन सेलच महत्वाचा दादूड्या.
2: अरे मी भक्ती करतो ना आणि डिस्काउंटही शोधतो, दोन्हींमध्ये हरकत काय तेव्हा?
1: छान,
0: तुमचं हे आजचं जगच वेगळं आहे. आमच्याकडी नवरात्र येणार हे कळायचं बाजारातल्या दिव्यांपेक्षा पोस्टमनच्या सायकलच्या घंटीनं.
1: सायकलच्या घंटीनं?
6: पोस्टमनच्या सायकलच्या घंटीने?
0: हो ग, कारण नवरात्र जवळ आलं की माहेराहून नातेवाईकांकडून अनेक पत्र यायची.
2: म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज नाही?
0: व्हॉट्सअप काय असतं हे तर सोड, आमच्याकडे वाट पाहणं नावाचं एक सुंदर ऍप होतं.
1: व्हॉट्सअप नाही, वाट पाहण्याचं ऍप. पुष्पा मावशी खरंच सांगा, पत्राची काय हो एवढी मजा होती?
0: पत्र म्हणजे नुसता कागद नव्हता ग, तो एखाद्या माणसाचा आवाज असायचा, त्याचं मन असायचं.
6: पण फोनवर तर लगेच बोलू शकतो.
0: हो, आज एका क्लिकवर माणूस समोर येतो, आवाज ऐकू येतो, व्हिडिओ दिसतो, संदेश क्षणात पोहोचतो
2: आणि उत्तरही लगेच मिळतं.
0: पण म्हणूनच

0: कदाचित उत्तराची वाट पाहण्याची मजाच कमी झाली आहे.
1: खरं आहे, पूर्वी एखादं पत्र पाठवलं की मनात प्रश्न असायचा, पोहोचलं असेल का, त्यांनी वाचलं असेल का, उत्तर कधी येईल.
2: आणि आता
1: आता डबल टिक झालं का, एवढीच चिंता.
3: पण आई, आज आपण पत्राची एवढी चर्चा का करतोय?
1: अगर या, कारण आज जागतिक टपाल दिनही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो, बरं का?
2: 9 ऑक्टोबर? पण त्यामागची काही गोष्ट आहे का?
1: हो तर.
2: कोणती?
1: 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबरला झाली. जगभरातील टपाल व्यवस्थांमध्ये परस्पर संपर्क आणि सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना होती, बरं का राहुल? आणि म्हणून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो, बरं का?
2: बर.
0: म्हणजे पत्र फक्त एका घराला दुसऱ्या घराशी जोडत नव्हतं, टपाल व्यवस्थेनं देशांच्या सीमा ओलांडून माणसांना जोडण्याचं काम केलं होतं.
2: आणि आज पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त पत्र पोहोचवणं नाही.
1: अगदी बरोबर. आज टपाल व्यवस्था विविध आर्थिक आणि सार्वजनिक सेवा, पार्सल आणि इतर वितरण सेवांशीही जोडलेली आहे, बर का?
0: आमच्या काळी पोस्टमन म्हणजे घरचा माणूसच वाटायचा.
3: आजी, पोस्टमन काकाचा एखादा किस्सा सांग ना.
0: सांगते. आमच्या गावात एक पोस्टमन काका होते. त्यांच्याकडे एवढी पत्र असायची की त्यांची मोठी कापडी पिशवी पाहिली की आम्ही मुलं त्यांच्या मागेच धावायचं.
2: का बरं?
0: कारण प्रत्येकाला वाटायचं आज माझं एकतरी पत्र आलं असेल.
2: म्हणजे त्या काळी लोक पोस्टमनच्या पिशवीत डोकवायचे.
0: डोकवायचे काय, पिशवीकडे असे बघायचे जसं आज तुम्ही मोबाईलच्या नोटिफिकेशन कडे बघता.
1: आणि पत्र कोणाचं आहे हे कसं कळायचं? मग
0: पोस्टमन काका पुकारायचंय ना नाव.
3: मग
0: अमुकचं पत्र.
2: बर.
0: आणि ज्याचं नाव घेतलं जायचं त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद असायचा जणू काही लॉटरीच लागली आहे त्याची.
2: पण मग आजी, तुला माहेराहून पत्र वगैरे आलं असेल ना ग?
0: एकदा माझ्या माहेराहून पत्र यायचं होतं. 2-3 दिवस झाले पत्र आलंच नाही. सकाळ झाली की मी रस्त्याकडे बघत बसायची, दुपार झाली की पुन्हा बघायची, संध्याकाळी सायकलची घंटा ऐकली की धावत दारात जायची. कधी पोस्टमन काका पुढच्या घराकडे गेले तर मनात विचार, अरे माझं पत्र नाही का.
3: मग पत्र आलं?
0: 4th दिवशी आलं.
2: आणि तेव्हा
0: पत्र हातात घेतलं आणि ते उघडलंच नाही. का? आधी लिफाफा हातातच धरून बसले, अक्षर बघितलं, पाठवणाऱ्याचं नाव बघितलं, मग हळूच उघडलं ते पत्र.
1: कुणी पाठवलं होतं?
3: एवढं काय?
0: कारण तो माहेरचा छोटासा तुकडा हातात आला होता ना माझ्या.
2: आजी, तुमच्या काळात भावना जास्त होत्या असं म्हणायचं का?
0: नाही रे, भावना तेव्हाही होत्या आणि आजही आहेत, फक्त त्या व्यक्त करण्याची साधनं बदलली आहेत.
1: हा मुद्दा मात्र महत्वाचा, बर का?
0: आज मुलगा परदेशात असला तरी क्षणात आईशी बोलतो, आजारी व्यक्तीला तातडीनं डॉक्टरांशी संपर्क करता येतो, पैसे पाठवता येतात, कागदपत्र सुद्धा पाठवता येतात, बातमी क्षणात पोहोचते.
2: म्हणजे तंत्रज्ञानामुळे अडचणी कमी झाल्या.
0: तशा खूपच कमी झाल्या आहेत.
3: मग पत्राची आठवण कशासाठी?
0: कारण काही गोष्टी सोप्या झाल्या म्हणून त्याची किंमत नाही कमी होत, फक्त त्याचं स्वरूप बदलतं.
2: बरोबर आहे.
1: चला आता गप्पा पुरे, नवरात्रीची तयारी करायची आहे ना.
2: हो,
3: फुलांते
2: मी लाईट्स लावतो.
1: आणि घराची साफसफाई
2: ती आपण मी ऑनलाईन ऑर्डर करू का?
1: काय
2: ऑनलाईन ऑर्डर?
1: काय बोललास राहुल?
2: अगं म्हणजे क्लिनिंग सर्व्हिस ग.
1: आपल्या घरात 4 माणसं आहेत आणि 4ही कामाला ऑनलाईन.
0: आमच्या काळी घराची सफाई म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम असायचा.
3: काय काय करायचा?
0: घर झाडायचं, अंगण सारवायचं, रांगोळी काढायची, देवघर स्वच्छ करायचं, जुन्या वस्तू आवरायच्या.
2: आणि आता?
0: आता आधी घराची सफाई करायची आणि मग मोबाईलची गॅलरी साफ करायला लागते.
3: आजी आजी, तुमच्या गावात नवरात्र कशी असायची?
0: आहा, काय सांगू, नवरात्र म्हणजे गावात उत्सवाचा श्वासच बदलायचा. मंदिराभोवती दिवे लागायचे, घराघरात रांगोळ्या,

0: सकाळी आरती, संध्याकाळी भजन, मुलं नवीन कपड्यात, कुणाच्या घरी प्रसाद, कुणाच्या घरी पाहुणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोक एकमेकांच्या घरी जायचे.
1: आजही ते असायला हवं नाही का?
2: बरोबर.
0: हो, नवरात्र म्हणजे फक्त सजावट नाही, एकत्र येण्याचा, भेटण्याचा आणि नात्यांना उजाळा देण्याचा काळच आहे.
2: आजी, नवरात्रात काही मजेशीर पण घडलं असेल ना ग?
0: एकदा गरबा सुरू होता, आम्ही सगळे गोल फिरत होतो. एक काका इतक्या जोमानं फिरत होते की त्यांचा फेटा एका बाजूला आणि ते
1: मग
0: सगळे गरबा सोडून त्यांचा फेटा पकडायला गेले.
2: म्हणजे गरबा थांबला आणि फेटा बचाव मोहीम सुरू झाली.
0: हो, आणि ते काका म्हणाले, माझा फेटा गेला तरी चालेल, पण माझा गरबा थांबता कामा नाही.
1: पुष्पा मावशी, नवरात्रीशी संबंधित एखादं पत्र आठवतंय का?
0: हो, आठवतंय की. एकदा माझ्या भावानं शहरातून पत्र पाठवलं होतं. यावर्षी नवरात्रीला घरी येता येणार नाही, काम आहे, पण देवीच्या आरतीच्या वेळी माझी आठवण नक्की काढा. त्या एका वाक्यानं घरातले सगळे शांत झाले, कारण तो घरापासून दूर होता, पण पत्रामुळे तो त्या दिवशी आमच्यातच होता.
1: आज आपण व्हिडिओ कॉल करू शकलो असतो.
0: हो, आणि ते चांगलंच आहे, पण त्या पत्रात त्याने जे लिहिलं होतं ते आम्ही कित्येक वर्ष जपून ठेवलं.
2: म्हणजे मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो तसं ना?
0: अरे राहुल, तू ठेव स्क्रीनशॉट, पण कधीतरी हातानं लिहिलेलं पत्र सुद्धा ठेव ना.
2: बरोबर आहे आजी, कधी कधी हाताने पण लिहून ठेवलं पाहिजे ना. कागदावर उमटलेली अक्षर आजही मनाशी बोलतात.
1: दूर गेलेली माणसं पत्रातून जवळ येतात.
0: आज संदेश क्षणात येतो, क्षणात उत्तर जात,
1: पण जुन्या त्या पत्रांच्या वाटेवर मन अजूनही थोडं थांबतं.
2: नवरात्रीच्या दिव्यांसोबत
1: नातीही उजळू दे,
0: जुने दिवस आठवत असताना
1: नवजगही स्वीकारू दे.
2: पण मला एक प्रश्न आहे बुवा.
0: विचार ना.
2: पत्र लिहिताना एवढं लोक काय लिहायचे?
1: प्रिय अमुक पासून सुरुवात आणि शेवटी तुझा तुझी.
2: म्हणजे आजचं हाय हॅलो काय म्हणतेस एवढं नाही, याच्यापेक्षा जास्त?
0: नाही रे, पत्र लिहिताना आधी तारीख, मग ठिकाण, मग विचारपूस, मग घरची सगळी मंडळी.
2: म्हणजे एक पत्र म्हणजे आजचे 10 व्हॉट्सअप मेसेजेस ना.
0: आणि त्यात इमोजीज नाहीत बरं का?
1: मग भावना कशा दाखवायच्या?
0: शब्दांनी.
2: शब्दांनी,
0: म्हणूनच शब्दांना तेव्हा जास्त जपावं लागायचं.
2: म्हणजे बरोबर आहे आजी, शब्दांना जास्त जपावं लागायचं, पत्र लिहावं लागायचं, पण व्हॉट्सअप आणि इमोजी हे जर आजच्या जगातले आहेत तर ह्या आजच्या जगाचे फायदे पण आहेत ना.
1: नक्कीच.
2: म्हणजे आज आईला माझी चिंता जर वाटली तर मी लगेच फोन करू शकतो.
1: आजीला आम्ही रोज पाहू शकतो. परदेशात असलेली मुलं आई वडिलांना रोज पाहू शकतात.
0: आणि कुठलीही अडचण आली तर मदत मागायला दिवस दोन दिवस वाट पाहावी लागत नाही.
2: म्हणजे आपण जुन्या काळाला फक्त रोमॅन्टिक बनवू नये.
0: अगदी बरोबर.
1: जुन्या काळातील चांगल्या गोष्टी जपायच्या आणि नव्या काळातील सोयी स्वीकारायच्या.
0: बस, यालाच म्हणतात समतोल साधन. मला एक कल्पना सुचली.
1: काय?
0: यावर्षी नवरात्रीत आपण एकमेकांना हस्तलिखित पत्र लिहूया.
2: म्हणजे घरातच?
0: हो.
1: छान आहे, मी पहिलं पत्र लिहिणार.
2: हो, पण मला उत्तर लगेच हवं.
0: नाही.
2: का?
0: या प्रयोगात किमान एक दिवस वाट पाहायची.
2: अरे देवा, म्हणजे परत जुन्या काळात.
1: आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं आपण एका जुन्या आठवणीला हात लावला नाही का?
2: पत्रांची वाट पाहण्याची मजा,
1: पोस्टमॅनच्या सायकलची घंटी,
0: लिफाफ्यावरची ओळखीची अक्षर
1: आणि आजच्या काळातील एका क्लिकवर मिळणार उत्तर.
2: काळ बदलला,
1: साधनं बदलली,
0: पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही.
1: नवरात्र म्हणजे देवीची आराधना,
0: पण त्यासोबत आपल्या घरातल्या, कुटुंबातल्या आणि समाजातल्या नात्यांचीही जपणूक.
2: म्हणून यावेळी फक्त घर सजवू नका.

0: ही सजवा,
1: फक्त देवीचं मखर सजवू नका, नाती सुद्धा जपा.
2: आणि फक्त मोबाईलवर शुभेच्छा पाठवू नका,
0: एखाद्याला फोन करा
1: आणि शक्य असेल तर एक पत्रही लिहा. कारण
2: काही संदेश पोहोचण्यासाठी इंटरनेट लागतं,
0: पण काही भावना पोहोचवण्यासाठी
1: फक्त मनापासून लिहिलेला एक शब्द सुद्धा पुरतो.
3: काळ बदलतो, माध्यम बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण
2: माणसा माणसांमधला स्नेह, आपुलकी आणि आठवणी जपण्याची गरज कधीच बदलत नाही. म्हणून
0: जुन्या पत्रांची आठवण जपूया आणि
1: नव्या तंत्रज्ञानाचं स्वागतही करूया.
3: नवरात्रीच्या या मंगल दिवसात आपल्या नात्यांनाही नव्या प्रकाशाने उजळूया.
0: जागतिक टपाल दिनाच्या आणि येणाऱ्या नवरात्रीच्या
2: मनपूर्वक शुभेच्छा.

0: ऑफिसची वेळ ताईचा क्लास,
1: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं,
0: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं,
1: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकंचा भाग 19 ऐकलात. याचं लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार.

0: मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं आशिष मजुमदार यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम पत्रातून उमललेली नाती. लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे.
1: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.

सनवीवी। मैत्रिणींनो, पत्राच्या सुरुवातीला लिहिली जाणारी ही चार अक्षरं आठवतात ना? साष्टांग नमस्कार विनंती विशेष। आजच्या वेगवान डिजिटल युगात ही अक्षरं कदाचित जुन्या काळाची आठवण वाटतील, पण एका पिढीसाठी या चार अक्षरांमध्ये केवळ नमस्कार नव्हता तर नात्यांचा आदर, शब्दांमधला संकोच, भावनांमधली शालीनता आणि आपलेपणाची एक सुंदर पद्धत सामावलेली होती। पत्राची सुरुवात करण्यापूर्वी मनातली घाई थांबायची, कागद समोर ठेवला जायचा, पेन हातात घ्यायचं आणि मग पहिल्या ओळीपासून मन एखाद्या दूरच्या माणसांपर्यंत पोचायला लागायचं। स न वी वी नंतर लिहिलं जायचं तीर्थरूप, आई वडिलांस साष्टांग नमस्कार, किंवा प्रियताईस, किंवा जे कोणी आपले नातेवाईक असतील त्यांच्यासाठी, आणि मग सुरू व्हायचा अक्षरांचा एक हळूवार प्रवास। त्या पत्राला उत्तर कधी मिळेल याची खात्री नसायची, पत्र कुठल्या दिवशी पोहोचेल याचीही खात्री नसायची, तरी पत्र लिहिणारा लिहायचा, कारण त्याला माहीत असायचं की काही नाती अशी असतात की ज्यांना रोज भेटण्याची गरज नसते, त्यांच्या आठवणींची एक छोटीशी खुणही मनाला पुरेशी असते।

आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचतात. संदेश वाचला की लगेच उत्तर येतं. छायाचित्र जातात, आवाज येतो, व्हिडिओ कॉल होतो, अंतर जणू काही उरलेलंच नाही. पण एक काळ असा होता जेव्हा अंतर खरंच अंतर असायचं. गाव आणि शहरांमधलं अंतर, माहेर आणि सासर यांच्यातलं अंतर, परदेशात गेलेल्या मुलगा किंवा मुलगी आणि आपल्या घरांमधलं अंतर, आणि त्या अंतरावर एक छोटासा पूल बांधायचा, तो म्हणजे पत्र. पत्राच्या कागदाला वजन फारसं नसायचं, पण त्यावर ठेवलेलं मन मात्र खूप जड असायचं. त्या एका लिफाफ्यात कोणाची खुशाली असेल, कोणाचा निरोप असेल, कोणाची चिंता असेल, कोणाच्या यशाची बातमी असेल, तर कधी कोणाच्या आठवणींची ओल असेल, हे पत्र हातात घेईपर्यंत कळायचं नाही. म्हणूनच टपालवाला गावात आला की त्याच्याकडं पाहणाऱ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असायची. त्याच्या हातात फक्त कागद नसत, अनेक घरांच्या प्रतीक्षा असायच्या. विशेषतः स्त्रीच्या आयुष्यात पत्राचं नातं फार हळवं होतं. लग्नानंतर मुलगी माहेरी सोडून सासरी गेली की तिच्या जगण्याचा एक मोठा भाग मागे राहायचा. आईच्या घराचा उंबरठा, बाबांचा आवाज, भावंडांची लगबग, अंगणातलं झाड, सणासुदीची तयारी, शेजारच्या घरातून येणारा ओळखीचा आवाज, हे सगळं एका दिवसात दूर व्हायचं.

आज फोन आहे म्हणून मुलगी आईला क्षणात फोन करू शकते, पण पूर्वी तिच्या हातात आईचं पत्र आलं तर त्या कागदाच्या घडीत तिला जणू माहेरच सापडायचं. आईच्या पत्रात मोठे मोठे शब्द नसत. बाळा, काळजी घे, वेळेवर जेव, तब्येतीची काळजी घे, तुझ्या बाबांना बरं आहे, दिवाळीला नक्की ये, एवढंच. पण त्या साध्या वाक्यांमध्ये आईच्या मनाची संपूर्ण दुनिया असायची. मुलगी पत्र पुन्हा पुन्हा वाचायची. काही वेळा शब्द वाचण्यापेक्षा आईची अक्षरं पाहण्यातच तिला समाधान मिळायचं. आईच्या हस्ताक्षरात तिचा आवाज ऐकू यायचा आणि कागदाला हात लावताना आईच्या हाताचा स्पर्श जाणवायचा. मैत्रिणींनो, माहेरवाशिणीच्या मनात तर पत्राला एक वेगळं स्थान होतं. सासरी संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना कधी मन भरून आलं, कधी एखाद्या सणाची आठवण झाली, कधी मुलांच्या बालपणात स्वतःचं बालपण दिसलं की माहेर आठवायचं. अशावेळी आलेलं पत्र म्हणजे जणू माहेरच्या अंगणातून आलेली एखादी झुळूक. भाऊ लिहायचा, ताई यंदा भाऊबीजेला नक्की ये हं. आई लिहायची, तुझ्या आवडीची चकली केली आहे. बाबा कदाचित फार काही लिहायचे नाहीत, पण शेवटी असायचं, बाळा नक्की ये. आणि त्या चार शब्दांमध्येही बाबांची वाट पाहणारी नजर दडलेली असायची. अशा या पत्रांच्या जगाची आठवण झाली की बालपणीचा एक खेळ नकळत मनात येतो. मामांचं पत्र हरवलं. हो, आपण सगळ्यांनी खेळलाय ना हा खेळ. किती साधा खेळ होता हो तो. मुलं गोल बसायची, एकजण हातात रुमाल घेऊन

गोलाभोवती फिरायचा आणि एखाद्याच्या नकळत रुमाल ठेवून पुन्हा धावायचा. या खेळातली गंमत वेगळी होती, पण मामाचं पत्र हरवलं या शब्दांमागे आपल्या संस्कृतीतल्या नात्यांची एक सुंदर प्रतिमा होती. मामा म्हणजे आईच्या माहेराशी जोडणारं नातं आणि पत्र म्हणजे दूर असलेल्या माणसाला जवळ आणणारं माध्यम. त्यामुळं मामाचं पत्र ही कल्पना त्या काळच्या मुलांच्या जगात अगदी सहज उतरली असावी. त्या खेळात पत्र हरवायचं, पण आज विचार केला तर जाणवतं की त्या काळात पत्र हरवणं म्हणजे केवळ कागद हरवणं नव्हतं, कारण पत्रात एखाद्याची खुशाली असे, एखाद्या भेटीची बातमी असे, सणाची आठवण असे, कधी मनातलं न बोललेलं काहीतरी असे. म्हणूनच पत्र जपलं जायचं, कपाटाच्या एखाद्या कप्प्यात, जुन्या पेटीत, देवघराच्या बाजूला ठेवलेल्या पुस्तकात किंवा साड्यांच्या घडीत एखादं पत्र वर्षानुवर्ष जपलं जायचं. कागद पिवळा व्हायचा, अक्षर फिक्कट व्हायची, पण ते पत्र टाकून देण्याची मनाची तयारी व्हायची नाही, कारण कागद जुना होत होता, नातं मात्र नाही. आणि म्हणूनच मामांचं पत्र हरवलं या बालखेळाची आठवण आजच्या टपाल दिनाच्या निमित्तानं केवळ बालपणाची गंमत म्हणून न करता त्या काळच्या सामाजिक आणि भावनिक जीवनाकडं पाहण्याची एक खिडकी म्हणून करता येते. त्या काळात माणसं दूर होती, पण नाती जवळ होती.

आज माणसं तंत्रज्ञानामुळं जवळ आहेत, पण कधी कधी मन मात्र न दूर जातात. या दोन्ही काळांच्या मध्ये टपालाची कथा उभी आहे. मैत्रिणींनो, भारतातील टपाल व्यवस्थेचा इतिहासही तितकाच रंजक आहे बरं. भारतात संदेश पोहोचवण्याच्या पद्धती अतिशय जुन्या आहेत. घोड्यावरून जाणारे दूध, पायदळ धावणारे संदेशवाहक, राजदरबारातील निरोप पोहोचवणारी व्यवस्था, अशा अनेक स्वरूपांतून टपाल व्यवस्था विकसित होत गेली. इंडिया पोस्टच्या इतिहासानुसार अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात घोडे आणि पायदळ धावपटूंची व्यवस्था होती. शेरशाह सुरीने बंगाल ते सिंध या विस्तीर्ण मार्गावर घोडा डाक व्यवस्था विकसित केली. पुढं ब्रिटिश काळात या व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप मिळालं. 31 मार्च 1774 रोजी कलकत्ता जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. त्यानंतर मद्रास आणि बॉम्बे येथेही जनरल पोस्ट ऑफिस सुरू झालं. भारतीय टपालाच्या इतिहासात 1852 हे वर्ष विशेष महत्त्वाचं आहे. सिंध प्रांतात स्किंद डॉक नावानं टपाल तिकीट प्रसिद्ध झालं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1854 रोजी संपूर्ण देशात लागू होणारं पहिलं टपाल तिकीट जारी झालं आणि वजनावर आधारित एक समान टपाल दरामुळं सामान्य माणसासाठी पत्रव्यवहार अधिक सुलभ झाला. इंडिया पोस्टच्या अधिकृत माहितीनुसार 1854 हा भारतीय टपाल इतिहासातील एक महत्त्वाचा वळण बिंदू होता. मग पत्रांचा प्रवास आणखीन व्यापक झाला 1879 मध्ये. पोस्टकार्ड सुरू झालं. पोस्टकार्ड म्हणजे अगदी छोट्याशा जागेत मावणारा मोठा संदेश. आम्ही सुखरूप पोहोचलो, दिवाळीला येणार आहोत, आईची तब्येत आता बरी आहे, मुलाला नोकरी लागली, लग्न ठरलं आहे, अशा कितीतरी बातम्या त्या छोट्याशा कार्डावरून घराघरांत पोचत. त्याच काळात रेल्वे मेल सेवा आणि मनी ऑर्डर सेवाही विकसित झाली. 1882 पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक सुरू झाली आणि 1884 पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात झाली. म्हणजे टपाल हळूहळू केवळ पत्र पोहोचवणारी व्यवस्था न राहता सामान्य माणसांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनत गेली.

मैत्रिणींनू, या गाण्यानंतर पुन्हा त्या काळात डोकावलं तर टपालवाला हा अनेक घरांच्या आयुष्यातला परिचित चेहरा होता. त्याची सायकल, त्याची पिशवी आणि दारात ऐकू येणारी त्याची चाहूल अनेकांसाठी दिवसातील सर्वात महत्त्वाची घटना असायची. एखाद्या घरात मुलाच्या नोकरीचं पत्र येत असे, दुसऱ्या घरात सैन्यात असलेल्या मुलाची खुशाली, कुठेतरी परदेशात गेलेल्या मुलीचा निरोप, तर कुठे मनी ऑर्डरची रक्कम. टपालवाला या सगळ्यांचा केवळ वाहक नव्हता, तो नकळत अनेक कुटुंबांच्या सुखदुःखाचा साक्षीदार बनत होता. विशेषतः परदेशात किंवा शहरात गेलेल्या मुलांच्या आईंसाठी पत्र म्हणजे आश्वासन असायचं. मी सुखरूप आहे एवढीच एक ओळ कधीकधी आईच्या अनेक दिवसांच्या काळजीला विराम द्यायची. सैनिकांच्या घरात आलेलं पत्र तर आणखीन मौल्यवान. सीमारेषेवर उभ्या असलेल्या मुलाच्या दोन ओळी आईच्या डोळ्यांत आनंदाचे आणि काळजीचे अश्रू एकाच वेळी आणायच्या. स्त्रीच्या भावविश्वात पत्र कधी विरह होतं, कधी आधार, कधी उत्सव, तर कधी मनाला धीर देणारी एक छोटीशी खूण. मग काळ बदलत गेला. टपालानेही स्वतःला बदलत्या काळाशी जुळवून घेतलं. 1 ऑगस्ट 1986 रोजी भारतात स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. पत्र आणि कागदपत्र अधिक जलद आणि विश्वासार्ह पद्धतीनं पोचवण्याची ही नवी दिशा होती. पुढं संगणीकरण, ऑनलाईन ट्रॅकिंग, SMS द्वारे माहिती, डिजिटल पेमेंट, पार्सल सेवा आणि ई कॉमर्सशी जोडलेल्या सुविधा टपाल व्यवस्थेत आल्या. आज इंडिया पोस्टची सेवा केवळ पत्रांपुरता मर्यादित नाही. स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल, बचत आणि विविध आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ती काम करते. आज आपण एखादं पार्सल पाठवलं की त्याचा प्रवास ऑनलाईन पाहू शकतो. ते कुठं पोचलं आहे, पुढं कुठं गेलं आहे, कधी वितरित झालं, ही माहिती आपल्याला काही क्षणात मिळते. 1986 स्पीड पोस्टपासून आजच्या ट्रॅकिंग आणि डिजिटल सुविधांपर्यंत टपालानं आपला प्रवास बदलला आहे. पण त्यामागची मूलभूत भावना तीच आहे, एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणाशी जोडणं.

या जोडण्यालाच आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं ते 9 ऑक्टोबर 1874 रोजी. त्या दिवशी 22 देशांनी बर्न करारावर स्वाक्षऱ्या करून जनरल पोस्टल युनियनची स्थापना केली. पुढं त्याचं नाव युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU झालं. 1948 UPU संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत संस्था बनली. म्हणूनच 9 ऑक्टोबर हा दिवस जगभर वर्ल्ड पोस्ट डे म्हणजेच जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आज जग डिजिटल झालं आहे. एका क्षणात संदेश पोहोचतो. पण पत्राची गंमत अशी होती की ते लिहिताना माणूस स्वतःला थोडं थांबवत असे.

विशेषीकृत संस्था बनली. म्हणूनच 9 ऑक्टोबर हा दिवस जगभर वर्ल्ड पोस्ट डे म्हणजेच जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, आज जग डिजिटल झालं आहे. एका क्षणात संदेश पोहोचतो. पण पत्राची गंमत अशी होती की ते लिहिताना माणूस स्वतःला थोडं थांबवत असे, विचार करून शब्द निवडत असे. राग आला तरी तो कागदावर उतरवण्याआधी दोनदा विचार होत असे. प्रेम व्यक्त करतानाही शब्द शोधावे लागत, त्यामुळं पत्र ही फक्त माहिती देण्याची पद्धत नव्हती, ती स्वतःच्या भावनांना आकार देण्याची पद्धत होती. स्त्रीच्या बाबतीत तर हे अधिक जाणवतं. आयुष्यभर ती इतरांसाठी काळजी करत राहते. आई म्हणून मुलाची, मुलगी म्हणून आई वडिलांची, पत्नी म्हणून पतीची, बहीण म्हणून भावाची, मैत्रीण म्हणून सखीची, प्रत्येक नात्यात ती मनात कितीतरी पत्र लिहित असते. फक्त ती कागदावर उतरतातच असं नाही. तू वेळेवर जेव, तुझी काळजी घे, तू सुखी रहा, घरी कधी येणार, या साध्या वाक्यांमध्ये स्त्रीचं भावविश्व किती मोठं असतं हे कदाचित तिलाही अनेकदा जाणवत नाही. माहेरवाशिणीच्या मनातल्या माहेरचा कोपरा तर कितीही वर्ष झाले तरी तो ताजाच राहतो. लग्नानंतर कितीही जबाबदाऱ्या आल्या, मुलं मोठी झाली, घर बदललं, शहर बदललं, तरी आईच्या घराचा पत्ता मनातून कधीच पुसला जात नाही. पूर्वी तो पत्ता पत्रावर लिहिला जायचा, आज तो मोबाईलमध्ये सेव आहे. माध्यम बदललं पण पत्त्याच्या मागची ओढ बदलली नाही. म्हणूनच जुन्या पत्रांचा संग्रह सापडला की तो कधीच फेकून दिला जात नाही. त्यात त्यांच्या आयुष्याचा एक भाग असतो. लग्नाआधीची पत्रं, लग्नानंतर माहेरून आलेली पत्रं, मुलांच्या जन्माची बातमी देणारी पत्रं, नोकरी लागल्याचं पत्र, परदेशातून आलेली पत्रं, कधी दुःखद बातमी देणारं पत्र, प्रत्येक कागद त्यांच्या जीवनाच्या एखाद्या टप्प्याची खूण असतो. त्या कागदावरची तारीख म्हणजे आठवणींच्या कॅलेंडरमधला एक दिवस असतो. मैत्रिणींनो, आजच्या काळात कदाचित पत्र लिहिण्याची गरज कमी झाली असेल, पण पत्राची भावना संपलेली नाही. उलट, सततच्या डिजिटल संदेशाच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या 2 ओळी अधिक खास वाटू शकतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा एका मॅसेजमध्ये पाठवणं सोपं आहे, पण आईसाठी स्वतःच्या हातानं लिहिलेलं एक पत्र तिच्या कपाटात वर्षानुवर्ष राहू शकतं. मुलीला पाठवलेलं आईचं पत्र तिच्या लग्नानंतरही जपलं जाऊ शकतं. वडिलांच्या हस्ताक्षरातील एक छोटीशी चिठ्ठी त्यांच्या अनुपस्थितीतही त्यांचा आवाज बनून राहू शकतं.

शब्द सापडत नाही, कधी नंतर बोलू म्हणता म्हणता दिवस जातात. अशा वेळी एक कागद घ्या, वर लिहा स न व्ही व्ही किंवा अगदी साध प्रिय आई, प्रिय बाबा, प्रियताई, प्रिय मुली किंवा जे काही आपल्या मनात नातं असेल ते. यात सुंदर शब्दांची गरज नाही, साहित्यिक भाषाही नको, फक्त खरं असणं पुरेसं आहे. कारण पत्रांची खरी ताकद त्यांच्या भाषेत नव्हती, ती त्याच्या प्रामाणिकपणात होती. आजही पोस्ट ऑफिसच्या खिडकीतून पत्र आणि पार्सल बाहेर पडतात, स्पीड पोस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं, आंतरराष्ट्रीय सेवांमधून भारतातून जगभर संदेश आणि वस्तू जातात. पार्सलच्या सेवांमध्ये ट्रॅकिंगची सुविधा आहे, डिजिटल सुविधा असूनही टपाल व्यवस्था काळाबरोबर नवनव्या रूपात पुढं जात आहे. पण टपालाच्या या संपूर्ण प्रवासाकडं मागं वळून पाहिलं की एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. घोड्यावरून धावणाऱ्या दूतापासून आधुनिक स्पीड पोस्टपर्यंत साधनं बदलली, मार्ग बदलले, वेग बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज बदलली नाही. कदाचित म्हणूनच मामाचं पत्र हरवलं हा बालपणीचा खेळ आजही आठवतो. त्या खेळात हरवलेलं पत्र आपण आजच्या आयुष्यात पुन्हा शोधू शकतो. कागदावरचं पत्र नसलं तरी चालेल, पण हरवत चाललेल्या संवादाचा धागा शोधता येईल. माहेरच्या आईला फोन करता येईल, भावाला भेटता येईल, मुलीला दोन प्रेमळ शब्द सांगता येतील, जुन्या पत्रांची पेटी उघडता येईल आणि कदाचित एखाद्या दिवशी स्वतःच्या हातानं एक पत्र लिहिता येईल. आणि मग पुन्हा त्या चार अक्षरांकडं वळावंसं वाटतं मैत्रिणींनो. स न व्ही व्ही किती साधी सुरुवात होती पत्रांची, पण त्या सुरुवातीपासून शेवटच्या आपलीच या शब्दापर्यंत एक संपूर्ण नातं प्रवास करत असे. आजच्या जगात आपल्याकडं शब्दांची कमतरता नाही, संदेशांची तर अजिबातच नाही, पण मनापासून लिहिलेले शब्द मात्र दुर्मिळ होत चालले आहेत. म्हणूनच या टपाल दिनाच्या निमित्तानं जुन्या पत्रांना केवळ भूतकाळाचा भाग म्हणून पाहू नका. त्या पत्रांमध्ये असलेली माणुसकी जपा, आईच्या अक्षरांची ऊब जपा, माहेरच्या आठवणी जपा. मामाचं पत्र हरवलं म्हणत रुमालाच्या मागे धावणाऱ्या बालपणाची निरागसता जपा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या माणसांना आपली माणसं असल्याचं सांगत राहा. कदाचित आता टपाल पेटीत रोज पत्र पडणार नाहीत, कदाचित टपालवाल्याची वाट पाहण्याची ती जुनी सवयही उरलेली नसेल, पण मनाच्या दारावर येणाऱ्या आठवणींसाठी दार उघडं ठेवता येईल.

कदाचित म्हणूनच आज टपाल दिन साजरा करताना आपल्याला फक्त जुन्या काळाची आठवण करून थांबायचं नाही, टपालानं आपल्याला दिलेली एक सुंदर गोष्ट पुन्हा जिवंत करायची आहे, ते म्हणजे आपल्या भावना जपून व्यक्त करण्याची सवय. मैत्रिणींनो, कधीकधी आपल्याला आपल्या जवळच्या माणसांना खूप काही सांगायचं असतं, पण वेळ नसतो. कधी अहंकार आड येतो,

कधी काळी एका लिफाफ्यावर लिहिलेला पत्ता माणसाला त्याच्या माणसांपर्यंत घेऊन जायचा. आज पत्ते डिजिटल झाले आहेत, मार्ग अधिक वेगवान झाले आहेत, तरी प्रत्येक प्रवासाचा शेवट एखाद्या माणसांपाशीच होतो. आणि म्हणूनच टपालाची खरी कहाणी कागदाची नाही, तिकिटाची नाही, लिफाफ्याचीही नाही, पोस्टाच्या पिशवीचीही नाही, ती कहाणी आहे विश्वासाची. आपण लिहिलेला शब्द कुणाच्या तरी हातात पोहोचेल, आपली आठवण कुणाच्या तरी मनाला स्पर्श करेल, आणि दूर असलेलं कुणीतरी या काही ओळी वाचून क्षणभर आपल्या जवळ येईल या विश्वासाची. मैत्रिणींनो, आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं त्या प्रत्येक पत्राला सलाम, ज्यानं कोणाचं तरी अंतर कमी केलं, त्या प्रत्येक टपाल कर्मचाऱ्याला सलाम, ज्यानं वर्षानुवर्ष माणसांच्या भावना त्यांच्या योग्य पत्त्यावर पोहोचवल्या, आणि त्या प्रत्येक स्त्रीला सलाम, जिनं पत्राच्या काही ओळींत आपलं माहेर

हेर आपली माणसं आणि आपल्या मनाची ओल जपून ठेवली आहे. आणि शेवटी जुन्या पत्रांप्रमाणेच मनातल्या माणसांसाठी काही शब्द ठेवूया. तुम्ही कुठेही असा, कितीही दूर असा, काळ कितीही बदलू देत, नाती जपा, आठवणी जपा, संवाद जपा. कारण तंत्रज्ञान आपल्याला क्षणात जोडू शकतं, पण मनापासून लिहिलेला एक शब्द कधीकधी आयुष्यभर सोबत राहतो. म्हणूनच आजच्या या टपाल दिनी मनाच्या एखाद्या जुन्या कप्प्यात जपलेलं पत्र पुन्हा उघडा. अक्षरं फिकट झाली असतील, कागदाला जुना वास आला असेल, घड्या पडल्या असतील, पण त्या पत्रातला माणूस अजूनही तिथेच असेल. कदाचित आई, कदाचित बाबा, कदाचित भाऊ, कदाचित माहेर, कदाचित बालपण आणि कदाचित आपण स्वतः. मैत्रिणींनो, जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं या जोडणाऱ्या सेवेचा, तिच्या इतिहासाचा आणि तिच्यापासून जपल्या गेलेल्या असंख्य नात्यांचा मनापासून गौरव करूया. कारण पत्र कदाचित कमी झाली असतील, पण मनापासून पोहोचणारे शब्द कधीच कालबाह्य होत नाहीत. मैत्रिणींनो, आत्ताच आपण जागतिक टपाल दिनानिमित्त माहितीयुक्त कार्यक्रम ऐकलात. पत्रातून उमललेली नाती, लेखन आणि निर्मिती सहाय्य लीना पांडे. आता आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथे थांबूया. आजचा वनिता मंडळ कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतीये. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? तुमच्या लहानपणी तुमच्या घराच्या दारात पोस्टमन आला की तुम्ही कधी त्याच्याकडे धावत गेलात का? गेलात ना. खाकी गणवेश, खांद्यावर पत्रांची पिशवी, हातात काही पाकिटं आणि चेहऱ्यावर आपली नेहमीचीच ओळखीची मुद्रा. कुणाचं पत्र आलं आहे का? हा प्रश्न विचारण्याचीही काही गरज नसायची, कारण घरातल्या प्रत्येकाच्या मनात एक आशा असायची, कदाचित आज मुलाचं पत्र येईल, कदाचित लग्न होऊन माहेर सासरी गेलेल्या मुलीचं पत्र येईल, किंवा माहेरी गेलेल्या मुलीचं सुनेचं पत्र येईल, कदाचित नोकरीसाठी शहरात गेलेल्या नवऱ्याचं पत्र येईल, किंवा कदाचित एखाद्या खास व्यक्तीचंही पत्र असेल. पोस्टमनच्या सायकलची ती घंटी वाजली की ऐकली की घरातली सगळी माणसं आपण सावध व्हायचो की नाही, मग खिडकीतून डोकावून पाहायचो, कधी दार उघडून उभे राहायचो, आणि पत्र आलं की हातात घेण्याचीही एक वेगळीच घाई असायची. आणि पत्र नसेल तर चेहऱ्यावर थोडीशी निराशा, आज नाही आलं काही हरकत नाही, उद्या येईल, ही उद्याची आशा किती छान होती ना. हो ना, आज उत्तर मिळालं नाही तर आपण संदेश पाठवतो, फोन करतो, पण त्या काळात पत्राची वाट पाहणं ही सुद्धा एक परीक्षाच होती ना. कधी कधी पत्र यायला आठवडा लागायचा, 15 दिवस, आणि प्रतीक्षेतही एक त्या गोडवा होता. आणि पोस्टमन,

फक्त सरकारी कर्मचारी नव्हता, तो अनेक घरांमधल्या आनंदाचा, काळजीचा, विरहाचा आणि आशेचा दूत होता. कुणाच्या घरी नोकरी लागल्याचं पत्र घेऊन जायचा, तर कुणाच्या घरी दुःखाची बातमी, कुणाच्या हातात मुलाचं पहिलं पत्र द्यायचा, तर कुणाच्या हातातून परदेशातून आलेलं पाकिट. त्याच्या पिशवीत कागद असायचे, पण त्या कागदांवर लिहिलेल्या असायच्या असंख्य माणसांच्या कहाण्या.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो, पत्र म्हटल्यावर आणखी एक काय आठवतं सांगा बरं. प्रेमपत्र. हां, प्रेमात पडलेल्या माणसाला व्यक्त होण्यासाठी शब्दांची किती गरज असते, हो ना. हां, पण समोरासमोर बोलताना जे सांगता येत नाही ते पत्रातून किती सहज सांगता येतं. आणि त्या काळात प्रेम पत्र लिहिणं म्हणजे बाप रे एक मोठं धाडस असायचं. किती वेळा कागद समोर ठेवून बसायचं, काय लिहावं, कसं लिहावं, पहिल्या ओळीत नाव लिहावं की काय करावं, आणि शेवटी आपलं नाव लिहावं की नुसतीच सही करावी, असे कितीतरी प्रश्न असायचे. कधी एकच पत्र 10 वेळा लिहिलं जायचं, एखादा शब्द खोडला जायचा आणि पुन्हा लिहिला जायचा.

आणि मग ते पत्र पाकिटात ठेवताना जी एक धडधड धडधड सुरू व्हायची, पत्र पाठवल्यानंतर मात्र खरी परीक्षा सुरू व्हायची. उत्तर कधी येणार, पत्र मिळालं असेल का, वाचलं असेल का, आवडलं असेल का. आणि उत्तर आलं की त्या एका पाकिटात जणू सगळं जग मिळाल्यासारखं वाटायचं. श्रोते हो, प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठ्या भेटवस्तूंची गरज नव्हती. एखादं फूल, एखादा फोटो आणि चार प्रेमळ ओळी हे अगदी बस असायचं. काळ बदलला, प्रेम व्यक्त करण्याची माध्यमं बदलली. आज इमोजी आहेत, व्हिडिओ कॉल आहेत, क्षणात पोहोचणारे मेसेजेस आहेत, संदेश आहेत. पण एक प्रश्न आहे, आज आपण एकमेकांशी जास्त बोलतो आहोत की एकमेकांना अधिक समजून घेतो आहोत? कदाचित आजही कुणीतरी मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द शोधतही असतील, कुणीतरी जुनं पत्र वाचत असेल, तर कुणीतरी आपल्या कपाटात जपून ठेवलेल्या पत्राला हात लावून भूतकाळात हरवून जात असेल. कारण प्रेमाची भाषा बदलत नाही, ती फक्त व्यक्त करण्याची माध्यमं बदलतात.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गाणं होतं. आणि श्रोतेहो, असं एक पत्र असतं, अनेक आईवडिलांचे डोळे दाराकडे लागलेले असायचं, परदेशी गेलेल्या मुलाचं पत्र. आज विमान प्रवास

सहज शक्य झालं आहे व्हिडिओ कॉल करून आपण जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माणसाला बघू शकतो, बोलू शकतो. पण एक काळ असा होता जेव्हा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी मुलगा परदेशी गेला की आईवडिलांना त्यांचं पत्र येण्याची वाट पाहावी लागायची. मुलगा हजारो मैल दूर असायचा, आईला त्याचा चेहरा पाहता यायचा नाही, वडिलांना त्याच्याशी रोज बोलता यायचं नाही आणि एक दिवस पोस्टमन दारात असं यायचा परदेशातून पत्र येऊन. आई पत्र हातात घ्यायची, पत्ता पुन्हा पुन्हा वाचायची त्याच्यावरचा आणि ते उघडण्याआधीच डोळ्यात पाणी भरलेलं असायचं.

आईच्या मनाला अंतर कळत नाही. तिच्यासाठी मुलगा मुंबईत असो, लंडनमध्ये असो, किंवा अमेरिकेत, किंवा आणखी कुठल्याही देशात, तो तिच्या काळजाचाच एक तुकडा असतो. आणि म्हणूनच ती म्हणते, इथून दृष्ट काढते निमिष एक थांबतो. पत्रांचा हा प्रवास आता खरं तर संपत आला आहे. पत्रांविषयी बोलताना एकच गोष्ट जाणवते की पत्र हे भूतकाळातलं माध्यम असलं

तरी त्यातल्या भावना आजही जिवंत आहेत. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, संवादाची साधनं बदलतात, पण माणसाला माणसाची वाट पाहावीशीच वाटते, त्याची आठवण येतच राहते, त्याच्यासाठी काहीतरी लिहावंसंच वाटतं. ही भावना मात्र कधीच बदलत नाही. श्रोते हो, इथेच थांबूया. तुमच्या आयुष्यात आनंद असू दे, समाधान, माणसांमध्ये प्रेम असू दे, आणि तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी तुम्हाला सुंदर सुंदर शब्द सापडू देत, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द। तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर। अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप। आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार। आणि आता बातम्या विस्तारानं। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली। यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातील पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला। हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे। गेवराई, बीड आणि पाटोदा तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची हे पथक माहिती घेणार आहे। पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राज्यातला दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांच्या व्यतिरिक्त आणखी 18 तालुक्यांमध्ये 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड टूथिंग करण्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला। विविध निकषांमुळे या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये झाला नव्हता। त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं या 18 तालुक्यात दुष्काळ सर्वेक्षण करायचा निर्णय जाहीर केला। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं। सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही असं दिल्ली

पोलिसांच्या सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज वार्ताहरांशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश सध्या या भागात लागू आहेत. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणावरही दिल्ली पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान दिल्लीत आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 यावेळेत दिल्लीत पोहोचणाऱ्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांच्या तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पुद्दुचेरीत थट्टानचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी AINRC पक्षाचे अशोक आनंद विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या ई विनयगम यांचा 8,000 जास्त मतांनी पराभव केला. पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीत रेजीनगर इथं भाजप उमेदवार शंकरराव सरकार आणि आम जनता उन्नयन पक्षाचे गुलाम नबी आझाद यांच्यात लढत सुरू आहे. शंकरराव सरकार सध्या आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्ये भाजप उमेदवार हसीरानी रथ आणि काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यात लढत सुरू असून इथंही भाजप उमेदवार हसीरानी रथ आघाडीवर आहेत. दोन्ही जागांसाठी 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी आहे. तामिळनाडू विधानसभेच्या मधुरांतकम आणि धारापुरम इथल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी TVK पक्षानं दोन्ही मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आघाडीवर असलेले उमेदवार मरगथम कुमार वेल आणि सत्यभामा यांनी यापूर्वी अण्णाद्रमुक पक्षाचा राजीनामा दिला होता आणि निवडणुकीनंतर ते सत्ताधारी TVK सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळेच या पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. तसंच दोन्ही मतदारसंघात अण्णाद्रमुकचे उमेदवार पिछाडीवर आहेत. आसाममध्ये नागाव या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. या लढतीत भाजप उमेदवार देवाशिष शर्मा आघाडीवर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावर विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल. नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली आहे. त्यामुळे 3 ते 18 हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायभिमुख शिक्षण यांच्यातली दूरी कमी झाली. त्यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3रीपर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष JD Vance यांनी केलेल्या वक्तव्यांवर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भारताच्या काही कंपन्यांनी पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन योजना अमेरिकेनं काल रद्द केली. यासंदर्भात उपाध्यक्ष JD Vance बोलत होते. ही वक्तव्य पूर्णपणे अनुचित आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष परिसंस्थेतल्या भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीका परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात केली आहे. स्थलांतरितांच्या

0: कित्येक पिढ्यांचे कष्ट, उद्यमशीलता आणि नवोन्मेषानं अमेरिकेच्या वाढीला आणि समृद्धीला हातभार लावल्याची बाब मंत्रालयानं अधोरेखित केली आहे. पर्म योजना रद्द झाल्यानं यापूर्वी जारी केलेल्या H1B व्हिसा अवैध ठरत नाहीत किंवा या व्हिसाधारकांचा आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत नाही, मात्र ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो, HCL या भारतीय कंपन्यांबरोबर कॉग्निझंट, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या कंपन्यांच्या परम योजनेवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. या कंपन्या अमेरिकन नागरिकांच्या जागी कमी वेतनात काम करणारे परदेशी कामगारांना नोकऱ्या देत असल्याचा आरोप उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी केला. प्रतिभावंत आणि कुशल परदेशी नागरिकांचं स्वागत अमेरिका करत राहील, मात्र H1B व्हिसाचा मूळ उद्देश मागे पडला आहे असंही ते म्हणाले. या कंपन्यांवर त्यांनी केलेल्या आरोपांबाबतचे कोणतेही तपशीलवार निष्कर्ष सरकारनं दिलेले नाहीत. मायक्रोसॉफ्टनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबईत ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. दरम्यान कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ केरळमध्ये भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा गावाजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 7 कामगारांचा मृत्यू आणि 20 अधिक जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि टेम्पो यांच्यात ही धडक झाली. हे सर्वजण कामगार होते. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आघाडीवर. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांबद्दल अमेरिकेनं केलेल्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र शब्दात आक्षेप. आणि भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायल सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात दुष्काळाची चाहूल आणि उपाययोजनांचा आढावा. भटके विमुक्त हक्क आणि प्रमाणपत्र वाटप अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम. मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला गती. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयक सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची चाहूल अधिक तीव्र झाली आहे. पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने देखील संभाव्य पाणी, चारा आणि रोजगार टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना वेग दिला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 तालुके दुष्काळाच्या कक्षेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवा. अनावश्यक अडवणूक किंवा टोलवाटोली सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश बावनकुळे यांनी दिले. बैठकीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महसूल मंत्री बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पतरखेडे येथे जाऊन भेट दिली. कपाशी आणि मका पिकाची पाहणी केली. पीक पेरा, पिकांची परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अन्य अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी ग्वाही त्यांनी दिली. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी पाणी, चारा, वीज, शेती आणि रोजगाराचे काटेकोर नियोजन करा असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ आवश्यक प्रमाणपत्रे थेट उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात आलेला राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाला जळगाव जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विविध शिबिरांमधून 3064 पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर

0: दरम्यान सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. व्यसनापासून दूर राहा आणि निरोगी समाज निर्मितीत सहभागी व्हा असा संदेश या उपक्रमातून युवकांना देण्यात आला. 17 सप्टेंबर पासून सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आढावा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावरती भर देण्यात आला. विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योजकांना चालना देण्यासाठी आणि विद्यमान उद्योजकांना विस्तारासाठी MIDC जागा वीज पाणी आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी आढावा घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उद्योजकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. बऱ्हाणपूर अंकलेश्वर चार पदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील सुमारे 6.5 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 14.59 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे शहरातील वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधांना मात्र यावेळी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सप्टेंबर मध्ये महत्व प्राप्त झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना मतदार यादी तपासण्याचे आणि दावे हरकती दाखल करण्याचे आवाहन केले. नव मतदारांनी देखील आपले नाव आणि मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन करण्यात आले आहे. महिन्याच्या अखेरीस जळगाव विभागाच्या एसटी ताफ्यात 7 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्यात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. या 7 बसेसच्या समावेशानंतर जळगाव विभागातील राजमाता जिजाऊ बसेसची संख्या आता 70 झाली आहे. जळगाव आणि चोपडा आगारात इलेक्ट्रिक बसेसही कार्यरत आहेत. प्रवाशांना सुरक्षित स्वच्छ आणि वेळेवर सेवा देण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जळगावमध्ये भुलाबाई पारंपरिक उत्सवाला यंदा ग्रामीण भागाचाही उत्स्फूर्त साथ मिळाली. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न झाला. महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली. धार्मिक अंधश्रद्धेला लोकसंस्कृती आणि परंपरेतला नव्या पिढीच्या उत्साहाची जोड देणारा हा महोत्सव जळगावकरांसाठी आनंदाचा क्षण ठरला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव.
1: या बरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो नमस्कार. ऐशी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख
1: हायकू आणि झेन तत्वज्ञान. मंडळी, आज आपण हे पाहूया की हायकू या तीनच ओळीच्या कवितेचा झेन तत्वज्ञानाशी काय संबंध आहे आणि हायकू हा आपल्याला समाधी अवस्थेत कसा घेऊन जातो. झेन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. हा चीन आणि जपान देशातील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. सनाच्या 6व्या शतकात त्याचा उदय झाला. संस्कृत ध्यान, पाली झान, जपानी सेन्ना या उच्चारांचे झेनशी साम्य आहे. समाधी, मनन, चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ आहे आणि विश्व व मानवी जीवन यांचं वास्तव रूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे. तर मंडळी, झेन हा शब्द ध्यान शब्दावरून पुढे आला. गौतम बुद्धांनी ध्यान साधनेची रहस्य आपल्या महाकश्यप या शिष्याला शिकवली. बुद्धाला जे कळले ते जाणणे आणि स्वतःच्या मनाची ध्यानचिंतनाद्वारे मुक्तता करून घेणे हे झेनचे ध्येय असते. तर हायकू ही झेनमधून स्फुटलेली एक काव्यशाखा आहे. यातही समाधी अवस्थेत जाणे असते आणि काही तत्वज्ञान जाणून घेणे असते. बाशो या कलाकारामुळे त्याचा काव्यकाळ आहे 1644 ते 1694. हायकू हा काव्यप्रकार रुळला. जपानी हायकू पंडित बाशो म्हणत असे की बोलीभाषा अधिक अर्थपूर्ण करणं हे हायकूचं काम आहे. आता बघा, एक हायकू सांगते त्यांचा. वाहत चालले आहेत काजवे हलके हलके नदीवरून, अत्यंत खोल काळी आहे तिथून. काजव्याचा प्रकाश कशा छोटा आणि मागचा अंधार मोठा असा विरोधाभास आहे. जीवन किती लहानसं आहे ना काजव्यासारखं. नदी खोल आहे, अफाट आहे, काळोखी नदी आहे, ती वाहत चाललेली आहे, काळी आहे, म्हणजे जीवनाची खोली समजण्यासारखी नाही काजव्यांना. काजवे मात्र वरून चाललेले आहेत, त्यांना जीवनाच्या गूढतेची काहीही कल्पना नाही. तर काळाच्या ओघात हे जीवन किती लहानसं आहे, क्षणभंगुरता, म्हणजेच झेन तत्वज्ञान. आता दुसरं हायकू. दवबिंदूंमध्ये संपूर्ण आकाश दिसते, सकाळ झाली. अरे काय हायकूचा अर्थ आहे? दवबिंदू पाहून समाधी लागते, त्यात काय दिसतं? आकाश प्रतिबिंबित होत आहे, म्हणजे सकाळ झाल्यासारखी जागृती होते. जपानी हायकूकरांचे हायकू हे असे होते. पण मराठी हायकूकरांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली बरं का, म्हणजे काही सामाजिक हायकू देखील लिहिलेले आहेत. आता बघा मराठी हायकू. काढून पहा धर्माचे मुखवटे, माणूस एक. आता सामाजिक आहे की नाही? मद्यालयात कोण कोणाला पिते, दारू का तुम्ही, हा देखील सामाजिकच झाला. नदीची हत्या विकासाच्या नावाने बांधाच्या खाली. श्याम खरे यांचे हे 5-7-5 मध्ये लिहिलेले हायकू सामाजिक विषय घेऊन आलेले आहेत. हायकू ही अनुभूतीप्रधान कविता असते. कवी आपल्या शब्दातून जीवनाचा साक्षात्कार मांडत असतो आणि रसिकालाही घडवत असतो. हेमा गोटखिंडीकर अशा एक हायकूकार आहेत. त्यांनी 5-7-5 बंधनमध्येच हायकू लिहिलेत. त्यांचा एक हायकू असा आहे. खडकावर बी कुठे रुजते, मातीत रुजे. कोकिळा गाते आंब्याच्या फांदीतून, कुठे दिसते. एक रवींद्र शेणोलीकर हायकू करत, त्यांचा हायकू असा आहे. धुकं इतकं की क्षितिजावर, सूर्य की चंद्र. विचारांचं काहूर माजलं तर जीवनातलं सत्यही धूसर होतं. नक्की काय करावं ते कळत नाही. हायकूकार साध्या

0: सोप्या नाद्यमय भाषेतून वाचकांसमोर चित्र उभे करतात आणि त्यातून जीवन कळत जातं. मराठी हायकूकारांचं हे असं वैविध्य दिसून येतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात सुधारित पद्धतीने हळद काढणी याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, नगदी मसाला पीक म्हणून हळद पीक ओळखलं जातं. हळद लागवडीमध्ये सगळ्यात अवघड बाब म्हणजे हळदीची काढणी. साधारणपणे जातीपरत्वे हळद काढणीला 7 ते 9 महिने लागतात. त्यात प्रामुख्याने हळव्या जातींना तयार व्हायला लागवडीपासून 6 ते 7 महिने लागतात. निमगरव्या जाती 7 ते 8 महिन्यात तयार होतात, तर गरव्या जाती 8 ते 9 महिन्यात काढणीला तयार होतात. त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा पाला कापू नये. पिकाची पानं वाळणं हे हळद पीक परिपक्वतेचं प्रमुख लक्षण मानलं जातं. जमिनीच्या पोताप्रमाणे माळ रानावरील हलक्या जमिनीत 80 ते 90% पानं, तर मध्यम आणि भारी जमिनीमध्ये 60 ते 70% पानं पिकाचा कालावधी पूर्ण होताना वाळलेली असतात. काढणीआधी 15 ते 30 दिवस पिकाला पाणी देणं बंद करावं. पाणी देणं बंद करताना पहिल्यांदा थोडं थोडं कमी करून नंतर ते पूर्ण बंद करावं. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरायला मदत होते. याचा हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी यायला मदत होते. पिकाला शेवटपर्यंत पाणी देणं सुरूच ठेवल्यास हळकुंडांना नवीन फुटवे येण्याची शक्यता असते. परिणामी उत्पादनात घट होते. पाला वाळल्यानंतर जमिनीच्या वर 1 इंच खोड ठेवून धारधार विळ्याच्या साह्याने पाला कापावा. पाला बांधावर गोळा करून ठेवून शेत 4 ते 5 दिवस चांगलं तापू द्यावं. त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते, त्यामुळे हळदीची काढणी सुलभ होते. लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धत अवलंबावी. सरीवरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी, तर गादीवाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा. हळद काढताना जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलकं पाणी द्यावं, ज्यामुळे हळद काढणी सुलभ होईल. खांदणी करून काढलेले कंद 2 ते 3 दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत, त्यामुळे कंदाला चिकटलेली माती पूर्णपणे निघायला मदत होते. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी कंदाची मोडणी करावी. जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंड, सोरागड्डे आणि कुजलेली सडकी हळकुंड याप्रमाणे कच्च्या मालाची प्रतवारी करावी. प्रतवारीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणतः 15 दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी, म्हणजे हळदीची प्रत आणि दर्जा चांगला राहतो. जातीपरत्वे सर्वसाधारणपणे एकरी 150 ते 200 क्विंटल ओल्या हळदीचं उत्पादन मिळतं, तर प्रक्रिया करून ते 30 ते 40 क्विंटल होतं. मंडळी, पारंपरिक पद्धतीने हळदीची खांदणी करताना या पद्धतीत पूर्णपणे कंद जमिनीतून निघत नाही. यंत्राद्वारे हळद खांदणी करताना यंत्र कंदाच्या खालून कंद वरती उचलत असल्याने केवळ 1 ते 2% कंदच जमिनीमध्ये राहतात. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने जर हळदीची काढणी केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळायला नक्कीच मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात सुधारित पद्धतीने हळद काढणी याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करिता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि रूट कॅनल स्पेशलिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता लहान मुलांमधील दंत समस्या म्हटलं तर कुठल्या कुठल्या समस्या लहान मुलांमध्ये आढळून येत असतात, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: तर लहान मुलांमध्ये म्हटलं तर स्पेसिफिकली सगळ्यात जास्ती जे आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपण ज्याला डेंटल केरीज म्हणतो, म्हणजे दात किडणे, जे दात असे पिवळे होतात आधी, मग ब्राऊन होतात आणि मग ब्लॅक होऊन जातात। तर दातामध्ये कीड लागणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लहान मुलांमध्ये। त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्याला आपण डेंटल लँग्वेजमध्ये म्हणतो क्राउडिंग, म्हणजे तिरपे तारपे दात येणे, त्यानंतर दात कधी कधी खूप पुढे येऊन जातात किंवा खूप असे मागे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतात। आणि या प्रॉब्लेम्सचे कारणं खूप सारे आहेत, पण ह्याचा एक हेरिडेटरी पण कॉम्पोनंट असतो। जेव्हा आपण क्राउडिंग म्हणतो की जर आई वडिलांचे दात थोडे तिरपे तारपे असले तर असं बघण्यात येतं की मुलांचे पण दात तिरपे तारपे किंवा थोडे पुढे येतात। आणि कीड लागण्याचे पण पुष्कळशे कारणं आहेत जे आपण पुढे बोलूयाच।
0: डॉक्टर, आता कारणांकडेच आपण वळणार आहोत तर दोन मुख्य समस्या आपण सांगितल्या, एक म्हणजे क्राउडिंग आणि कीड लागणे ही एक मुख्य समस्या असते। तर सगळ्यात आधी आपण कीड लागण्यामागची कारणं जाणून घेऊया, यामागे काय कारण असतात?
1: तर कीड लागणे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ की हे दात यायच्या आधीपासूनच ही प्रोसेस स्टार्ट होते। आपण लहानपणी जेव्हा बाळांना दूध पाजतो तर पुष्कळदा ब्रेस्ट फीडिंग आपण करतोच पहिल्या 6 महिने ते 1 वर्ष, आणि या केसेसमध्ये खूपदा मुलं जे आहेत ते दूध पिऊन झोपतात, दूध पिता पिता झोपतात, आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट उन्नटला वाढतो। आणि हळूहळू जेव्हा दात येणं चालू होतं तेव्हा पण हीच सवय मुलांना असते, म्हणजे बॉटल घेऊन बाळ झोपतं किंवा जरी ग्लासमधनं पिलं तरी ते मुलं विदाऊट ब्रशिंग किंवा विदाऊट चूळ न भरता ते झोपतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल काउंट वाढतो आणि हे दात आल्या आल्या किडणं चालू होतात।
0: आणि क्राउडिंग मागचं कारण काय असतं?
1: क्राउडिंग म्हणजे बेसिकली पुढे मागे दात, ठीक आहे? आणि काही काही दात आपण जेव्हा पुढे मागे म्हणतो तर काही काही एक दात पुढे दुसरा दात मागे, ह्याचं कारण हे असतं की जॉचा साईज छोटा असतो आणि दातांचा साईज मोठा असतो। ह्याचा एक मेन कॉम्पोनंट म्हणजे हेरिडिटरी, म्हणजे पेरेंट्सचा जर जॉचा साईज एक स्पेसिफिक आहे आणि दातांचा साईज एका पेरेंटचा मोठा आहे तर तेवढा जॉ त्या दातांना अकॉमोडेट करू शकत नाही आणि त्यामुळे हे क्राउडिंग होतं। आणि दुसरं म्हणजे काही हॅबिट्स असतात, फॉर एक्झाम्पल अंगठा चोकणे, ज्याला आपण थंब सकिंग हॅबिट म्हणतो। जर लहान मुलांना अंगठा चोकायची सवय असेल तर त्यांचे दात हळूहळू त्या अंगठा चोकण्याच्या सवयीमुळे पुढे पुढे येत राहतात, समोरचे दात, स्पेसिफिकली वरचे दात। आणि एक हॅबिट आहे ज्याला टंग थ्रस्टिंग आपण म्हणतो, म्हणजे जीभ परत परत समोरच्या दातांना अशी थ्रस्ट करायची, म्हणजे अशी ढकलायची समोरचे दात, अशी काही लहान मुलांना सवय असते आणि त्यामुळे पण वरचे समोरचे दात असे तिरपे तारपे येतात। तर थंब सकिंग आणि टंग थ्रस्टिंग या दोन मेन सवयींमुळे आपल्याला आढळून येतं की खूप मुलांचे असे स्पेसिफिकली वरचे समोरचे दात असे पुढे येऊन जातात।
0: डॉक्टर, एकंदरीतच लहान मुलांमधील मुख्य दोन दंत समस्या आणि त्याची कारणं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली। डॉक्टर दीपिका चंडोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे। धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंडोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.

नमस्कार. नुकतीच 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी केली. गांधीजी हे केवळ एक स्वातंत्र्य सेनानी किंवा अहिंसेचे पुजारीच नव्हते, तर ते एक प्रयोगशील असे वैज्ञानिक देखील होते असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अलीकडे तर आपण त्यांना आद्य पर्यावरण तज्ज्ञ म्हणून म्हणू शकतो. आपला आहार तसेच आपल्या आरोग्याविषयी, व्यायाम, निद्रा यांच्याविषयी ते सतत प्रयोग करीत असत. निसर्गोपचार, जलोपचार आणि मृदा चिकित्सा याद्वारे स्वतःवर लहानसान प्रयोग करत आणि त्यातून प्राप्त झालेले नवनवीन गोष्टी, ज्ञान आपल्या आश्रमातील अनुयायांसमोर तसेच लोकांसमोर मांडत त्यांचे काय फायदे होऊ शकतात ते समजावत, जेणेकरून असे अनुभव फक्त एका व्यक्तीपुरते सीमित न राहता सामूहिक पातळीवर जातील आणि विज्ञानाच्या बाबतीतही तसंच आपल्याला खरं म्हणता येईल. पर्यावरण हा शब्द त्यावेळी रूढ झाला नसल्याने केवळ मानवोपयोगी विज्ञान किंवा प्रयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असे. परंतु आता असं म्हणता येईल की यातील बहुतेक प्रयोग हे पर्यावरणाचेच प्रयोग आहेत. गांधीजींचे अनुयायी आचार्य विनोबा भावे म्हणतात की सामूहिक पुरुषार्थाशिवाय विज्ञानाचा खरा लाभ आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणजेच पर्यावरणाचा सामाजिक लाभ आपल्याला मिळणार नाही. व्यक्तिगत पुरुषार्थासाठी विज्ञानाची गरज नाही, तर सामूहिक पुरुषार्थासाठीच विज्ञानाची, नवनव्या अवजारांची, जगणं सुकर करणाऱ्या कमीत कमी यंत्रांची गरज आपल्याला आहे आणि म्हणूनच हे सामूहिक चिंतन व सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, जे पर्यावरणाच्या बाबतीत अगदी खरं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत तर सतत चिंतन आणि सामूहिक चर्चा होणं आवश्यकच आहे. ही सामूहिक चर्चा अगदी मोजक्या मित्रमंडळीतून स्थानिक पातळी पुढे सामुदायिक, म्हणजे राज्य, राष्ट्र ते वैश्विक पातळीपर्यंत गेली पाहिजे. याचं कारण म्हणजे हा प्रश्न शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा म्हणून आज आपल्यासमोर उभा ठाकला आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन्स अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची तसेच प्रत्येक राष्ट्राची, तेथील सरकारची या सगळ्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी व्यक्तिगत साधना करीत, पण आजच्या विज्ञान युगात सामूहिक साधना म्हणजेच खऱ्या अर्थाने परस्पर सामंजस्य वाढवून वैश्विक समाधानाचा तोडगा आपल्याला या पर्यावरणासाठी काढावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हा सर्वोदयाकडे घेऊन जाणार आहे. पर्यावरण ही काही फक्त शाळा, महाविद्यालय किंवा प्रयोगशाळेत अभ्यासाची तसेच केवळ तज्ज्ञ मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची व इशारे देण्याची बाब राहिलेली नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आलेली आहे. तसं झालं तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो मैलाचा दगड ठरू शकेल. थोडक्यात काय तर पर्यावरणाचे ठेवूया भान, तेव्हाच बनेल देश महान. आता हे कसं साध्य होणार हे पुढील भागात पाहूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात.
1: परिसर

सीमा दामले यांनी गायलेला राग बिंबला श्रोते हो आत्ता पण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ सुरेश संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केली. यावेळी शेतकरी विलास देवीदास शिंदे यांच्या शेतातल्या पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे केंद्रीय पथक आज आणि उद्या बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. गेवराई बीड आणि पाटोदा तालुक्यांमधल्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेती आणि पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेतील. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या पथकाची बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा आदेश शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादी समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून EKYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन EKYC प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचं होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल.
1: नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली होती. देशात वर्षानुवर्ष सुरू असलेली 10+2 अशी शालेय शिक्षण व्यवस्था या नव्या धोरणामुळे 5+3+3+4 अशी झाली. यामुळे 3 ते 18 वर्ष हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा अतिशय महत्वाचा काळ पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेच्या परिघात आला. या धोरणात विद्यार्थ्यांची मातृभाषा ही किमान 5वीपर्यंत त्याची मुख्य शैक्षणिक भाषाही झाली. नवीन शैक्षणिक धोरणामुळे कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसायाभिमुख शिक्षण यांच्यातली दरी दूर झाली. यानंतर 2021 निपुण भारत योजनेमुळे 3री पर्यंत मूलभूत शिक्षण आणि अंक ओळख अधिक सोपी झाली. तसंच विद्याप्रवेश योजनेद्वारे

0: ही योजना देशभरातल्या जवळपास 9 लाख शाळांमधल्या 4 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. नव्या शैक्षणिक धोरणामुळे 1968 नंतर पहिल्यांदाच देशातल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाले.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज रात्री 8 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह 10 सदस्यांचा समावेश असेल. दिल्ली जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जंतर मंतरवर निदर्शनं किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किमान 10 दिवस आधी परवानगीचा अर्ज सादर करणं आवश्यक असतं. सीजेपीला यापूर्वीही जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यांनी मार्गदर्शक तत्व आणि हमीपत्राचं पालन केलं नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली नाही, असं दिल्लीच्या पोलीस सह आयुक्त नुपूर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. कायद्याचं उल्लंघन करणारा कुणीही असो, दिल्ली पोलीस त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आज दुपारी 2 वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून दिल्लीच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सुटणाऱ्या दोन्ही तेजस राजधानी एक्सप्रेस रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी सुटतील. वांद्रे टर्मिनसहून सुटणारी युवा एक्सप्रेस रद्द केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्य प्रशिक्षिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवीनेथम नवीपिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. $12,00,000 इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली इथल्या शासकीय धान्य गोदामातून 5 लाखांच्या तांदळाची चोरी झाली आहे. या गोदामात काम करणाऱ्या मजुरांनीच ही चोरी केली असून पोलिसांनी 9 मजूर आणि 2 राईस मिल मालक यांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी बोलेरो वाहनासह तांदूळ हस्तगत केला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातला आरोपी बशीर शेख याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यानच्या विमानातून प्रवास करणाऱ्या अन्य 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज रांची इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरच्या शतकाने महत्वाची भूमिका बजावली होती. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या 5 जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमाराला हलका ते मध्यम पाऊस पडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज वातावरण उष्ण आणि दमट राहील. तसंच दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय.

0: पीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना गौरवणार. आणि भारतीय वंशाच्या नवीन एथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आमची पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

श्रोतेओ नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय पथकाच्या राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू आहे. राज्यातला दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड टूथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला.

0: मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुरळक भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्याही या पाच जिल्ह्यांमध्ये असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या 10 ऑक्टोबरच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं न्यायालयानं सांगितलं. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नेवेनेथेन नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबल समितीने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तामिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी हॉवर्ड विद्यापीठातून कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसभर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:40 झालेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आजच्या गीतसंध्यामध्ये ऐका मराठी चित्रपट गीतं.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं अरे संसार संसार या चित्रपटातलं. श्रोतेहो, ही गीतरचना होती विठ्ठल वाघ यांची आणि या गीताला संगीत होतं अनिल अरुण यांचं. आता ऐकूया नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शांता शेळके यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली अनिल अरुण यांनी. गीतसंध्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातलं गाणं. हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं आम्ही जातो अबूच्या गावा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली सुधीर फडके यांनी.

आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि हे गीत होतं मुंबईचा जावई या चित्रपटातलं. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं सोंगाडा या चित्रपटातलं हे गीत होतं दादा कोंडके यांचं, आणि या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता थोड्याच वेळात म्हणजे 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी उत्कर्ष, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: युवा मित्र मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत एक विशेष रूपक जागर जलतरण साक्षरतेचा, ज्यात सहभाग आहे अभय देशमुख, किशोर राऊत, अजय दाभाडे, राजेश भोसले, नितीन घोरपडे आणि जॉय थॉमस यांचा. जल जीवन आहे, पण ते कोणाच्या मृत्यूचं कारण ठरू नये यासाठी पाण्यात पोहता येणं, जलस्रोताबद्दल सर्व माहिती असणं आवश्यक असतं. आपल्या आजूबाजूला आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाण्यात बुडून होणारे अपघात ऐकले की खूप हळहळ वाटते. त्यामुळे पोहणे किंवा जलतरण हे फक्त एक कौशल्य नसून ते एक जीवन कौशल्य आहे, त्यामुळे सर्वांनाच ते आलं पाहिजे. त्यासोबत पोहण्यासाठी काही नियम काही अटी देखील असतात. आजच्या युववाणी कार्यक्रमात आपण जलतरणाची शास्त्रशुद्ध माहिती अनेक तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत श्री अभय देशमुख, सिद्धार्थ जलतरण तलाव महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर इथले व्यवस्थापक. तर चला ऐकूयात ते काय म्हणतायत ते.
1: जिथे स्विमिंग पूल आहेत तिथे लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, यांच्या सहाय्याने यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मी पालक आणि तरुणांना हा संदेश देईल की कुठेही समुद्र असेल, तलाव असेल, इथे तुम्हाला स्विमिंग जाण्याच्या पूर्वी तुम्ही योग्य प्रशिक्षकाकडे त्यांचं मार्गदर्शन घेऊन परिपूर्ण स्विमिंग शिकलं.

0: पाहिजे आणि मगच तुम्ही दुसरीकडे स्विमिंगला गेलं पाहिजे. जर पाण्यात कुणी एखादा व्यक्ती बुडत असेल, आपण जर स्विमिंग पूल जर घेतला तर स्विमिंग पूलमध्ये लाईफ गार्ड असतात, कोचेस असतात, त्या सर्व लोकांना त्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली असते की बुडणाऱ्या व्यक्तीला कसं काढायचं आहे. बहुतांश वेळा आपण ज्यावेळेस बुडणाऱ्याला वाचवायला जातो त्यावेळी तो बुडणारा व्यक्ती आपल्याला घट्ट पकडूनही घेतो, म्हणजे एका वेळेस दोन लोकही जाऊ शकतात. तर ती कला, ते टेक्निक त्या लाईफ गार्डमध्ये पाहिजे की त्याला बाहेर कसं काढायचं आहे. अनेक वेळा असंही घडतं की एखादी व्यक्ती ही पाण्यामध्ये बुडलेली असते, त्यावेळेस त्याला बाहेर काढून त्याच्यावर फर्स्ट एड कसं करायचं हे नॉलेज त्या लाईफ गार्डला पाहिजे. मी एवढंच सांगेल तरुणांना की परिपूर्ण स्विमिंग आल्याशिवाय नदी असेल, तलाव असेल, समुद्र असेल, अशा ठिकाणी त्यांनी जाऊ नये. किंवा बडी स्विमिंग जे आहे, म्हणजे सोबत कुणीतरी असणं, अशा वेळी आवश्यक आहे.
1: पाण्याची खोली, अचानक बदलणारा प्रवाह, भोवरे, गाळ किंवा थकवा, यापैकी कोणतीही गोष्ट स्विमिंग करताना धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच पाण्याबाबतचा अति आत्मविश्वास टाळणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आहेत ओपन वॉटर स्विमर किशोर राऊत.
2: मी ओपन वॉटर स्विमर, विविध ओपन वॉटर स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. त्यामध्ये थायलंड येथील इंटरनॅशनल स्विमिंग स्पर्धा सुद्धा मी पार केलेली आहे. तर माझा तरुणांना हा संदेश आहे की कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी नवीन ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नये किंवा कुठेही ओपन वॉटरला जाणे अगोदर त्यांची पूर्णतः तयारी करूनच जावे. माझे असे मत आहे की जल हे जीवन आहे आणि ते मृत्यूस कारणीभूत ठरू नये हे लक्षात सर्वांच्या यायला हवे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही पाण्याशी खेळायला हवे किंवा मग स्विमिंगची आवड आहे म्हणून तुम्ही नवीन ठिकाणी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणं हे चुकीचं ठरेल. त्यामुळे योग्य प्रशिक्षण घेऊनच तुम्ही स्विमिंग कॉम्पिटिशन करू शकता किंवा स्विमिंग पूलच्या कॉम्पिटिशन वेगळ्या आणि ओपन वॉटरच्या कॉम्पिटिशन वेगळ्या. त्यासाठी तुम्हाला ओपन वॉटरचा 100% अनुभव पाहिजेतच आणि तो असा नाही की 8 दिवस तुम्ही ओपन वॉटरमध्ये पोहलात मला आलात असं नाही. स्टॅमिना वाढवणे ही खूप गरजेचे आहे. त्यामुळे स्टॅमिना वाढवून तुम्ही ओपन वॉटर कॉम्पिटिशन केले तर ते खूप फायद्याचे ठरेल. आजच्या तरुणाईला असे वाटते की मी स्विमिंग पूलला 2 महिने केले, 3 महिने केले आणि ते ओपन वॉटरला जेव्हा जातात तेव्हा लाठांचा त्यांचा कधीही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे प्रशिक्षण घेऊनच तुम्ही ओपन वॉटरला जाण्याची तयारी ठेवावी आणि ओपन वॉटरला जात असताना योग्य प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेऊनच त्यांनी पाण्यामध्ये उतरावे. मी महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच समुद्रांमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये मुंबईच्या समुद्रात गेटवे ऑफ इंडियाला माझे 10-20-30 किलोमीटरमध्ये नेहमीच प्रशिक्षण घेऊन, योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मी पाण्यामध्ये उतरल्यावरच त्या ठिकाणी मी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. त्यानंतर मालवण या ठिकाणी, परत कर्नाटक, विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या समुद्रांमध्ये माझी कॉम्पिटिशन झाली. त्याचबरोबर हा अनुभव सोबत घेऊन मी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चांगल्या प्रकारे यश संपादन केले की ज्या ठिकाणी विविध मोठ्या देशातले चांगले खेळाडू आलेले होते त्या ठिकाणी सुद्धा मी चांगली कामगिरी केलेली आहे. तर मी एवढंच म्हणेल आजच्या तरुणाईला, पालकवर्गांना, की तुम्ही योग्य प्रशिक्षण घेऊनच आपल्या पाल्यांना स्विमिंगमध्ये उतरवावे.
1: एखादी व्यक्ती पुढत असताना ती आपल्याला नेहमी मदतीसाठी ओरडताना दिसेलच असं नसतं. म्हणूनच बुडण्याचे चिन्ह ओळखणं, योग्य वेळी योग्य मदत मिळवून देणं अतिशय महत्वाचं असतं. आपण नेमकं कुठल्या ठिकाणी व्हॅकेशनसाठी जातो आहे, कुठल्या पाण्याच्या स्त्रोताजवळ उतरतो आहे, या गोष्टींबद्दलची माहिती खूप महत्वाची असते. अशा वेळी आपण नेमकं काय करायला हवं त्याबद्दल जाणून घेऊयात जलतरण प्रशिक्षक अजय दाभाडे यांच्याकडून.
3: सर्वप्रथम मी या निमित्ताने सर्व पालकांना की जे मुलं नदीच्या, तलावाच्या, विहिरीच्या, शेततळ्याच्या, समुद्राच्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात, एक आनंदापोटी हुशीपोटी त्या ठिकाणी जातात, परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत आणि विचार हा केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट सावधगिरीने आपण करतो. तर जी गोष्ट धोकादायक आहे, जिथे काहीतरी भय आहे, अशा ठिकाणी जाताना आपण विचार का करत नाही किंवा अवेअर का होत नाही. पालक असू द्यात किंवा तरुण असू द्यात, तरुणी असू द्यात, यांनी हा यायचा जमाना आहे. 21व शतक चाललंय, आपण कुठे चाललोय, आणि जर आपण मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन जर आपण बुडत असू किंवा काही दुर्घटना होत असेल तर हे फार शोकजनक आहे. कारण मला असं वाटतं की आजच्या तरुणामध्ये जी सजग

0: सजगता आहे, जी धैर्यता आहे, ही कुठेच बघायला मिळणार नाही. मग अशा तरुणांचा दुर्दैवी अंत अशा ठिकाणी व्हावा की जिथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, जसं की आपण लाईफ गार्ड्स असतील, कोचेस असतील, या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, गायडन्स घेतलं पाहिजे, प्रिपेअर होऊन आपण गेलं पाहिजे. मला तरी या निमित्ताने सांगायला आवडेल की आम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण करतो त्या ठिकाणी बहुतांशी तरुण आधी पोहण्यासाठी येतात, स्विमिंग शिकतात, नंतर प्लॅन करतात की आपण या ठिकाणी जाऊयात, या ठिकाणी जाऊयात, इतकी सजगता आहे. तर आपण गाफील राहता कामा नये, त्यासाठी प्रथम खबरदारी ही पालकांनी घेतली पाहिजे की आपली मुलं कुठल्या ठिकाणी जात आहेत, कशासाठी जात आहेत, काय करतायत, हा अत्यंत महत्त्वाचा विषय. दुसरी गोष्ट, तरुण स्वतः सजग आहेत, फार प्रिपेअर आहेत, तर त्यांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या अमूल्य जीवनाचा विचार केला पाहिजे आणि कुठलीही दुर्घटना न घडावी यासाठी आपण किती सेफली सेफ झोनमध्ये राहून आपला आनंद घेतला पाहिजे. मग तो नदीत असू द्या, तलावात असू द्या, विहिरीत असू द्या, समुद्रात असू द्या. नुकताच ज्या गत काळात आपल्या महाराष्ट्रात दुर्घटना घडल्या ह्या अतिशय दुःखजनक आहेत, परंतु मी यातून संदेश हाच देईल पालकांना आणि तरुणाईला की आपण सजग सावध होऊन कुठल्या तरी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपण जाण्याचं टाळावं, हे सर्वोत्तम असेल.
1: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षी 2.5 लाख लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होतो. त्यापैकी सर्वसाधारण 80,000 लोक ही 1 ते 14 या वयोगटातील असतात. भारतात रोज जवळपास 38,000 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू होतो आणि 5 ते 14 या वयोगटातील मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. जगभरात पाण्यात बुडून होणारे मृत्यू पाहता युनायटेड नेशनने 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेंशन डे म्हणून जाहीर केला आहे. या अपघातांकडे लक्ष वेधणं आणि जास्तीत जास्त लोकांना जलतरण साक्षर करणं हा ह्यामागचा हेतू आहे. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की कोणी पाण्यात पडलं की आवाज होतो, पाणी उसळतं, पण ह्यापैकी असं काहीच होत नाही. एखादं लहान मूल किंवा तरुण घसरून पाण्यात तलावात पडला तर त्याचा काहीही आवाज होत नाही. 25 वर्षांखालच्या लोकांच्या मृत्यूंसाठी कारण ठरणाऱ्या 10 मुख्य गोष्टींपैकी बुडून मृत्यू हे एक कारण आहे. ह्याबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजेश भोसले, जे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत.
2: माझं नाव राजेश चिंतामणराव भोसले, मी राष्ट्रीय जलतरणपटू आहे. सध्या मी जिल्हा परिषद प्रशाला आंबेलो या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी जलतरण साक्षरतेवर काम करतो आणि या जलतरण साक्षरतेचं माझं प्रेरणास्थान ग्रेट विचारवंत प्लेटो यांनी 2400 वर्षापूर्वी सांगितले की द पर्सन हु डज नॉट नो स्विमिंग इज अनएज्युकेटेड. ज्या व्यक्तीला पोहता येत नाही ती व्यक्ती अशिक्षित आहे. आणि या जगामध्ये आपण 85-100% साक्षरता या गोष्टी करतो आणि आजच्या या अतिशय जीवन कौशल्याला आपण, जीवन कौशल्य लाईफ स्किल आहे, त्याला आपण विसरलोय. त्यामुळेच आपण ज्या घटना बघतोय दररोज, आज WHO जागतिक आरोग्य संघटना सांगते की दररोज 650 लोक पाण्यात बुडून वारतात. वर्षाकाठी याचा 2.5 ते 3 लाख लोक पाण्यात बुडून वारतात. हा WHO आणि UN आकडा आहे. आणि या गंभीर विषयावर UN आणि WHO सांगितले की 25 जुलै हा दिवस वर्ल्ड ड्राउनिंग प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला पाहिजे, जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस. जेव्हा केव्हा असे प्रसंग होतात तर त्या कुटुंबाला जाऊन जेव्हा भेटण्याचा मला योग येतो तेव्हा हे लक्षात आले की त्या विद्यार्थ्यांना पोहता येत होतं पण ते शिकले विहिरीमध्ये, शिकले त्या तळ्यामध्ये आणि पोहायला गेले समुद्राच्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी विहीर आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही किंवा स्विमिंग पूल आणि समुद्राचा कुठेच मुकाबला होत नाही. आणि अशा डिफरंट सिच्युएशनमध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला विद्यार्थी कुठे जातोय, आपला मुलगा कुठे जातोय आणि त्याला माहिती मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे. जर तो अशा ठिकाणी जात असेल तर त्याला त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. माहिती हे पहिलं सूत्र आहे जे तुमचा जीव वाचवू शकते. राष्ट्रीय जलतरण मिशन भारत या मिशनमध्ये आम्ही ठरवलंय की पूलवर जाणं शक्य नाही, आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याकडे तेवढ्या स्विमिंग पूलची व्यवस्था नाही. म्हणून मग या सगळ्या ज्या काही घटना होतात ड्राउनिंगच्या, याच्यामध्ये पहिली गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा माझ्याकडे 10,000 घटनांचं संकलन आहे तर त्यामध्ये कॉज दिला गेलं पोहता येत नव्हतं म्हणून तो बुडून वारला. खरं तर हे एक कारण नाहीये, मला असं वाटतं की सर्वप्रथम त्याला माहिती नाही की आपण कोणत्या जलस्रोतामध्ये जातोय. म्हणून आम्ही त्याला माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण आणि प्रशिक्षण 5व्या टप्प्यामध्ये याला प्रशिक्षणात ठेवलेलं आहे. तर आम्ही सर्वप्रथम या सर्व मुलांना माहिती देतो. जलस्रोतांची माहितीच विद्यार्थ्यांना नाही आहे, विद्यार्थ्यांना नाही आहे, पालकांना नाही आहे. 25 प्रकारची जलस्रोत आहेत, आड, विहीर, बारव, नदी, नाला, बंधारा, चारी, कालवा,

0: पाट, धबधबा, खाडी, समुद्र, बंधाऱ्यांमध्ये किमान 24 प्रकारचे बंधारे आहेत, धबधब्यांमध्ये किमान 12 प्रकारचे धबधबे आहेत. यांच्या लांबी, रुंदी, खोली विषयी नाही आहे, पालकांनाच कल्पना नाही. मग ही कल्पना येण्यासाठी, पालकांपर्यंत ही गोष्ट पोहोचण्यासाठी जामी ही साक्षरता सुरू केली आहे. आणि साक्षरतेचा इम्पॅक्ट हा वर्गात सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तो चांगल्या प्रकारे त्या चित्रांच्या माध्यमातून समजतोय आणि मग मुलं त्यावर चांगली रिॲक्ट करतात. खरं तर जर तुम्ही पाण्यात बुडत असाल तर खूप कमी चान्सेस आहे जर तुम्हाला पोहता येत नसेल तर वाचण्याचे. कारण की जमिनीवर आणि पाण्यामध्ये, पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तर साधारण 240 पट अधिक परिश्रम तुम्हाला त्याचा दाब सहन करावा लागतो. पाण्यामध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं इतकं सोपं नाही जर तुम्ही त्या टेक्निक तुम्हाला अवेलेबल नसतील तर, तुम्ही ज्या शिकून घेतल्या नसतील तर. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि शिकण्यासाठी सर्वोत्तम उपाय असेल तर तो म्हणजे जलतरण तलाव. खरं तर पोहणे सोपे आणि वाचवणे अवघड हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. मी जरी राष्ट्रीय स्तरावर पोहलो असेल, मी जरी सर्व खाड्या आणि समुद्र पोहलो असेल, तरी सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती बुडत असेल तर मला काही सेफ्टी मेजर्स लक्षात घेतली पाहिजे. त्या ठिकाणचं वातावरण मला स्वतःच सुरक्षा पहिले मी कन्फर्म केली पाहिजे की मी सुरक्षित आहे का. जर मी सुरक्षित असेल तरच मी त्याला वाचवू शकेल. कारण की पाण्यामध्ये वाचवणं हे अतिशय अवघड आहे जर तुम्ही त्याची ट्रेनिंग घेतलेली नसेल तर. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर पहिले फुल्ली तुम्ही प्रशिक्षित तर असलंच पाहिजे आणि दररोज तुम्ही प्रॅक्टिसमध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. मी तरुणांनी पालकांना एक संदेश देईल, खरं तर अतिशय सुंदर आणि छान संकल्पना आहे की तुम्ही पोहायला तुम्हाला आवडतं किंवा पोहण्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप चांगला रेस्पेक्ट आहे, पण जसं जल हे जीवन आहे ते मृत्यूचं कारण ठरू नये म्हणून तुम्हाला पाण्याबद्दल सगळी माहिती घेतली पाहिजे. आणि पाण्याबद्दल जर माहिती नसेल तर मात्र तुम्हाला 100% धोका होऊ शकतो. आणि पाण्याबद्दल माहिती घेणं खूप सोपं आहे, खूप तुम्ही लहानपणापासूनच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. तुम्ही 0 मिनिटात जाऊन पोहणं शिकू शकत नाही, कोणाला पोहताना बघून तुम्ही पोहणं शिकू शकत नाही. कारण की त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही, त्याच्या हात मारले लक्षात येते पण तुम्ही त्या आंतरक्रिया तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा तुमचं बुडण्याचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे प्रशिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि पालकांना मला असं वाटतं की आपल्या पाल्याचा एखादा वाढदिवस तुम्ही साजरा नाही केलंच चालेल, पण एक वाढदिवसाचा पूर्ण खर्च जर तुम्ही प्रशिक्षणासाठी दिलात तर तुम्ही आयुष्यभरासाठी चांगलं स्किल शिकू शकता. जल हे जीवनासाठी गरजेचं आहे, तसं जलतरण हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आपला जिल्हा हा भारतातील नव्हे जगातील पहिला 100% जलतरण साक्षर करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प घेऊयात. आणि खरं तर ही एकाची जबाबदारी नाही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. पालकांनी जर त्याविषयी जागृती निर्माण करून घेतली तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपला जिल्हा हा पूर्ण भारताला नेतृत्व करू शकेल आणि 100% जलतरण साक्षर होईल.
1: बुडून मृत्यूचा जगात सर्वाधिक धोका आहे तो 1 ते 4 या वयोगटातल्या बाळांना. भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 2023 या अपघातांवरचा द स्ट्रॅटेजिक ऑफ फ्रेमवर्क फॉर ड्राउनिंग प्रिव्हेंशन इन इंडिया हा एक रिपोर्ट प्रकाशित केला. त्याबरोबरच भारतातल्या शाळांमध्ये पोहणं शिकवणं अनिवार्य नाही आहे असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. आपल्यासोबत आहेत श्री नितीन घोरपडे, जे मराठवाड्याचे पहिले आयन मॅन आहेत. जलसुरक्षेविषयी आणि जलतरण साक्षरतेविषयी ते आपल्याला काय सांगतायत ते आपण ऐकूयात.
2: नमस्कार, मी नितीन घोरपडे. काही दिवसांपूर्वी आपले विद्यार्थी 8 विद्यार्थी समुद्रकिनारी खेळायला बागडायला गेले, आनंद मनवायला गेले आणि एक दुःखद घटना घडली. त्याबद्दल बोलण्यासाठी पुढचा 1 मिनिट तुमचा घेणार आहे. आयुष्यात आपण मुलांना शिक्षणावर, वेगवेगळ्या कोचिंग लावण्यावर खूप भर देतो, त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, त्यांच्या राहणीमानावर, कपड्यांवर, बुटांवर, सगळ्याच गोष्टींवर, त्यांच्या दिसण्यावर, कॉस्मेटिक्सपासून सगळ्या. परंतु लाईफ सेव्हिंग जी गोष्ट आहे, मी सेकंड इनिंगमधला व्यक्ती आहे तर मी लहानपणापासून माझ्या आजी आजोबा आई वडिलांकडून ऐकत आलं की तुम्हाला सायकल चालवणं, तुम्हाला धावणं आणि तुम्हाला पोहणं हे आलंच पाहिजे. तर ही गोष्ट आज एवढ्या वर्षांनी परत आपल्या समोर येते की आपल्या अपत्यांचं स्वसंरक्षणासाठी, सेल्फ डिफेन्ससाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे ती स्विमिंग, स्विमिंग हे त्यांना आलंच पाहिजे. आणि यासाठी काय, तर आपल्याला कुठे जाऊन त्यांना जमा नाही करायचे, तर आपल्याला त्यांच्या सोबत जायचे, आपल्यालाही पोहता आलं पाहिजे. आपण पती पत्नी आणि आपलं अपत्य ह्या तिघांनी स्विमिंग क्लासेस लावले पाहिजे, स्विमिंग शास्त्रोक्त पद्धतीने शिकलं पाहिजे. आणि जर वेळ असेलच तर पालकांनी आपण इतरांचा जीव कसा वाचवायचा ह्याचंही ट्रेनिंग घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे की आप

0: आपल्या वेळेनुसार या गोष्टीला आज आयुष्यात प्राधान्य दिलं पाहिजे. व्यायाम करणं महत्त्वाचं आहेच, पण तो व्यायाम शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे महत्त्वाचं आहे. फक्तच काहीतरी भोपळा बांधला, थर्माकोल बांधलं आणि पाण्यात उतरून मी कुणाच्या तरी माझ्या मोठ्या दादाच्या किंवा सिनियर व्यक्तीचा ऐकून काहीतरी करतोय, उड्या मारतोय, हे पोहणं नव्हे. पोहणं म्हणजे मला प्रॅक्टिकली शास्त्रोक्त पद्धतीने या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यापर्यंत व्यवस्थित शांततेत श्वास घेत घेत कसं जाता येईल याचं एक प्रॉपर ट्रेनिंग असतं. माझी सर्व पालकांना, पाल्यांना, सर्वांना विनंती आहे, शाळांना विनंती आहे, इन्स्टिट्यूशनल जेवढे काम करतात मोठे मोठे ऑर्गनायझेशन, सर्वांना विनंती आहे की त्यांनी मॅन्डेटरी करावा. आणि मी ॲज अ म्हणतो ना रिस्पॉन्सिबल पॅरेंट आणि एक रिस्पॉन्सिबल स्पोर्ट्स पर्सन म्हणून सगळ्यांना अवेअर करतोय, सगळ्यांना एक सूचना करतोय म्हणलं तरी चाललं एक पालकाच्या भूमिकेत की आपल्या अपत्यांना स्विमिंग येणं महत्त्वाचं आहे. ती समर ॲक्टिव्हिटी नाही आहे, ती एक लाईफ सेव्हिंग ऍक्टिव्हिटी आहे. नॉट फॉर सेल्फ, इट्स फॉर सोसायटी.
1: पाण्यात पडल्यानंतर अगदी काही मिनिटात मृत्यू होऊ शकतो.

0: युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार तसंच 6:05 इंग्रजीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

प्यार झुकता नहीं या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती एस एच बिहारी यांची, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र।
3: श्रोते हो, आता 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत।

आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या शनिवार अर्थात 10 ऑक्टोबर 2024 पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये ट्रायकोडर्मा एक जैविक बुरशीनाशक याविषयी. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी डॉक्टर दीपिका चंढोक यांची मुलाखत. 6:50 परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन याविषयी अपरूप अडावतकर यांनी दिलेली माहिती. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा. 8:40 राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त कार्यक्रम पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक. लेखक बळीराम वाघ. सहभाग नयन पवार, अनिल नरवडे, स्मिता नामदे, वैजयंती नांदगावकर आणि अनुप्रिता भाले यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे यांचं. सादरकर्ते नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपटगीतं. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर प्रमोद शाक्य, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद पण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रेखा देशपांडे यांचं गायन राग बैरागी. 11:05 ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12:00 पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी कृषी उपसंचालक नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत. तसंच बोल कायद्याचे या मालिकेचा भाग 4 ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी आणि वरदा हसबनीस यांचं. सादरकर्ते तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती. 1:05 गीत बहार. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तर 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धरणीवीर राघवन यांचं गायन राग आरंभी आणि हेमवती आपण ऐकू शकता.

श्रोतेहो, उद्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी या कार्यक्रमात व्यायाम आणि समतोल आहार याविषयी विश्वनाथ बकाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहारमध्ये मराठी चित्रपटातली गाणी. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं. आणि त्यानंतर ऐकाल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 ऐकाल गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृत पत्रिका. 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आचार्यजी उपाध्याय यांचं कर्नाटक शैलीतलं गायन आपण ऐकाल. श्रोतेहो, हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सगळी बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. तर ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविधरंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकारी यांनी गायलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकलात. श्रोते हो, ही रचना होती ग. दि. माडगुळकर यांची.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
5: तुमचा सायबर रक्षक.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक साई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवे नेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमणी शिवारात पाहणी केल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातल्या शिवारात भेट देऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात पथकाने तूर कापूर ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या टाकळी खंडेश्वरी चिंचोली काळदात या ठिकाणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमरावती विभागातल्या पाचही जिल्ह्यांमधल्या दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तर वाशिम तालुक्यातल्या सुपखेला मंगरुळपीर तालुक्यातल्या स्वासिन आणि कोठारी मनोरा तालुक्यातल्या कुपटा तसंच कारंजा तालुक्यातल्या काळी कारंजा पानविहीर इथं प्रत्यक्ष शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून ई केवायसी अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या

तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्जमाफीसाठीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्याने तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकंदर 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उद्या पहाटे 4 ते दुपारी 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निझामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कळवलं आहे. काँक्रोच जनता पार्टी आणि इतर विरोधी पक्षांच्या उद्याच्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं. यावर हे संबंधित यंत्रणा पर्यंत पोहोचवू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचं उत्पन्न वाढ होण्याची शक्यता, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला, त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या

0: सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी आज ही घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्यासह दुबई ते तेल अवीव दरम्यान विमानातून प्रवास करणाऱ्या इतर 5 जणांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्याच्या दिशेनं पोलीस तपास करत आहेत. सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय कौशल्य विभागामार्फत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. त्याअंतर्गत सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 21 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. आतापर्यंत महाराष्ट्रातून 3,878 स्पर्धकांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आदिवासी बहुल भागांमध्ये बालकांचं कुपोषण आणि प्रतिबंध करण्याजोग्या आजारांच्या उद्रेकासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं या 3 राज्यांसह केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुपोषण आणि प्रशासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे आदिवासी मुलांचे होत असलेले मृत्यू ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाने नोंदवलं. वाहन सारथी, ईडीएआर आणि विमा माहिती ब्युरो यांचे डेटाबेस 4 आठवड्यांच्या आत एकमेकांशी जोडावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. वाहन अपघात विम्याची दाव्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करणं तसंच अपघात, वाहन आणि विम्याचे दस्तावेज एकमेकांशी सामायिक करण्याच्या उद्देशानं हा आदेश न्यायालयानं दिला आहे. लातूर इथं एका खासगी शाळेच्या संस्थापकानं अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना सुरक्षेची हमी दिली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 54 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वसईमध्ये केलेल्या कारवाईत सुमारे 22 लाख तर नालासोपारा इथे 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचं खंडणी विरोधी पथकाच्या राहुल राख यांनी सांगितलं. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय पथकाचा राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा सुरू. दुष्काळ जाहीर न झालेल्या 36 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करायचा राज्य सरकारचा निर्णय. सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकही पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. यंदाच्या विष्णुदास भावे गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांची निवड. आणि भारतीय वंशाच्या नवेनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:12 झालेत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
2: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
3: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
4: बस हेच विचारा, वाय?
5: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
2: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
6: तुमचा सायबर रक्षक.
7: जीवन में हमें रक्षा करना आना चाहिए. रक्षा अपने आत्मविश्वास की, रक्षा अपने समाज की, रक्षा अपने देश की और रक्षा

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
2: वाव,
1: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
3: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
1: तुमचा सायबर रक्षक.
4: श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर प्रमोद शाक्य, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30. श्रोते हो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेला दिशा देणाऱ्या गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचं विश्लेषण आज आपण करणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या संकल्पनांच्या माध्यमातून संरक्षण साहित्याचं देशातच उत्पादन, स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास, संशोधन आणि विकासाला चालना आणि खासगी उद्योगांचा वाढता सहभाग यावर भर देण्यात आलाय. त्याचा भारताच्या संरक्षण सज्जतेबरोबरच उद्योग, रोजगार, तंत्रज्ञान आणि निर्यातीवर काय परिणाम झालाय याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पत्रकार आणि संरक्षण आणि राष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. देशसेवा जनसेवा किंवा जनसेवा ते देशसेवा या संकल्पनेतून संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे पाहिलं जात आहे. मेक इन इंडियामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये नेमका कोणता बदल घडलाय आणि परदेशातून संरक्षण साहित्य घेणाऱ्या देशापासून ते स्वतःची संरक्षण साधनं विकसित आणि तयार करणाऱ्या देशाकडे भारताची वाटचाल कशी झाली आहे?
2: 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा भारताची जगभरातली ओळख संरक्षण साहित्याचा जगातला सगळ्यात मोठा आयातदार अशी होती. आपल्याला अभिमान असायचं की ही शस्त्रास्त्र आपण फ्रान्सकडनं घेतली, ही रशियातनं घेतली, ही इस्रायलमधनं घेतली, पण त्यातल्या अनेक साध्या गोष्टी आपण बनवू शकायचो नाही. आणि त्यामुळे सरकारने तेव्हा मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याला संरक्षण क्षेत्रातही प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 2014-15 मध्ये भारताचं एकूण संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन साधारणतः 46,000 कोटी रुपये इतकं होतं. आज 10 वर्ष उलटून गेल्यानंतर ते 1,78,000 कोटींपर्यंत पोहोचलं आहे. जवळपास 4 पट वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्राची निर्यात 2014-15 साली जवळपास 0 होती, ती आता 38,000 कोटींच्या वरती गेलेली आहे. आज देशातली अनेक संरक्षण क्षेत्रातली उत्पादनं भारतात तयार होतात. असं नाही की ती सगळी 100% भारतात बनतात, पण त्यातली अनेक उत्पादनं भारतात त्यांची जोडणी केली जाते, भारतात त्याचा विकास केला जातो आणि त्यामुळे भारत संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावर एक महत्वाचा देश झालेला आहे. अजून आपल्याला बराच टप्पा गाठायचा आहे, पण ही जी प्रगती आपण 10 वर्षात साधलेली आहे ती विशेष उल्लेख करण्यासारखी.
1: सर, स्वदेशी संरक्षण उत्पादन म्हटलं की लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर, युद्धनौका, क्षेपणास्त्र, तोफा, ड्रोन, विविध इलेक्ट्रॉनिक प्रणाली अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा मोठी श्रेणी डोळ्यासमोर येते. या क्षेत्रात भारतानं कोणती महत्वाची स्वदेशी उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान विकसित केलंय?
2: निश्चित, जेव्हा आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये मोठी विमानं, युद्धनौका, क्षेपणास्त्र अशा गोष्टी येतात आणि मग दैनंदिन वापरात खर्च होणारी हत्यार याच्यामध्ये बंदुकांच्या गोळ्या आणि बॉम्ब्स आणि या सगळ्या गोष्टी येतात. ज्याला आपण मोठे प्लॅटफॉर्म्स म्हणतो त्याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली केली असेल तर LCA तेजस हे आपण पूर्णपणे विकसित केलेलं आहे आणि त्याचा आता आपल्या हवाई दलामध्ये सहभागही झालेला आहे. त्याचप्रमाणे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड, ही जी 2 हेलिकॉप्टर आणि ती खास करून भारतामध्ये लेह लडाख सारख्या भागात जिथे समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर उंचावर तुम्हाला उडावं लागतं तिथेही चांगल्या प्रकारे काम करतात. अर्जुन रणगाडा आता भारतामध्ये पूर्णत्व विकसित करण्यात आलेला आहे. धनुष जी आर्टिलरी गन असेल ती आपण नुसती विकसितच केलेली नाही, त्याची आपण निर्यातही करतोय, पण आता त्याच्या जोडीला जे त्याचे जे वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांच्या ज्या अंतर्गत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, सीकर्स या सगळ्यातही भारत आता मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. नौदलाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर INS विक्रांत ही संपूर्णपणे भारतात डिझाईन केलेली आणि तयार केलेली विमानवाहू युद्धनौका आहेत. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या पाणबुड्या असतील, फ्रिजेट्स असतील, डिस्ट्रॉयर असतील, अशा अनेक युद्धनौका आपण भारतात बनवत आहोत. आरिहंत, आरिघात या सगळ्या न्युक्लिअर सबमरीन आता भारतात बनायला लागलेल्या आहेत. अनेक क्षेपणास्त्र याच्यामध्ये ब्राह्मोसचा उल्लेख विशेष करावा लागेल. आकाश अस्त्र, MRSAM ही जी सगळी क्षेपणास्त्र आहेत त्याच्यापैकी अनेक क्षेपणास्त्र आता भारतात बनत आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता, कारण युद्धाचं एकूण पोत बदलतं, युद्धाचं स्वरूप बदलतंय, त्याची संपूर्ण इकोसिस्टीम आपल्याला भारतात बनवावी लागेल. ड्रोन, काउंटर ड्रोन, सायबर या सगळ्याचा वापर करावा लागेल, त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत.
1: सर, आत्मनिर्भरतेचा एक महत्वाचा भाग सरकारी संरक्षण कंपन्यांच्या जोडीनी खासगी उद्योग किंवा एमएसएमई आणि स्टार्टअपचा सहभाग असतो. या क्षेत्रामध्ये खासगी उद्योगांना आणि नव्या कंपन्यांना संधी कशा वाढल्यात आणि त्यातून रोजगार आणि देशातल्या तंत्रज्ञान परिसंस्थेला इकोसिस्टम ज्याला आपण म्हणतो कसा फायदा होऊ शकतो,
2: हा एक मुद्दा आहे. हा संरक्षण क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या क्रांतिकारी बदलांपैकी एक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने आपण संरक्षण क्षेत्रातला सहभाग हा मुख्यतः सरकारी कंपन्यांपुरता मर्यादित ठेवला होता. खासगी उद्योग सरकारची पिळवणूक करतील, सरकारला योग्य त्या वेळेला शस्त्रास्त्र देणार नाही असा अविश्वास त्याच्यामध्ये होता. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्राच्या उत्पादन क्षेत्रात भागीदार बनवलेलं आहे. पूर्वी ज्या मोठ्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स होती, भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल, भारत डायनामाइट लिमिटेड असेल, बीईएमएल असेल, वेगवेगळे शिपयार्ड, माझगाव शिपयार्ड, कोचीन शिपयार्ड अशा काही सरकारी कंपन्या होत्या. पण आज खासगी क्षेत्राचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण उत्पादनातला वाटा 42,000 कोटी रुपयांचा म्हणजे जवळपास 24% हा वाटा आहे. पूर्वी सरकारी कंपन्यांच्यातही वेगवेगळे डिफेन्स ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड्स होते आणि त्याची रचना कॉर्पोरेट पद्धतीची नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला काही शिस्त नव्हती, त्याला काही कार्यशीलता नव्हती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा केलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन खास करून आपल्या तरुणांमधले जे टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये जे संरक्षण क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे त्यांना आकृष्ट करण्यासाठी आयडेक्स सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत की ज्याच्यातनं तरुणांचे नवीन कल्पना

0: येतील आणि नवीन शस्त्रास्त्र असतील किंवा इतर त्यातलं संपूर्ण इकोसिस्टीमच्या विकासासाठी नाविन्यपूर्णतेवर आधारित संरक्षण क्षेत्रात त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याच्यातनं जवळपास 676 स्टार्टअप्स त्याच्यातून तयार झालेले आहेत. अनेक लघु आणि मध्यम कंपन्यांनी त्यांच्याकडे क्षमता होती, त्यांनी ही क्षमता आपली दाखवून आपल्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन शस्त्रास्त्रांचं डिझाईन करणं आणि त्या डिझाईनवर आधारित त्याचं उत्पादन करणं, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणं, डीआरडीओचा रोल हा मुख्यतः संशोधनाचा असावा आणि उत्पादनाचं काम खासगी क्षेत्राने करावं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. याच्यासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये जी खरेदी होती त्यातला बराच मोठा हिस्सा स्थानिक कंपन्यांकडनं किंवा भारतात असलेल्या कंपन्यांकडनं घेण्याचा निर्णय झालेला आहे, त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये खासगी क्षेत्राला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळत आहे.
1: अच्छा, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ फक्त देशासाठी शस्त्रास्त्र तयार करणं नाही तर भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत निर्यातदार बनवणंही तितकंच महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना मिळणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याकडे आपण कसं पाहता?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतातल्या शस्त्रास्त्रांनी आपली तुणूक दाखवल्यामुळे जगभरात भारताचं नाव अधिक चांगल्या पद्धतीने घेतलं तर त्या खास करून ब्राह्मोसचं संपूर्ण जगात कौतुक होत आहे आणि त्याचा एक टप्पा म्हणून आर्मेनिया सारखे देश असतील किंवा आग्नेय आशियातले फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम सारखे देश असतील ज्यांनी मोठ्या प्रमाणावर भारताकडनं संरक्षण क्षेत्रातली खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. संरक्षण क्षेत्रातली निर्यात जी 686 कोटी रुपये होती मोदी सरकार आलं तेव्हा, ती आता 38,000 कोटीच्या वरती गेलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षातच हा आकडा 50,000 कोटी रुपयाच्या वरती कदाचित 1-2 वर्षामध्ये जाईल. आज जगातल्या 80+ देशांना भारत शस्त्रास्त्र आणि संरक्षण सामुग्रीची निर्यात करत आहे, हा खूप मोठा टप्पा आपण गाठलेला आहे.
1: सर, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा संबंध संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी पण आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असेल, ड्रोन मगाशी तुम्ही म्हणालात, सायबर टेक्नॉलॉजी असेल, स्पेस बेस्ड सिस्टीम्स, अवकाश आधारित सिस्टीम्स असतील, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतासमोर कोणत्या संधी आणि त्या जोडीने कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच युद्धाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. पहिलं महायुद्ध बघितलं तर ते खंदकात बसून केलेलं युद्ध होतं आणि म्हणजे त्याच्यात युद्धाच्या सुरुवातीला खूप कमी प्रमाणावर शस्त्रास्त्र त्याच्यामध्ये लागायची. आजचं जे युद्ध आहे ते त्याच्या पहिल्या 2-3 दिवसातच अनेक देशांची 25-30% शस्त्रास्त्र संपू शकतात त्याची तीव्रता एवढी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट झालेली आहे म्हणजे आजचं जे युद्ध आहे ते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज अशा प्रकारचं युद्ध आहे, म्हणजे 2 विमानांनी एकमेकांना बघायची गरज नाहीये. हे सगळं युद्ध आहे ते सॅटेलाइट, रडार, ड्रोन्स याच्याद्वारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्युनिकेशन, सेन्सर्स याचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आपल्याकडे या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य किंवा टॅलेंट उपलब्ध आहे, कारण भारत आयटीच्या क्षेत्रात जगभरात भारताचं नाव घेतलं होतं. प्रश्न असा आहे की हे आपल्याकडचं कौशल्य किंवा टॅलेंट संरक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वापरता येईल. नुसती शस्त्रास्त्र आयात न करता किंवा विकसित न करता त्या शस्त्रास्त्रांचं सॉफ्टवेअर, वेगवेगळी शस्त्रास्त्र वेगवेगळ्या देशांकडनं घेतलेली, त्यांच्यासोबत बनवलेली ती शस्त्रास्त्र एकमेकांशी संवाद कसे साधू शकतील. इराणचं युद्ध आणि युक्रेनचं युद्ध याच्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे की युक्रेन आणि इराण सारख्या देशांनी त्यांच्याकडे आधुनिक हवाई दल नसताना कशा प्रकारे ड्रोन्स आणि काउंटर ड्रोन्सचा वापर करून महासत्तांना देखील जेरीस आणलेलं आहे. आपल्यालाही त्याच्यातनं धडा शिकायची गरज आहे आणि मला असं वाटतं की भारत सरकारच्या ते रडारवर आहे आणि या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
1: खूपच छान सर. शेवटी आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्र केवळ संरक्षण मंत्रालय किंवा सैन्याची जबाबदारी नाहीये, सरकार, डीआरडीओ सारख्या संस्था, सार्वजनिक उद्योग, खासगी कंपन्या, लघु मध्यम उद्योग आणि स्टार्टअप आणि या जोडीने शैक्षणिक संस्था यांच्यातलं सहकार्य पुढच्या काळामध्ये किती महत्वाचं ठरेल आणि एकूणच भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे आपण कसं पाहता अगदी थोडक्यात?
0: हा अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण पूर्वी काय व्हायचं, पूर्वी सगळे नवीन शोध लष्करी क्षेत्रामध्ये किंवा संरक्षण दलामध्ये लागायचे आणि मग त्याचा नागरी जीवनात वापर व्हायचा. इंटरनेट हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आज असं झालंय की जगातल्या मोठ्या आघाडीच्या कंपन्या त्यांचं संरक्षण, त्यांचं जे R&D बजेट आहे, त्यांचं जे नवीन संशोधन आहे ते नागरी जीवनात पहिले येतं आणि मग त्याचा लष्करात वापर होतो. आणि ते करायचं तर भारताची जी लष्करी संशोधन संस्था असतील जसं की डीआरडीओ आहे त्याच्यामध्ये खाजगी मोठ्या कंपन्या अदानी एलएनटी टाटा सारख्या जे उत्पादन करणारे आहेत त्याच्यामध्ये अनेक शेकडो छोट्या कंपन्या आहेत की ज्या त्याचे स्पेअर पार्ट बनवणार आहेत स्टार्टअप कंपन्या आहेत यांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य यांच्यामध्ये अधिकाधिक कार्यक्षमता आणणं आणि यांच्यामध्ये एक चांगला समन्वय असणं अतिशय महत्वाचं आहे ते जर असेल तर ते त्याचा देशाच्या आत्मनिर्भर

0: जनतेसाठी खऱ्या अर्थाने उपयोग होतो. सरकारच्या सृजन योजनेमार्फत 15,700 असे कॉम्पोनंट्स आहेत की जे सरकारने ठरवलं की याची खरेदी फक्त भारतीय कंपन्यांकडूनच होती. लाखो कोटींचे करार हे फक्त भारतीय कंपन्यांसाठी त्याचं बजेट राखून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की देशामध्ये अंतर्गत ज्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या आहेत त्यांना त्याच्या ऑर्डर मिळतात, जे स्टार्टअप्स आहेत त्यांना ऑर्डर मिळतात आणि याच्यातनं खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्यात देशाचा मदत होणार आहे.
1: खूप खूप मोठी गोष्ट आहे सर. तर संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भर भारताच्या विविध पैलूंवर बारीक आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरता ही केवळ सुरक्षा मजबूत करण्याची प्रक्रिया नसून देशातील तंत्रज्ञान, उद्योग, कौशल्य आणि रोजगाराच्या नव्या संधींनाही दिशा देणारी एक मोठी वाटचाल आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.
3: वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे। तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा। प्रवेश सर्वांसाठी खुला आहे।
1: .47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 7:30 वाजलेत। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत।

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 17 अश्विन शके 1948, अर्थात 9 ऑक्टोबर 2026. मंडळी, मत्स्य व्यवसाय हा आपल्याकडचा एक प्रमुख व्यवसाय. सरकार यासाठी काही योजनाही तयार करते, त्यामुळं त्यामार्फत विमा संरक्षण, आर्थिक मदत होत असते. एकूण व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं या योजना असतात त्या आपल्याला फायदेशीर ठरत असतात. आज आपण प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर सुहास वासावे यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली आहे ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, भारताच्या अर्थव्यवस्थेत, रोजगार निर्मितीत आणि अन्न आणि पोषण सुरक्षेत मत्स्य क्षेत्राचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. मच्छीमार, मत्स्य शेतकरी, मत्स्य विक्रेते, प्रक्रिया उद्योग, मत्स्य सहकारी संस्था आणि या संपूर्ण मूल्य साखळीशी जोडल्या गेलेल्या लाखो कुटुंबांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना, अर्थात PMMKSSY या योजनेविषयी. या योजनेची उद्दिष्ट काय आहेत, कोणाला लाभ मिळू शकतो, नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म NFDP वर नोंदणी कशी

0: ती करायची. मत्स्य व्यवसायासाठी कर्ज, मत्स्यपालन विमा आणि परफॉर्मन्स ग्रँट म्हणजे कार्यप्रदर्शन अनुदान कसं मिळू शकतं, महिलांसाठी आणि सहकारी संस्थांसाठी कोणत्या विशेष तरतुदी यामध्ये आहेत, तसंच या योजनेमुळे मत्स्यक्षेत्र अधिक सुरक्षित, आधुनिक आणि शाश्वत कसं होऊ शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुहास वासावे सर, जे मत्स्य महाविद्यालय शिरगाव इथे प्राध्यापक आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या श्रोत्यांना अगदी सोप्या भाषेत सांगा की PMMKSSY म्हणजे काय.
1: PMMKSSY म्हणजेच प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना. ही केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत म्हणजेच PMMSY अंतर्गत राबवण्यात येणारी केंद्रीय क्षेत्रातील उपयोजना आहे. आणि ही योजना 2023-24 ते 2026-27 या 4 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मत्स्य क्षेत्रातील मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि सूक्ष्म आणि लघु मत्स्य उद्योजकांना अधिक चांगल्या पद्धतीनं भांडवल, विमा, बाजारपेठ, मूल्यसाखळी, गुणवत्ता आणि सुरक्षितता यांच्याशी जोडणं, विशेषतः मत्स्यक्षेत्रातील अनौपचारिक व्यवसायांना अधिक औपचारिक आणि डिजिटल स्वरूप देणं, संस्थात्मक कर्जापर्यंत पोहोच सुलभ करणं, मत्स्यपालन विम्याचा स्वीकार वाढवणं, मत्स्य उत्पादनाच्या मूल्यसाखळीत कार्यक्षमता वाढवणं आणि सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण मत्स्य उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणं हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत.
0: आपल्या देशात आता मत्स्यक्षेत्र हे वेगाने वाढत आहे, मग PMMKSSY सारख्या स्वतंत्र उपाययोजनेची गरज का भासली?
1: हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचं मत्स्य उत्पादन 2023-24 सुमारे 184 लाख टनापर्यंत पोहोचलं आहे आणि देशातील प्राथमिक स्तरावर 3 कोटींपेक्षा अधिक मच्छीमार आणि मत्स्य शेतकरी या क्षेत्राशी संबंधित आहेत. परंतु या क्षेत्रासमोर काही मूलभूत अडचणी आहेत. उदाहरणार्थ मत्स्यक्षेत्राचा मोठा भाग अजूनही अनौपचारिक आहे. संस्थात्मक कर्ज मिळण्यात अडचणी येतात. उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंतची मूल्यसाखळी अनेक ठिकाणी विखुरलेली आहे. मासळीच्या साठवणुकीची आणि शीतसाखळीची कमतरता आहे. मत्स्य उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई यांच्यासारख्या जोखमी देखील आहेत. त्याचबरोबर COVID-19 काळात या अडचणी अधिक स्पष्टपणे दिसून आल्या. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला केवळ उत्पादन वाढीऐवजी जोखीम व्यवस्थापन, आर्थिक सक्षमीकरण, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील कार्यक्षमता यांचीही गरज आहे.
0: म्हणजे जरी उत्पादन वाढलं असलं तरी या अडचणींमधून मार्ग काढणं हे तितकंच गरजेचं
1: आणि म्हणूनच PMMKSSY ही त्या दिशेनं काम करणारी योजना सरकारनं यावर्षी म्हणजे ही सुरू केलेली आहे.
0: बरोबर. आता या योजनेअंतर्गत नेमक्या कोणत्या प्रकारच्या सुविधा किंवा कोणते उपक्रम राबवले जाणार आहेत?
1: PMMKSSY अंतर्गत मुख्यतः 4 योजना म्हणजे 4 घटक आहेत. योजनेचे 4 घटक आहेत. त्याच्यात पहिला घटक म्हणजे मत्स्यक्षेत्राचं फॉर्मलायझेशन आणि वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग. यामध्ये मत्स्यक्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांची डिजिटल नोंदणी, NFDP द्वारे कर्ज सुविधेपर्यंत पोहोच आणि मत्स्य सहकारी संस्थांचं बळकटीकरण यांचा समावेश आहे. दुसरा घटक आहे तो ॲक्वाकल्चर इन्शुरन्स म्हणजेच मत्स्यपालन विमा. मत्स्य शेतकऱ्यांनी विमा स्वीकारावा यासाठी एक वेळ प्रोत्साहन दिलं जातं. यातील तिसरा घटक हा फिशरीज व्हॅल्यू चेन मध्ये सुधारणा करण्याचा आहे. म्हणजेच मत्स्य उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि बाजारपेठ यामध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी परफॉर्मन्स ग्रँटची तरतूद आहे. आणि चौथ्या घटकात फिश अँड फिशरी प्रॉडक्ट सेफ्टी अँड क्वालिटी अश्युरन्स म्हणजेच ग्राहकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण मासे आणि मत्स्य उत्पादनं मिळावीत यासाठी गुणवत्ता, स्वच्छता, ट्रेसेबिलिटी आणि सुरक्षितता याची प्रणाली विकसित करण्यात प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण योजनेच्या व्यवस्थापन, देखरेख, प्रशिक्षण आणि तक्रार निवारणीसाठीही स्वतंत्र व्यवस्था या योजनेत करण्यात आलेली आहे.
0: सर, आता NFDP हा शब्द आपण वारंवार ऐकतो. सामान्य मच्छीमार किंवा मत्स्य शेतकऱ्यांनी NFDP वर नोंदणी का केली पाहिजे?
1: NFDP म्हणजेच नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मत्स्यक्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांना विविध सुविधांशी जोडणारं डिजिटल व्यासपीठ आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मत्स्यक्षेत्रातील लाभार्थ्यांनी NFDP वर व्यक्ती किंवा संस्था म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे. ही नोंदणी 2 प्रकारे करता येईल. स्वतः ऑनलाईन नोंदणी करता येऊ शकते किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून सहाय्यित नोंदणी करता येते. नोंदणी झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याची

0: माहिती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळली जाते. पडताळणी आणि मंजुरीनंतर लाभार्थ्याला PMMKSSY अंतर्गत उपलब्ध विविध मॉड्यूलचा लाभ घेता येतो. NFDP च्या माध्यमातून कर्ज सुविधा, मत्स्यपालन विमा, परफॉर्मन्स ग्रँट, ट्रेसिबिलिटी, प्रशिक्षण आणि क्षमता विकास अशा विविध सुविधांशी जोडल्या जाण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणूनच मत्स्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तीनं डिजिटल नोंदणी करणं ही या योजनेतील महत्वाची आणि पहिली पायरी आहे.
1: म्हणजे डिजिटल नोंदणी ही करणं आवश्यकच
0: आहे.
1: मच्छीमार आणि मत्स्य उद्योजकांसाठी कर्ज मिळणं ही एक मोठी अडचण असते. PMMKSSY यात काय मदत मच्छीमारांची करते?
0: PMMKSSY मध्ये संस्थात्मक कर्जापर्यंत पोहोच सुलभ करण्याची महत्वाची तरतूद आहे. लाभार्थी NFDP वर नोंदणी केल्यानंतर इच्छित बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन इंटरेस्ट दाखवू शकतो. ही लोन लीड संबंधित बँकेकडे पाठवली जाते. त्यानंतर बँक आपल्या नियमानुसार कर्ज अर्ज तपासून निर्णय घेते. यासाठी फायनान्शियल लिटरसी, प्रोजेक्ट प्रिपरेशन, डॉक्युमेंटेशन आणि एक्सटेन्शन सपोर्ट यांचीही तरतूद आहे. तसेच बँकेबल लोन प्रपोजल मंजूर होण्यासाठी आवश्यक सहाय्यासाठी ₹5,000 आर्थिक सहाय्याची तरतूद दस्तऐवजात नमूद आहे. महत्वाचं म्हणजे हे कर्ज थेट शासनाकडून दिलं जातं असं नाही. कर्ज देण्याचा अंतिम निर्णय संबंधित बँकेच्या नियमानुसार होतो. PMMKSY ची भूमिका म्हणजेच मत्स्य क्षेत्रातील उद्योजकाला संस्थात्मक वित्तीय व्यवस्थेशी जोडणं आणि प्रक्रिया सुलभ करणं अशी आहे.
1: म्हणजे ऑनलाईनच या सगळ्या गोष्टी होणाऱ्या आहेत, त्यासाठी मच्छीमाराला बँकेपर्यंत
0: जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त कुठली बँक त्यांना कर्ज देऊ शकते एवढी माहिती दिली की आपोआपच
1: सगळ्या गोष्टी
0: बँक तुमच्यापर्यंत येणार आणि माहिती पूर्ण करून घेणार.
1: मत्स्यपालनात रोग, नैसर्गिक आपत्ती आणि इतरही जोखीम असतात. PMMKSSY मध्ये ॲक्वाकल्चर इन्शुरन्ससाठी कोणती मदत आहे?
0: ॲक्वाकल्चर इन्शुरन्स स्वीकारण्याला प्रोत्साहन देण्यासाठी वन टाईम इन्सेंटिव्हची तरतूद PMMKSSY मध्ये आहे. लाभार्थ्यांना प्रथम पात्र विमा योजना खरेदी करायची, त्यानंतर NFDP वरील इन्शुरन्स मॉड्यूलमधून वन टाईम इन्सेंटिव्हसाठी दावा करायचा. सामान्य ॲक्वाकल्चर फार्मसाठी विमा प्रीमियमच्या 40% इन्सेंटिव्ह मिळू शकतं. मात्र ते प्रति हेक्टर ₹25,000 आणि जास्तीत जास्त 4 हेक्टर वॉटर स्प्रेड एरियापर्यंत मर्यादित आहे. केज कल्चर, रास, बायोफ्लॉक, रेसवे यासारख्या इंटेन्सिव्ह ॲक्वाकल्चर सिस्टीमसाठी प्रीमियमच्या 40% रकमेपर्यंत इन्सेंटिव्ह असून त्याची कमाल मर्यादा ही 1,00,000 रुपयेपर्यंत आहे. याशिवाय SC ST आणि महिला लाभार्थ्यांना जनरल कॅटेगरीच्या पात्र इन्सेंटिव्हवर अतिरिक्त 10% इन्सेंटिव्ह देण्याची तरतूद आहे. म्हणूनच विमा हा मत्स्य व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.
1: सर, मगाशी बोलताना आपण परफॉर्मन्स ग्रँट हा शब्द वापरला, तर हा शब्द थोडा नवीन वाटू शकतो श्रोत्यांना, तर नेमका तो काय आहे?
0: परफॉर्मन्स ग्रँट म्हणजे केवळ आधी पैसे घेऊन प्रकल्प सुरू करण्याची पारंपरिक पद्धती नाही. या योजनेत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामगिरीवर आणि ठरवलेल्या परिणामावर आधारित प्रोत्साहन देण्याचीही संकल्पना आहे. आपण समजा उत्पादन क्षमता वाढवणार आहोत, मूल्य साखळीची कार्यक्षमता वाढवणार आहोत, रोजगार निर्माण करणार आहोत, महिलांसाठी रोजगाराच्या संधी वाढवणार आहोत, मत्स्य उत्पादनातील नुकसान कमी करण्याची क्षमता आपल्या प्रकल्पात आहे, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणार आहोत, रिन्युएबल एनर्जीचा वापर करता येऊ शकतो, कचरा आणि प्रदूषण व्यवस्थापन सुधारता येऊ शकतं, क्लायमेट रेझिलियन्स वाढवता येऊ शकतं, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण मत्स्य उत्पादन उपलब्ध करतो. अशा मोजता येण्याजोग्या निकषांच्या आधारे परफॉर्मन्स ग्रँट विचारात घेतला जातो. महत्वाची बाब म्हणजे या योजनेत अपफ्रंट सबसिडी दिली जात नाही. अर्ज पडताळणी आणि निर्धारित निकषानुसार कामगिरी तपासल्यानंतर पात्र प्रकल्पांना इन्सेंटिव्ह किंवा परफॉर्मन्स ग्रँट DBT द्वारे देण्यात येतो.
1: म्हणजे आत्ता जे निकष तुम्ही सांगितले ते सगळे पूर्ण करणं हे आवश्यक आहे.
0: आवश्यक आहे, किंवा त्याच्यातील काही निकष हे आपल्याला पूर्ण करता येत असतील आपल्या प्रकल्पात, त्या प्रकल्पाला परफॉर्मन्स ग्रँट मिळू शकते.
1: बरोबर. एखाद्या मत्स्य उद्योजकाला परफॉर्मन्स ग्रँट घ्यायचा असेल तर त्याने नेमकी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी?
0: ही प्रक्रिया अनेक टप्प्यातून जाते. सर्वप्रथम संबंधित लाभार्थ्यांना NFDP वर नोंदणी करायची आहे. त्यानंतर संबंधित मॉड्यूलमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं. सुरुवातीच्या अर्जाला प्रिलिमिनरी ग्रँट ॲप्लिकेशन म्हणजेच PGA असं म्हटलं जातं. या अर्जाची प्राथमिक छाननी परफॉर्मन्स ग्रँट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजेच PGMC करते. अर्ज योग्य आढळल्यास पुढील टप्प्यात व्हेरिफिकेशन

0: अँड मॉनिटरिंग कन्सल्टंट VNMC प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करतो. त्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशन रिपोर्ट तपासला जातो. अर्ज समाधानकारक असल्यास लाभार्थ्याला फायनल ग्रँट ॲप्लिकेशन सादर करण्यास सांगितलं जातं. फायनल ग्रँट ॲप्लिकेशनची पुढील छाननी होते आणि ग्रँट सिलेक्शन कमिटी आणि ग्रँट कमिटीच्या प्रक्रियेनंतर मंजुरी मिळते. मंजुरीनंतर आवश्यक ग्रँट ॲग्रीमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल पूर्ण केला जातो आणि पात्र लाभार्थ्याला निर्धारित अटीनुसार DBT द्वारे हप्त्यामध्ये इन्सेंटिव्ह मिळते. म्हणून अर्जदारांनी कागदपत्र अचूक ठेवणं, प्रत्यक्ष कामकाज योजनेतील निकषानुसार काम करणं आणि पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करणं महत्वाचं आहे.
1: बरोबर. सध्या आपण बघतो की मत्स्य क्षेत्रात महिलांचा देखील खूप मोठा सहभाग आहे, तर या योजनेमध्ये महिलांसाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत का?
0: होय, महिलांचा सहभाग या योजनेत विशेषतः लक्षात घेतला गेला आहे. मत्स्य क्षेत्रातील एकूण फिशरफूल पॉप्युलेशनमध्ये महिलांचा सहभाग 46% आहे. महिला मासे सुकवणे, जाळी तयार करणे, कोळंबी प्रक्रिया, क्लिनिंग, ग्रेडिंग, पिलिंग अशा अनेक कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. परफॉर्मन्स ग्रँट अंतर्गत महिलांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं आहे. महिला नेतृत्वाखालील उद्योगांनाही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. तसेच महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ, स्वतंत्र स्वच्छतागृह, चेंजिंग कम फिडिंग रूम आणि सुरक्षित कामाचे वातावरण यावर देखील भर दिला गेलेला आहे. याशिवाय विमा इन्सेंटिव्हमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त प्रोत्साहनाची तरतूद आहे. म्हणजेच या योजनेचा दृष्टिकोन केवळ महिलांना लाभार्थी बनवण्यापुरता मर्यादित नसून महिलांना मत्स्य व्यवसायातील उद्योजक, निर्णयकर्ता आणि रोजगार निर्माता म्हणून सक्षम करण्याचा आहे.
1: म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे या योजनेतली.
0: हो, महिला सक्षमीकरण आपण जे म्हणतोय
1: ते खऱ्या अर्थाने इथे दिसून येते. बरोबर. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मत्स्य सहकारी संस्था आहेत, त्यांच्यासाठी या योजनेचं काय महत्व आहे?
0: मत्स्य सहकारी संस्थांना या योजनेत महत्वाची भूमिका दिलेली आहे. योजनेअंतर्गत 5,500 मत्स्य सहकारी संस्थांना फिश फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन म्हणजेच FFPO म्हणून कार्य करण्यासाठी बळकट करण्याची तरतूद आहे. यामध्ये मेंटरिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग आणि गरजेनुसार फायनान्शियल सपोर्ट यांचा समावेश आहे. सहकारी संस्था NFDP वर नोंदणी करून या प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. पात्र प्रायमरी फिशरीज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बळकटीकरणासाठी इंटरमिजरी एजन्सीजमार्फत बिझनेस प्लॅन तयार करण्याची आणि त्यावर आधारित मदत घेण्याची व्यवस्था आहे. यामुळे छोट्या मच्छीमारांची उत्पादनं एकत्रित करून खरेदी, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि बाजारपेठ यामध्ये सामूहिक कार्यक्षमता वाढवण्यासाठीची संधी निर्माण होऊ शकते. विशेषतः लहान उत्पादकांची बार्गेनिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सहकारी किंवा प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन मॉडेल महत्त्वाची ठरू शकतात.
1: सर, आता ग्राहकांच्या दृष्टीने सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण मासळी ही अत्यंत महत्त्वाची असते, तर यासाठी योजनेत काही तरतूद आहे का?
0: हो, PMM KSSY मध्ये फिश अँड फिशरी प्रॉडक्ट सेफ्टी अँड क्वालिटी अश्युरन्स हा स्वतंत्र घटक आहे. मत्स्य सूक्ष्म आणि लघु उद्योगाने सुरक्षितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीला परफॉर्मन्स ग्रँटद्वारे प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं. यामध्ये स्वच्छता, ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण यावर भर दिला आहे. तसंच ट्रेसिबिलिटी ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना यात समाविष्ट आहे. म्हणजे मासे किंवा मत्स्य उत्पादन कॅश टू कन्झ्युमर किंवा बेट टू प्लेट या संपूर्ण साखळीत कुठून आले, त्याची हाताळणी कशी झाली आणि ते ग्राहकापर्यंत कसे पोहोचले याची माहिती नोंदवून ठेवली जाते. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढवण्याबरोबरच गुणवत्तेचं व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होऊ शकते.
1: मत्स्य उत्पादन वाढवताना पर्यावरणाचं संरक्षण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, तर या दृष्टीने सुद्धा या योजनेत काही विचार केलेला आहे का?
0: होय, या योजनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे विकासाबरोबर पर्यावरणीय आणि सामाजिक जबाबदारी. या योजनेत एनर्जी इफिशियंट टेक्नॉलॉजी, रिन्युएबल एनर्जी, कमी प्रदूषण करणारी साधनं, योग्य वेस्ट मॅनेजमेंट, पोल्युशन रिडक्शन, GHG इमिशन कमी करणं, क्लायमेट रिझिलियन्स, गुड ॲक्वाकल्चर प्रॅक्टिसेस, सस्टेनेबल फिशिंग टेक्निक्स यांना प्रोत्साहन देण्यात आलं आहे. काही इन्व्हायरमेंटल आणि सोशल रिस्क ओळखले आहेत, त्यामध्ये स्क्रीनिंग आणि मॉनिटरिंग आणि मिटिगेशन मेजरची व्यवस्था केली आहे. उदाहरणार्थ पाण्याचं प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, डिस्कार्डेड फिशिंग गियर्स, तेलाची गळती, हजार्डस सबस्टन्सेस, प्रोहिबिटेड फिश स्पेसीज आणि ऑक्युपेशनल सेफ्टी यांची तपासणी केली जाऊ शकते. म्हणून मत्स्य उत्पादन वाढ

0: आणि पर्यावरणाचं संवर्धन करणं ही दोन्ही उद्दिष्टं एकत्र साधण्याचा प्रयत्न या योजनेत आहे.
1: म्हणजे मच्छीमारीशी रिलेटेड सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे.
0: हो, आणि ते पर्यावरणाच्या दृष्टीने कसं सुरक्षित तो व्यवसाय होईल यावर देखील कटाक्षाने भर दिलेला आहे.
1: बरोबर. सर, एखादा मच्छीमार किंवा मत्स्य शेतकरी किंवा मत्स्य उद्योजक हे ऐकत असेल तर त्यांनी प्रत्यक्षात आता काय करावं?
0: मी त्यांना काही सोप्या पायऱ्या सुचवेन. पहिली म्हणजे NFDPO नोंदणी करा. दुसरी, आपली माहिती, व्यवसायाचं स्वरूप आणि आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवा. तिसरी, आपल्या व्यवसायाला कोणती सुविधा आवश्यक आहे हे निश्चित करा. म्हणजेच उदाहरणार्थ घ्यायचं तर कर्ज, ॲक्वाकल्चर इन्शुरन्स, परफॉर्मन्स ग्रँट किंवा सहकारी संस्थांचं बळकटीकरण. चौथ्या टप्प्यात प्रकल्पाचा व्यवस्थित बिझनेस प्लॅन तयार करा. पाचव्या टप्प्यात योजनेच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यस्थावर अवलंबून न राहता अधिकृत माहितीच्या माध्यमातूनच अर्ज प्रक्रिया समजून घ्या. मत्स्य विभाग, संबंधित अधिकृत संस्था आणि अधिकृत NFDP प्रणालीचा वापर करणं अधिक सुरक्षित आहे.
1: सर, आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलेलो आहोत तर जाता जाता महाराष्ट्रातील मच्छीमार, मत्स्य शेतकरी, महिला आणि मत्स्य उद्योजकांना आपण काय सांगाल?
0: मत्स्य व्यवसाय हा केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता आधुनिक, संघटित, सुरक्षित आणि शाश्वत व्यवसाय बनण्याची मोठी संधी आज आपल्यासमोर आहे. PMMKSSY मध्ये केवळ आर्थिक मदतीचा विचार नाही तर डिजिटल नोंदणी, संस्थात्मक कर्ज, विमा, मूल्यवर्धन, गुणवत्ता, ट्रेसिबिलिटी, रोजगार निर्मिती, महिलांचा सहभाग, पर्यावरण संरक्षण आणि कौशल्य विकास यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. मच्छीमार आणि मत्स्य शेतकऱ्यांनी आपल्या व्यवसायाचं योग्य फॉर्मलायझेशन करून घ्यावं, डिजिटल प्रणालीशी जोडलं जावं, विमा आणि संस्थात्मक वित्तीय सुविधांचा विचार करावा आणि आधुनिक आणि शाश्वत तंत्रज्ञान स्वीकारावं. विशेषतः महिला, युवक आणि मत्स्य सहकारी संस्थांनी या संधींकडे केवळ लाभाच्या दृष्टीनं न पाहता उद्योजकतेच्या दृष्टीनं पाहावं. आपल्या मत्स्यक्षेत्राची खरी समृद्धी म्हणजे केवळ अधिक मासे उत्पादन नव्हे तर मच्छीमारांचं उत्पन्न वाढवणं, व्यवसायातील जोखीम कमी करणं, ग्राहकांना सुरक्षित मासे मिळणे आणि समुद्र आणि जलस्रोतांचं संवर्धन होणे होय. हीच PMMKSSY ची व्यापक दिशा आहे.
1: नक्कीच. तर श्रोते हो, आज आपण PMMKSSY ही जी योजना आहे याविषयी सविस्तर माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. तर या माहितीचा नक्की लाभ घ्या आणि त्यानुसार तुमच्या उद्योगाला या योजनेतून जो फायदा मिळणार आहे त्याचा लाभ उठवा. सर, तुम्ही इथे आलात आणि या योजनेविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या मच्छीमार बांधवांना, मत्स्य शेतकऱ्यांना, महिलांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना याविषयी डॉक्टर सुहास वासावे यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. मंडळी, आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी अतिशय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबर पर्यंत हवामान कोरडे राहील. कमाल आणि किमान तापमानाच्या बाबतीत 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया खरीप भाताविषयी. भात खाचरामध्ये सुमारे 5 ते 10 सेंटीमीटर पर्यंत पाण्याची पातळी राखावी. कमी पावसामुळं निमगरव्या आणि गरव्या भात जातींच्या शेतांमध्ये पाण्याचा ताण जाणवू शकतो. तेव्हा शक्य असेल तिथं नदी, नाले, विहिरी किंवा शेततळं यासारख्या उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी भात खाचरामध्ये वळवून शेतात पाण्याची योग्य ती पातळी राखण्याची व्यवस्था करावी. हळव्या भाताच्या जाती कापणीला तयार झाल्या आहेत, त्यामुळं पिकलेल्या हळव्या भाताच्या जातींची कापणी पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. भाताची कापणी वैभव विळ्याचा वापर करून करावी. वैभव विळ्याच्या वापरामुळे भाताची कापणी जमिनीलगत होते, त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पेंढा जास्त मिळतो. मंडळी, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे कापलेला भात शेतामध्ये जास्त वेळ ठेवू नये. लगेचच तो सुरक्षित ठिकाणी नेऊन मळणी करावी. मळलेलं धान्य कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळवण्यासाठी पसरून ठेवावं. कापणीनंतर धान्य 6-7 दिवस उन्हामध्ये चांगलं वाळवावं, जेणेकरून धान्यातली आर्द्रता सुमारे 10% कमी होईल. त्यामुळे धान्य सडणं किंवा किडींचा प्रादुर्भाव होणं टाळ

पावसाची शक्यता वाटत असेल तर पर्यायी सुरक्षित आणि संरक्षक ठिकाणी धान्य वाळवायची व्यवस्था करावी. साठवणुकीसाठी कोरडी बारदानं वापरावीत. धान्याची पोती स्वच्छ हवाबंद खोलीत साठवावीत. पोती जमिनीवर थेट ठेवू नयेत, तर सिमेंटच्या ओट्यावर किंवा लाकडी फळ्यांवर 1 ते 2 फूट उंचीवर रचावीत आणि भिंतीपासून पुरेसं अंतर ठेवावं, जेणेकरून ओलावा येणार नाही. सेंद्रिय पद्धतीनं सुरक्षित धान्य साठवण करण्यासाठी कडुनिंबाची पानं किंवा निंबोळीचा चुरा धान्यामध्ये मिसळल्यास कीड नियंत्रण होतं. भात बांबूच्या तट्ट्यात किंवा बारदानात साठवता येतं. तट्टा शेण मातीनं सारवून उन्हात वाळवावा, त्यामध्ये भात भरावा आणि वर कोरडा पेंढा किंवा गवत दाबून मग झाकण ठेवावं. धान्य साठवणुकीच्या खोलीमध्ये हवेशीरपणा असावा. उंदरांची बिळं वेळोवेळी तपासावीत. खोलीमध्ये अडगळ ठेवू नये, कारण त्यामध्ये उंदरांना आसरा मिळतो. उंदीरनाशक वापरायचं असेल तर प्रथम 5-6 दिवस विष न घातलेलं अमिष ठेवून उंदरांना सवय करून द्यावी. त्यानंतर झिंक फॉस्फाईड 1:99 या प्रमाणात खाद्य

मग झाकण ठेवावं. धान्य साठवणुकीच्या खोलीमध्ये हवेशीरपणा असावा. उंदरांची बिळं वेळोवेळी तपासावीत. खोलीमध्ये अडगळ ठेवू नये, कारण त्यामध्ये उंदरांना आसरा मिळतो. उंदीरनाशक वापरायचं असेल तर प्रथम 5-6 दिवस विष न घातलेलं अमिष ठेवून उंदरांना सवय करून द्यावी. त्यानंतर झिंक फॉस्फाईड 1:99 या प्रमाणात खाद्यामध्ये मिसळून काळजीपूर्वक वापरावं. आमिष घालताना जवळचा पाणी साठा झाकून ठेवावा. सध्या बाजारामध्ये तयार वडी किंवा पेस्ट स्वरूपातली उंदीरनाशकं उपलब्ध आहेत, त्यांचाही वापर करता येतो. भातावर लहान पतंग अंडी घालू नयेत म्हणून साठवण खोलीत दररोज 2 ते 3 तास 14 वॅटचा बल्ब लावावा आणि बल्ब खाली पाण्यानं भरलेलं उथळ भांडं ठेवावं. पतंग प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्या पाण्यामध्ये पडून मरतात आणि भात सुरक्षित राहतं. मंडळी, निमगरव्या आणि गरव्या भात जातींमध्ये कमी पावसामुळं लोंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत, पोटरी किंवा फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण जाणवत असेल तर 1% पोटॅशियम नायट्रेट 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. निमगरव्या आणि गरव्या भात जाती वाढीच्या अवस्थेत असतील आणि पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव आढळून आला तर त्वरित बेडणी करून घ्यावी. भात पीक फुलोरा अवस्थेत असताना युरियाद्वारे नत्र खताचा 3रा हप्ता 435 ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात द्यावा. युरियाचा हप्ता शक्यतो दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी द्यावा, त्यावेळी पानं कोरडी असतात. जमीन वापसा स्थितीत असताना युरियाचा वापर करावा. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा उपलब्ध नसल्यास पुरेसा पाऊस पडून वापसा स्थिती निर्माण होईपर्यंत खत देणं पुढं ढकलावं. जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं खत दिल्यानंतर लगेचच भात खाचरामध्ये पाणी वळवावं. मंडळी, कमी पावसामुळं जमिनीतला ओलावा कमी झालेल्या भागामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तर जमिनीतल्या ओलावाची स्थिती विचारात घेऊन सगळ्या पिकांना गरजेनुसार पाणी द्यावं. आता जाणून घेऊया आंब्याविषयी. आंब्याच्या बागांमध्ये नवीन पालवी फुटू लागेल. या नवीन पालवीवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यावेळी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टा मिथ्रिन 2.8% EC 9 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. फवारणी संपूर्ण झाडावर व्यवस्थितपणे करावी, ज्यामध्ये सर्व फांद्या, खोड आणि खोडाभोवतीचा भाग पूर्ण भिजला जाईल याची काळजी घ्यावी. पानांवर आणि नवीन पालवीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रादुर्भाव जर आढळून आला तर कार्बेंडाझिम 12% अधिक मॅन्कोझेप 63% हे संयुक्त बुरशीनाशक किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% किंवा 1% बोर्डो मिश्रण किंवा 0.1% कार्बेंडाझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. या सर्व फवारण्या पावसाची तीव्रता पाहून 3 ते 4 तास पावसाची उघडीप आहे याचा अंदाज घेऊन मगच कराव्यात. पावसामध्ये कीटकनाशकं बुरशीनाशकं पानांवरून वाहून जाऊन नुकसान होतं म्हणून ही काळजी घ्यावी. तसंच मंडळी, आंबा बागेतलं गवत काढून बागेची साफसफाईची कामं सुरू करावीत, जेणेकरून बागेतील जमिनीमध्ये असलेला ओलावा लवकर कमी होईल आणि मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होईल. बागेची साफसफाई करताना बागेतल्या सुकलेल्या निर्जीव आणि रोगग्रस्त फांद्या काळजीपूर्वक काढून टाकाव्यात. काढलेलं गवत भविष्यामध्ये आच्छादनासाठी वापरण्याकरता बागेतच काळजीपूर्वक साठवून ठेवावं. काजूच्या बाबतीतही बागेत वाढलेली झाडं झुडपं तण काढून बागेची स्वच्छता करावी. मंडळी, आंबा काजूप्रमाणेच नारळ सुपारीच्या बागेमध्ये सुद्धा स्वच्छता करावी. निर्जीव सुकलेल्या रोगग्रस्त झावळ्या काळजीपूर्वक काढून टाकाव्यात आणि काढलेलं गवत जे आहे ते भविष्यामध्ये आच्छादनासाठी वापरावं. कमी पावसामुळे आगामी काळामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या बागांमध्ये पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. ही संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन बागांजवळील ओढे किंवा नद्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्यास योग्य जलसंधारणाची कामं करावीत. उदाहरणार्थ उपलब्ध ओढे किंवा नाल्यांवर कोकण विजय बंधारा उभारल्यास पाण्याचं संधारण करून भूजल पुनर्भरण, रब्बी हंगामातील पिकांसाठी पूरक सिंचन तसंच फवारणीच्या कामासाठी पाण्याची उपलब्धता राखायला मदत होईल. मंडळी, नव्यानं लागवड केलेल्या आंबा, काजू, सुपारी आणि नारळाच्या रोपांचं प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांचा वापर करून तात्पुरती सावली करावी, जेणेकरून उष्णतेमुळे होणारा ताण कमी व्हायला मदत होईल. नव्यानं लागवड केलेल्या आंबा, काजू, सुपारी आणि नारळाच्या रोपांना
सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तर जमिनीतील ओलाव्याची स्थिती विचारात

घेऊन गरजेनुसार पाणी द्यावं. तसंच जमिनीतला ओलावा टिकून राहावा आणि त्याचा ऱ्हास होऊ नये म्हणून रोपांभोवती प्लॅस्टिक किंवा गवताचं आच्छादन करावं. मंडळी, आता थोडीशी माहिती जलसंधारणाविषयी. शेताजवळील किंवा बागांजवळील ओढे, नाले यामध्ये जर पाणी उपलब्ध असेल तर त्याचं जलसंधारण करावं. यासाठी कोकण विजय बंधारा उभारून पाण्याचा साठा करावा. रासायनिक खतांच्या किंवा सिमेंटच्या रिकाम्या गोण्या जर उपलब्ध होत नसतील तर मुबलक प्रमाणात जिथे दगड उपलब्ध आहेत तिथं दगडी बंधारा उभारून जलसंधारण करता येऊ शकतं. दगडी बंधारा हा सच्छिद्र असल्यानं मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे सहज वाहून जाण्याची शक्यता कमी असते. बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला प्लॅस्टिकचं आच्छादन केल्यास पाण्याचा पाझर कमी होऊन पाणी अधिक काळ साठवता येतं. साठवलेलं पाणी भूजल पुनर्भरणासाठी तसंच रब्बी हंगामातील पिकांसाठी पूरक सिंचनासाठी वापरता येतं. दगडी बंधारा उभारण्यासाठी नाल्याचा उतार 3% कमी असावा. बंधाऱ्याची जागा नाल्याच्या वळणाजवळ नसावी. अशा बंधाऱ्यामुळे नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मातीची धूप कमी व्हायला मदत होते. लोकसहभागातून कमी वेळेत आणि कमी खर्चात जलसंधारणाची कामं करता येतात. हा बंधारा दरवर्षी नव्यानं उभारण्याची आवश्यकता नसते. जर नियमित देखभाल आणि आवश्यकतेनुसार दुरुस्ती केली तर हा कोकण विजय बंधारा नक्कीच बराच काळ टिकू शकतो. तर मंडळी, हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार. हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा आपली भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.

कार्यक्रम आपण ऐकलात आमचं घर आमचं शेत. निवेदिका होत्या गायत्री भरणकर. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर प्रमोद शाक्य, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30 वाजता.

0: नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुपमध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
1: नेहमी विचारा WHY. Why? सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। सीजेपीच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्याही रद्द। या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्णपणे बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ। आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर। भारताच्या संरक्षण साधनांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 60% वाढ झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली। नवी दिल्ली इथं झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स सोहळ्यात ते बोलत होते। 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। या विक्रमी निर्यातीत सार्वजनिक उपक्रमांचा वाटा 55% तर खाजगी क्षेत्रांचा वाटा 45% होता। भारत अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा विश्वासार्ह निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी नमूद केलं। सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली आहे। राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सशस्त्र दलांच्या आकारावर अवलंबून नसते तर ती संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीत जंतर मंतर इथं उद्या होणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। उद्या पहाटे 4 ते 2 या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव 57 मेट्रो स्थानकही आज रात्री 9 वाजल्यापासून बंद राहतील असं दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशननं कळवलं आहे। मात्र दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन पूर्णपणे थांबवू नयेत आणि मेट्रो स्थानकही पूर्णपणे बंद करू नयेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी या सेवा नियंत्रित पद्धतीनं सुरू ठेवाव्यात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमूल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं सांगितलं। यावर हे संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचू असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं। याबाबत योग्य त्या आगाऊ सूचना नागरिकांना द्याव्यात जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात आज रात्री 10 ते उद्या रात्री 10 वाजेपर्यंत

0: इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उर्वरित दिल्लीत मात्र इंटरनेट सेवा सुरळीत सुरू राहील. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणांहून प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतलं बंड पूर्णपणे शमलेलं नाही. पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. या मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत, सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचं आव्हान महायुतीसमोर आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे उमेदवार असल्यानं तिहेरी लढत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. बड्या नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे नेते अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासमोर त्यांचं आव्हान कायम आहे. या मतदारसंघातून इतर 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 38 जण निवडणूक लढवतील, तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून 4 जणांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 जण रिंगणात आहेत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं आता 41 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पर्म अर्थात परमनंट लेबर सर्टिफिकेशन कार्यक्रमाबाबत अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण दोन्ही देशांची सामायिक उद्दिष्ट साध्य करायला पूरक नाही असं आज भारतानं स्पष्ट केलं. नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की सरकारनं काही कंपन्यांना पर्म कार्यक्रमातून निलंबित केल्यामुळे विद्यमान H-1B व्हिसाची वैधता आणि विसाधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा दर्जा यावर कोणताही परिणाम होत नाही.
1: यह ध्यान दिया जाना चाहिए कि पर्म H-1B वीजा कार्यक्रम से अलग है. पर्म आवेदनों का निलंबन अपने आप में मौजूदा H-1B वीजा की वैधता या H-1B वीजा धारकों और उनके आश्रितों डिपेंडेंट्स यानी की स्थिति को प्रभावित नहीं करता है. हालांकि प्रभावित कंपनियां के योग्य कर्मचारियों की स्थायी निवास अथवा ग्रीन कार्ड प्रक्रिया पर कुछ प्रभाव पड़ सकता है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2 दिवस झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज देशातले शेअर बाजार तेजीत राहिले. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा, अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याची कमी झालेली शक्यता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट यासारख्या कारणांनी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 879 अंकांची वाढ झाली आणि तो 72,472 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 289 अंकांची वाढ नोंदवत 22,520 अंकांवर बंद झाला. यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार नवे नेथम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचं नॉर्वेच्या नोबेल समितीनं म्हटलं आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून कार्यरत होत्या. गुलामगिरीच्या विरोधात उभे ठाकलेले नेल्सन मंडेला यांच्यासह इतरांचा न्यायालयात बचाव करणाऱ्या वकील ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात भारतीय तमिळ कुटुंबात 1941 साली जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि व्यवस्थेत खोलवर गेलेल्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या शिक्षणात PhD केली आहे. यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखक दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झालाय. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीकडून हा पुरस्कार दिला जातो. गौरव पदक 30,000

0: रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य, असामान्य सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केलं. लोकभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात 2 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदकं, 18 जणांना शौर्य पदकं, 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवेचं पोलीस पदक, 4 अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक, 40 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक आणि 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचं पदक प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखीन 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापैकी 18 तालुक्यांमध्ये 20% ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करायचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे. पीक कर्जमाफीच्या लाभापासून EKYC अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणी गोव्यात पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 60% वाढ झाल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. CJP दिल्लीतल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. नवी दिल्लीत पोहोचणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याही रद्द. या गाड्या आणि मेट्रो स्थानकं पूर्ण बंद करू नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 879 अंकांची वाढ. आणि भारतीय वंशाच्या नवीनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47.47 मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:15 आणि 55 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत पॉप म्युझिक.

किशोर कुमार सिंग यांची ही गीतरचना गायली होती मुरली कृष्ण आणि अलका याज्ञिक यांनी. पॉप म्युझिक या कार्यक्रमात आता ऐका अमेय दाते यांना.

अमेय दाते यांनी गायलेली ही गीतरचना होती. योगेश यांची, संगीतकार होते शंकर महादेवन. हिंदी पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

रामशंकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत होतं ध्रुव खन्ना यांचं. संगीतकार होते जसपाल मोनी. श्रोते हो, पुढचं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन आहे का? भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड SSB या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक इथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक आणि नवयुवतींसाठी दिनांक 19 ऑक्टोबर 2026 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत SSB कोर्स क्रमांक 67 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजन दिलं जातं. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी इथे 14 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीला हजर राहावं. मुलाखतीला येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे DSW यांच्या वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन DSW पोर्टल किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 91560 73 306 यावर प्रवेशपत्र आणि त्यासोबत संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावं. सदर SSB वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पुढील कोणतीही एक पात्रता असणं आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावं. कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी आणि त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखती

साठी पात्र झालेलं असावं, किंवा एन सी सी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एन सी सी ग्रुप हेडक्वार्टरने एस एस बीसाठी शिफारस केलेली असावी, किंवा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस एस बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावं. विद्यापीठ प्रवेश प्रणाली युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमसाठी एस एस बी कॉल लेटर असावं किंवा एस एस बीसाठी शिफारस केलेल्या यादीमध्ये नाव असावं. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com आणि दूरध्वनी क्रमांक 0253424532 किंवा व्हॉट्सॲप नंबर 91560 73306 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी संपर्क करावा असं आवाहन प्रविंद बिरादार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे. निवेदन संपलं. हिंदी पॉप म्युझिक आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

उषा उत्थप यांनी गायलेलं हे गीत होतं श्याम अनुरागी यांचं, संगीत होतं जवाहर वट्टल यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच पॉप म्युझिक हा कार्यक्रम आता

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतहो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. आत्ता आधी सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवनी।
2: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तपस्या या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आरती मुखर्जी यांनी गायलेलं गीत।

तपस्या या चित्रपटातलं हे गीत होतं एम जे हशमत यांचं. संगीतकार होते रवींद्र जैन.

आशा भोसले यांना आपण ऐकलत 14वा चांद या चित्रपटासाठी. गीतरचना होती शकील बदायनी यांची, संगीतकार होते रवी. रजनीगंधा कार्यक्रमात श्रोते हो आता ऐका हमराही या चित्रपटातलं गीत.

0: हमराही चित्रपटातलं हे हळुवार गीत गायलं होतं मुबारक बेगम आणि मोहम्मद रफी यांनी. गीतरचना होती हसरत जयपुरी यांची, संगीतकार होते शंकर जयकिशन.
1: श्रोते हो, 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे अमृतवाणी बुद्धाची या विशेष संगीत सभेचं आयोजन रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या परिसरात करण्यात येत आहे. तेव्हा अधिकाधिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आनंद घ्यावा. प्रवेश सर्वांसाठी खुला.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

लता मंगेशकर यांनी गायलेली गौहर कानपुरी यांची ही रचना होती संग्राम या चित्रपटातली. संगीतकार होते बप्पी लहरी. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐका मोहम्मद रफी यांना चित्रपट फिर वही दिल लाया हूँ.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं ओपी नय्यर यांचं. चित्रपट होता फिर वही दिल लाया हूँ आणि ही गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची. श्रोते हो आता ऐकूया मल्हार या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं गीत.
1: अरमानों से रखा है कलम तेरी कसम,

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं इंदीवर यांचं हे गीत होतं मल्हार चित्रपटातलं. संगीतकार होते रोशन. रजनीगंधा कार्यक्रमात आता शेवटी ऐका लता मंगेशकर आणि चितलकर यांनी गायलेलं अलबेला या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे राजेंद्र कृष्णन यांची, संगीत सी रामचंद्र यांचं.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संध्या फडके यांनी सतारीवर सादर केलेला राग छायानट प्रसारित करीत आहोत.

संध्या फडके यांनी सतारीवर सादर केलेला राग छायानट आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.